श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। FM 100.5 मेगाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत। आज वार शनिवार, दिनांक 13 जून 2026। आमच्या या आजच्या प्रसारण सभेला आता आरंभ करीत आहोत। या प्रसारण सभेत रेडिओ ऐकणाऱ्या आमच्या तमाम रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। श्रोते हो, सभेची सुरुवात करूया मंगलध्वनीनं।

आपण ऐकत आहात आकाशवाणी धुळे केंद्राचं प्रसारण. आता सकाळचे 6 वाजत आहेत. हिंदीतून समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

अर्चना ह्या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं सुरेश भट यांचं हे भक्तिगीत. संगीत होतं दशरथ पुजारी यांचं. ऐकवित आहोत संत तुकाराम यांची भक्तिरचना. प्रभाकर पंडित यांच्या संगीत निर्देशनात स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

संत जनाबाई यांची ही भक्तिरचना त्याचा पण ऐकलीत. स्वर आणि संगीत होतं किशोरी आमोणकर यांचं. श्रोते हो, अर्चना हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून आपण ऐकत आहात.

संत नामदेव यांची ही भक्तिरचना आता जपण ऐकलीत. संगीत होतं वसंत देसाई यांचं, स्वर होता वाणी जयराम यांचा. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच अर्चना हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे धुळे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

100.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणी धुळे केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:35 झाली तर ऐकूया राणी वर्मा आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं ग. दि. माडगुळकर यांचं हे देशभक्तीपर गीत, संगीत सी. रामचंद्र यांचं.

राणी वर्मा आणि सहकाऱ्यांच्या स्वरात आत्ताच आपण ऐकलं ग दि माडगुळकर यांचं हे देशभक्तीपर गीत. संगीत होतं श्री रामचंद्र यांचं.

आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून बोलत आहोत. आता सकाळचे 6:40 होत आहेत. प्रसारित करीत आहोत आमच्या कृषी संपदा या सदरात हिरवळीची खते याविषयी डॉक्टर हेमंत पाटील यांनी दिलेली माहिती.

0: झालं रे।
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार, आज आपण हिरवळीचे खते ह्या ज्यावर थोडंसं आपल्याला विस्तृत वर्णन करायचं आहे। आता हिरवळीचे खतं म्हणण्यापेक्षा आपण अगोदर त्याला हिरवळीचे पिकं म्हणू शकतो। आता हिरवळीचे खते म्हणजे काय त्याच्या अगोदर बघून घेऊ आपण। म्हणजे काय की जे काही हिरवळीचे पिकं असतील, म्हणजे धैंचा किंवा तुमचा ताग, सुबाबूळ, शेवरी, करंज, अशा पिकांचा जो काही पिकांचा पालापाचोळा, त्या पिकांचा जे काही हिरवं पानं जे काय असेल वगैरे, ते जमिनीत गाडणे आणि जे काय गाडून झाल्यानंतर जे काय त्याच्या कुजल्यामुळे जे काही खत पिकांना उपलब्ध होतं, त्या पिकांना आपण हिरवळीचे खत असे म्हणू शकतो। आता हिरवळीचे खत मध्ये बघितलं तर जमिनीमध्ये जे काही हिरवी वनस्पती असते, ते तुम्हाला अगोदर बोललो ताग, धंचा वगैरे, यांचा कोवळ्या पानांचा इत्यादी भाग जो काय असेल वगैरे, तो भाग आपण जमिनीमध्ये त्याला पुरतो आणि त्या पुरल्यामुळे जमिनीची सुपीकता ही अत्यंत वाढते किंवा चांगल्या पद्धतीने वाढते आणि तो वाढवण्यासाठी आपल्याला उपयोग होतो, यालाच आपण हिरवळीचे खत असं म्हणू शकतो। आता हिरवळीचे खतांचा प्रकार, आता त्याच्यामध्ये दोन मुख्य प्रकार हिरवळीच्या खतांचा। पहिले म्हणजे काय, जागेवर हिरवळीचे खत तयार करणे, त्याला म्हणू शकतो आपण ग्रीन मॅन्युअरिंग इन सीतू। आता जागेवर हिरवळीचे खत तयार करणे म्हणजे काय, आता यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, आता पीक जसं ताग, दहींचा, चवळी, गवार असे पिकं आपल्या शेतातच पिकून तो पूर्णपणे त्या जागेवरच गाडतात, जेव्हा ते पिकं हे तुमच्या फुलराच्या अवस्थेमध्ये येतील किंवा लागवडीपासून 45 ते 50 दिवसाचे होतील, अशा वेळेस जेव्हा त्यांची टेंडर स्टेज असेल अशा वेळेस त्या पिकांची कापणी करून लगेच त्यांना जागच्या जागीच गाडून देणं, याला म्हणतो आपण जागेवर हिरवळीचे खत तयार करणे पद्धत। आता दुसरा प्रकार याच्यामध्ये आहे, हिरवळीचे पालापाचोळा किंवा फांद्या जमिनीत गाडणे। आता ही अत्यंत सोपी पद्धत आहे। तुमच्या जंगलामध्ये म्हणा किंवा तुमच्या शेतामध्ये जे काही आपला बांध असतो, ह्या बांधावर आपल्याला असे काही झाडे जसे गिरीपुष्प, सुबाबूड, शेवरी यासारखे जे काही झाडं असतील, हे झाड फक्त लावायचे आहेत आणि त्या झाडांचे जे काही पानं असतील, हे पानं तोडून आता आपल्याला गाडायचं आहे जेव्हा आपलं पहिलं पीक एक आलं जाईल त्यावेळेस। आता फायदे, आता आपण हिरवळीचे खत काय घ्यावीत, हिरवळीचे पिकं का घ्यावीत, तर त्याचा फायदा आपण बघू। पहिला महत्वाचं म्हणजे काय की जमिनीचे सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण वाढते। पदार्थ म्हणजे कोणते, जसं जो काय तुमचा पालापाचोळा असेल किंवा जमिनी वाढणार जे काही तुमचे चांगल्या पद्धतीचे बॅक्टेरिया असतील, मायक्रो ऑर्गॅनिझम असतील, बेनिफिशियल वगैरे, यांचे तुम्हाला चांगल्या पद्धतीने प्रमाणे वाढवता येऊ शकतो। पहिला याच्यामध्ये

0: सर्वात महत्त्वाचा फायदा पोत, जमिनीचा पोत सुधारतो. आता पोत म्हणजे काय, ज्याला म्हणतो आपण फर्टिलिटी ऑफ द सॉइल, म्हणजे काय जमिनीचा पोत, म्हणजे काय जमिनीच्या ज्या काही तुमच्या भौतिक क्रिया असतील किंवा रासायनिक क्रिया असतील किंवा जैविक क्रिया असतील, ज्याला आपण म्हणतो आपण सॉइल स्ट्रक्चर, टेक्चर, डेन्सिटी, सॉइल डेन्सिटी, सॉइल जमिनीचा रंग, जमिनीची घनता, जे काय तुमचं जे काय असतं वगैरे, हे सर्व ह्या पिकांमुळे तुमचं चांगल्या पद्धतीने वाढतं आणि त्यामुळे काय होतं की जमिनीचा पोत सुधारतो. आणि एकदा का जमिनीचा पोत सुधारला तर तुमच्या पिकांची उत्पादकताही वाढते. जर तुमचा पोत खराब असेल तर उत्पादकता वाढणार नाही. म्हणून जमिनीचा पोत सुधारणं अत्यंत गरजेचं आहे. पोत सुधारला म्हणजे उत्पादकताही वाढणार. त्यानंतर जमिनीमध्ये निचरा सुधारतो. निचरा म्हणजे काय, की जे काय पाणी पडणारं असेल वगैरे, ते जर तुम्ही ज्या ठिकाणी तुम्ही हिरवळीची पिकं नसतील घेतलेले खत म्हणून, अशा ठिकाणून पाणी हे सर्व वाहून जातं. तुम्ही हिरवळीची पिकं घेतली, त्याचा खत म्हणून उपयोग करून घेतला, तर प्रत्येक थेंब हा जमिनीत मुरू शकतो, चांगल्या पद्धतीने निचरा होऊ शकतो. दुसरं म्हणजे काय, हिरवळीच्या खतांमुळे हवेतील नत्रांचे स्थिरीकरण होते, जमिनीत नत्राचे प्रमाण वाढते. मध्ये आहे ते आपल्याला मुक्त स्वरूपातलं आपल्याला जमिनीमध्ये ते त्याच्या मुळांमध्ये आपल्याला स्थिर करणं गरजेचं आहे. आणि ते स्थिर करण्यासाठी जे तुम्हाला सांगितलं, रायझोबियम किंवा अझोटोबॅक्टर किंवा PSB फॉस्फेट सोडियम बॅक्टेरिया, ज्याला म्हणतो आपण स्फुरत विरघळणारा बॅक्टेरिया, असे जर तुम्ही घेतले तर जेणेकरून तुमचा नत्र हे चांगल्या पद्धतीने स्थिर हे होऊ शकतं जमिनीमध्ये. दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय, की हिरवळीच्या खतांमुळे मूलद्रव्यांचा निचरा कमी होतो. आता पाण्याचा निचरा तर जास्त होतोच, पण मूलद्रव्यांचा निचरा हा कमी होतो. मूलद्रव्य म्हणजे काय, की जे काय तुमचे जे तुम्ही टाकलं असेल, म्हणजे केमिकल म्हणून तुमचा युरिया असेल आणि पालास असेल आणि तुमचा जो काय स्फुरत असेल वगैरे, यांचा निचरा जो काही खाली वाहून जाणार असेल वगैरे, तो कमी होतो आणि पिकांच्या मुळांना तो मिळत जातो. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे काय, की जमिनीमधले स्फुरत तसेच कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह इतर द्रव्यांची उपलब्धता ही वाढते. हे झालं तुमचे हिरवळीच्या खतांचे फायदे, म्हणजे पिकं घेतल्याचे फायदे. आता बघू आपण हिरवळीची पिके कशी असावीत, म्हणजे कोणती पिकं घ्यायला पाहिजे आणि त्याचा कशी असावी ते महत्त्वाचं बघितलं. तर हिरवळीची पिकं हे द्विदल वर्गीय असावीत, म्हणजे काय, दोन त्याचे बीज पात्र व्हायला पाहिजे पिकं म्हणून घेता येतील, किंवा दहींच्या सनहेम ताक ज्याला म्हणतो वगैरे अशी पिकं घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पाण्याची गरज ही त्याची कमी असावी, हे दुसरं महत्त्वाचं. त्यानंतर पिकांच्या मुळांची वाढ ही चांगली होणारी असावी, जे काय वाढ होते ती अत्यंत चांगली आणि ग्रोथ फ्लशी असावी. त्यानंतर पिकास भरपूर पाणी असावेत, जेवढे जास्त पाणी असतील तेवढं तसं नत्र जास्त फिक्स होईल आणि जमिनीमध्ये तो बायोमास वाढवेल. आणि दुसरं म्हणजे काय, जे पिकं हे लवकर वाढणारे किंवा कुजणारे असावेत आणि त्यांच्यामध्ये ओलावाचे प्रमाण हे जास्त असावे. तसेच ते पिकं हे कीड व रोगीसाठी प्रतिबंध करणारे असावेत. म्हणून शेतकरी बंधूंनो, हिरवळीची पिके घ्या आणि हिरवळीचे खतांचा उपयोग चांगल्या पद्धतीने जमिनीमध्ये करून घ्या, आणि हा जर चांगला राहील तर जमिनीची सुपीकता वाढेल, आणि एकदा सुपीकता वाढली म्हणजे तुमचं देखील चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. धन्यवाद.
1: श्रोते हो, हिरवळीची खते याविषयी डॉक्टर हेमंत पाटील यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत आमच्या कृषी संपदा या कार्यक्रमात. आकाशवाणीचं हे धुळे केंद्र आहे. सकाळच्या 7:15 वाजत आहेत सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा आणि नंतर परिसर हे कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.
2: याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
3: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपण आज गर्भाशय बाहेर पडणे हा एक सर्वसाधारण आढळून येणारा एक आजार आहे या विषयावर आपण बोलूया. गर्भाशय बाहेर पडणे म्हणजे अंग बाहेर पडणे ही तक्रार मध्यम वयानंतर विशेषत उतार वयातील स्त्रियांमध्ये आढळतो. यात गर्भाशय स्वतःची ओटीपोटातील मूळ जागा सोडून खाली उतरते. हा गर्भाशय बाहेर पडण्याचा जो आजार आहे तो 3 पायऱ्यावर आपण समजून घेतो. पहिली पायरी ज्यामध्ये गर्भाशय खाली उतरताना आपोआप युनिमार्गही सैल होऊ खाली उतरतो आणि खाली उतरून त्याची घडी पडली तर त्याबरोबर मूत्रमार्गाचीही घडी होते, त्यामुळे लघवी अडकणं, थोडी थोडी लघवी होणं असा त्रास होतो. त्यामुळे उतार वयात स्त्रियांना लघवी अडकण्याचा त्रास असेल तर योनिमार्ग किंवा गर्भाशय किंवा दोन्हीही खाली उतरलेल्याचे लक्षण आहे असे आपण म्हणायला पाहिजे. दुसरी पायरी म्हणजे गर्भाशय यापेक्षा अधिक खाली उतरतं किंवा योनिमार्गाच्या मुखाजवळ गर्भाशयाचं मुख दिसू लागतं. तिसऱ्या पायरीमध्ये याहीपेक्षा अधिक ते खाली उतरतं आणि पूर्ण गर्भाशय हे योनिमार्गाच्या बाहेर पडलेलं आढळून येतं आणि त्यामुळं गर्भाशय व योनिमार्गावरची त्वचा ही नाजूक असल्यामुळं आणि स्त्रिया ज्या अंतर्वस्त्र वापरतात त्यांच्या घर्षणामुळं त्या ठिकाणी एखादा फोड येऊ शकतो, अल्सरसुद्धा होऊ शकतो. याचे कारणं काय आहेत, याचे मुख्य कारणं म्हणजे उतार वय आणि बाळंतपण. पण तरी पण आपण जर समजा आपण पाहिलं तर बहुतांशी अयोग्य प्रकारे केलेले बाळंतपण याला जास्त कारणीभूत होतात. उदाहरणार्थ बाळंतपणामध्ये वाजवीपेक्षा जास्त जोर लावणे, बाळंतपणाची जी प्रक्रिया आहे ती जास्त काळ लांबणे, गर्भाशयाचे तोंड पूर्ण उघडलेले नसताना चिमटा लावून असंतुलित ताणानं बाळ ओढणं, जास्त वजनाचं मूल असणं, अशा अनेक कारणामुळे गर्भाशय खाली ओढले जाते. त्यामुळे गर्भाशयात धरून ठेवणारे जे

स्नायू असतात किंवा पडदे असतात ते सैल होतात व नंतर गर्भाशय खाली उतरते. तसेच जास्त बाळंतपणे त्यातल्या त्यात 3 पेक्षा जास्त बाळंतपणं झालेली असतील तरी पण स्नायू सैल होतात. बाळंतपणानंतर 40 दिवसापर्यंत स्नायूंची पूर्वापार असलेली जी मजबूती असते ती परत येत नाही. त्यामुळे या बाळंतपणाच्या नंतरच्या 1 महिन्याच्या काळात फार कष्टाची शारीरिक लवून काम करण्याची शेतातील कामे करण्याची स्त्रियांना हा आजार होण्याचा जास्त संभव असतो. थोडक्यात उतारवय व बाळंतपणातील ताण व त्याबरोबर मग जुनाट खोकला बद्धकोष्ठता म्हणतात त्यामुळे सुद्धा हा त्रास जो आहे तो लवकर

0: आपलं विसर्जनाची इच्छा दाबताना जशी आपण आकुंचनाची क्रिया करतो तशी क्रिया वारंवार करावी, त्यामुळे स्नायू चांगले काम करून गर्भाशय वर उचलल्या जाते. खरे तर हा व्यायाम प्रत्येक बाळंतपणानंतर रोज सकाळ व संध्याकाळ 15 ते 20 वेळा आणि बाळंतपणानंतर कमीत कमी 30 ते 40 दिवस जर केला तर आपल्याला हा गर्भाशयाचा उतरण्याचा संभव कमी होऊ शकतो. तसेच गर्भाशय जर खाली उतरून तोंड दिसत असेल, गर्भाशय पूर्ण बाहेर पडले असेल, लघवी अडकण्याचा किंवा वारंवार होण्याचा किंवा लघवी आपोआप होण्या असा त्रास असेल तर शस्त्रक्रिया करून गर्भाशय काढून टाकावे लागते. याचा प्रतिबंध कसा करायचा? तर पहिली गोष्ट, प्रत्येक बाळंतपण हे रुग्णालयात योग्य प्रकारे करावे. बाळंतपणानंतर महिनाभर तरी आकुंचनाचे सांगितलेले व्यायाम करावेत. त्याच्यानंतर 2 बाळंतपणामध्ये कमीत कमी 2 ते 3 वर्षाचं अंतर असावं. 2 किंवा जास्तीत जास्त 3 बाळंतपणानंतर गर्भधारणा व बाळंतपण टाळणे महत्वाचे. त्यासाठी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करून घ्यावी. बाळंतपणानंतर 6 आठवडे कष्टांची कामे न करणे आणि वज्रासन, विपरीत करणे आसन अशी जी योगासने आहेत ती सुद्धा या ठिकाणी प्रतिबंध म्हणून कामाला येऊ शकतात.
1: श्रोतहो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत गर्भाशय बाहेर पडणे याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमासह. तोपर्यंत नमस्कार.
2: आज दुपारी 2:05 हा कार्यक्रम पुन्हा ऐकता येईल. 6:50 होत आहेत वेळ परिसर कार्यक्रमाची.
1: परिसर. नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचं मी सीमंदिनी कुंडीकर सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण हवामान बदलाचे परिणाम याविषयी उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात ही उपयुक्त माहिती. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
3: नमस्कार श्रोते हो, जगामध्ये सर्वात जास्त झपाट्याने कशात बदल झाला असेल तर तो हवामानात होय. आज प्रत्येकजण म्हणत आहे हवामान बदललंय, तापमान वाढलंय, अवकाळी पाऊस येतोय, वादळं वाढली. आमच्या लहानपणी असं नव्हतं, खूप झाडं होती, गावोगाव अमराई होती. वड, पिंपळ, उंबर, कडुलिंब, बाभूळ, चिंच अशी झाडे रस्त्यावर कुठे ना कुठे झाडे असायची. गावाच्या प्रत्येक देवदेवतेच्या वेदीवर झाडं असायची. जसं महादेवाचं मंदिर म्हटलं की वड, मुंजा म्हटलं की पिंपळ, दत्तात्रेय उंबर. एवढंच नाही तर घरादारात ही झाडं उगवली की तिथे आपोआप देवदेवतांचा आश्रय निर्माण व्हायचा. यावरून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आपली संस्कृती आणि निसर्ग यांचे अतूट नाते आहे. हे नाते आता दुरावले आहे. आज खेडी उद्ध्वस्त झाली आहेत, शहरं सिमेंटची जंगलं झाली आहेत, जागोजाग निसर्गाची लयलट सुरू आहे. म्हणूनच महात्मा गांधी म्हणाले होते, निसर्ग आपली गरज पूर्ण करू शकतो पण आपली हाव नाही. निसर्गाच्या या अतिशोषणामुळे हवामान बदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे. येणाऱ्या काळात माणूस हवामान बदलाविषयी सजग झाला नाही तर हवामान बदलाच्या झळा सरळ सरळ संपूर्ण जगावर पडत आहेत. म्हणूनच ग्रेटा थंबर्ग पासून ते आपल्या सयाजी शिंदेपर्यंत जे पर्यावरण प्रेमी या हवामान बदलाविषयी पोटतिडकीने बोलत आहेत, तसेच पर्यावरणाच्या रक्षणासाठी पुढे येत आहेत. आज तापमानवाढीचे परिणाम सर्वच क्षेत्रावर होत आहेत. भारतात तर उन्हाळा जास्त तीव्र आणि दीर्घ होताना दिसत आहे. उन्हाळ्यात सरासरी तापमान 47 ते 48 डिग्री सेल्सिअसपर्यंत गेले आहे. उष्माघातामुळे अनेकांचे जीव जात आहेत. यामुळे उन्हाळा हा ऋतू आपणाला असह्य झाला आहे. जसं उन्हाळा तीव्र झाला आहे तसेच पावसाळ्यात आपण पावसाचे विषम प्रमाण झाले आहे. कुठे अतिवृष्टी, महापूर, ढगफुटी तर कुठे दुष्काळ पडत आहे. पावसाच्या अनियमित चक्राचा परिणाम इथल्या पीक पद्धतीवर होत आहे. पुष्कळ अशा घटना आहेत की चक्रीवादळ, भूस्खलन, वीज पडणे असे प्रकार

0: हवामान बदलाचा परिणामामुळे होत आहेत. मुंबई, चेन्नई, कलकत्ता यासारख्या समुद्र किनाऱ्यावर असलेल्या शहरांवर हवामान बदलाचा परिणाम येणाऱ्या काळात होणार आहे. पृथ्वीचे तापमान वाढल्यामुळे बर्फ वितळून समुद्राची पातळी वाढली आहे. यामुळे समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या शहरांना धोका निर्माण झाला आहे. हवामान बदलामुळे जैवविविधतेला सुद्धा धोका निर्माण झाला आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर या संस्थेच्या अहवालानुसार जागतिक पातळीवर 48,000 अधिक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. सूर्याच्या अतिनील किरणांचा मारा होऊन त्वचा विकार, कर्करोग यासारखे आजार मानवाला होत आहेत. यासारख्या समस्या निर्माण झाल्यात या सर्व समस्या वाढल्यामुळे लोकांना स्थलांतर करावे लागत आहे. यावरून हेच आपण लक्षात घ्यायचे आहे की आता आपण हवामान बदलाचा विचार गांभीर्याने केला नाही किंवा त्यावर उपाय करण्यासाठी पावले उचलली नाहीत तर येणारा काळ मानवी सृष्टीसाठी आणि विशेष करून आपल्यासाठी अतिशय खडतर असणार आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आताच आपण हवामान बदलाचे परिणाम याविषयीची उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. हे आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोतेहो, भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. नमस्कार.

आज दुपारी 2:10 हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल. आता थोड्याच वेळात संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून.

100.5 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणी धुळे केंद्राचं प्रसारण. 6:55 झालेली आहेत. जाणून घेऊया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोते हो, रूपरेषेनंतर थोड्याच वेळात ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित होतील. त्यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. 7:40 दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगिळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम प्रसारित होईल. 7:45 भावगीतांचा आनंद आपण घेऊ शकाल आमच्या भावधारा या कार्यक्रमात. 8:00 समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित होईल. 8:15 पुन्हा सुगम संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल भावसरगम या कार्यक्रमात. 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्रावरून 8:40 पुन्हा भावगीतांची मैफिल आपण ऐकाल आमच्या भावधारा या कार्यक्रमांतर्गत. 9:00 ते 10:00 या दरम्यान विविध भारती प्रसारण सेवेचे विविध रंगी कार्यक्रम सहक्षेपित होतील. त्यानंतर 10:00 प्रसारित होईल प्रासंगिक या सदरात जागतिक रक्तदान दिनाच्या अनुषंगाने भाऊसाहेब हिरे शासकीय आणि वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय धुळे येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अजित पाठक यांची रत्ना निकम यांनी घेतलेली मुलाखत या कार्यक्रमाचे सादरकर्ते सुमित सूर्यवंशी. 10:30 हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 11:00 प्रसारित होईल मिश्र संगीताचा कार्यक्रम.

दुपारी 12 वाजेची वेळ असते. आमच्या महिला भगिनींसाठी असलेल्या वनिता मंडळ ह्या कार्यक्रमाचे हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून सहक्षेपित होईल. 12:45 आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरूनच आकाशवाणी @19 निरंतर स्वरलहरी हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दुपारच्या 1 वाजल्यापासून विविध भारतीय प्रसारण सेवेचे विविध रंगी कार्यक्रम सहक्षेपित करण्यात येतील. त्यानंतर सायंकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून युवावाणी हा युवा दोस्तांसाठीचा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 6:10 विविध भारती प्रसारण सेवेचे विविध रंगी कार्यक्रम सहक्षेपित होतील. 7:30 या वेळात आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीचं सहक्षेपण आपण ऐकाल. यात ठीक 7:00 प्रादेशिक बातम्या. 7:30 वेळ असते आमच्या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमाची. यात शिवार गप्पा या सदरात आपत्कालीन पीक व्यवस्थापन याविषयी धुळे कृषी विज्ञान केंद्र धुळे येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉक्टर दिनेश नांद्रे यांची वैशाली गिरासे यांनी घेतलेली मुलाखत आज प्रसारित होईल. निवेदन वैशाली गिरासे, कार्यक्रमाचे सादरकर्ते सुमित सूर्यवंशी. 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येतील. 8:15 विविध भारती प्रसारण सेवेचे विविध रंगी कार्यक्रम सहक्षेपित होतील. 9:30 समाचार संध्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 9 ते 11 या दरम्यान विविध भारती प्रसारण सेवेचे विविध रंगी कार्यक्रम सहक्षेपित होतील. रात्री 11:00 हिंदीतून बातम्या आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. त्यानंतर रात्री 11:10 दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित होईल केंद्र सरकारच्या 12 वर्षपूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका. विषय अष्टलक्ष्मी पूर्वोत्तर राज्य. आणि त्यानंतर या कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर 11:45 आजची प्रसारण सभा समाप्त होईल. कार्यक्रमांची रूपरेषा आताच आपण जाणून घेतली. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून बोलत आहोत. आता सकाळचे ठीक 7:00 ऐकूया हे गीत.

यशुदास यांच्या स्वरात इंदिवर यांचं हे गीत आता आपण ऐकत आहात. हैसियत या चित्रपटासाठी संगीत आहे बप्पी लाहिरी यांचं.

0: मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते, मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते, कोण कशाला उदार व्हावे मीच मनाने मल्हार होते।
1: अवश्य ऐका नभोनाट्य ती विमुक्ता, लेखिका आणि प्रमुख भूमिका वर्षा दांदळे, सहभाग ज्ञानेश्वर नाईक। सोमवार दिनांक 15 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर नभोनाट्य ती विमुक्ता। थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून।
2: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे, श्रोते हो, यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या प्रसारित केल्या जातील।
3: तेजोमयनाद ब्रह्म हे।
4: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले। या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत।
5: श्रोते हो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर।

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: सतारी से बोल असोत
1: की मंजुळ बासरी
0: शततारांची संतूर असो
1: की मंगल सनई
0: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका आकाशवाणी अवश्य ऐका आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी
1: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी
2: श्रोतेहो 7:10 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.
3: आकाशवाणी पुणे योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात अनेक क्रांतिकारी बदल झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आगामी पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 सादर करणार. राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. नीट फेरपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त 15 मिनिटांचा वेळ मिळणार. आणि नेमबाज आणि प्रशिक्षक जसपाल राणा यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 12 वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत अनेक महत्वपूर्ण योजना राबवून देशाचा चेहरामोहरा बदलला. एवढंच नाही तर या काळात जागतिक पातळीवर भारताची पत वाढवण्याचं कामही पंतप्रधानांनी केलं असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. पंतप्रधान मोदी यांनी सलग 4,399 अधिक दिवस देशाचं नेतृत्व करत सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले निर्वाचित पंतप्रधान म्हणून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारनं केलेल्या विविध क्रांतिकारक बदलांचा लेखाजोखा मांडला. महिला सक्षमीकरणासाठीच्या विविध योजना, पायाभूत सुविधा क्षेत्रात झालेले गुणात्मक आणि संख्यात्मक बदल यासह केंद्र सरकारनं घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. केंद्र सरकारच्या मदतीनं महाराष्ट्रामध्ये झालेल्या विविध प्रकल्पांबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
4: केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षात 100 अधिक प्रकल्प आपण पूर्ण केलेले आहेत. आज छत्रपती शिवरायांचे 11 किल्ले युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीत गेले आहेत. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आलेला आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक लंडनमध्ये असेल किंवा युनेस्को त्यांच्या पुतळ्याचं अनावरण असेल, इंदू मिल इथलं स्मारक असेल, नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल, मेट्रो 3 सहित वेगवेगळ्या शहरांमधल्या मेट्रो असतील, अटल सेतू, कोस्टल रोड, मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक आणि सगळ्यात महत्वाचं पुढचे 30 वर्ष महाराष्ट्र देशात नंबर 1 राहील अशा पद्धतीचं वाढवण बंदर की जे जगातलं पहिल्या 10 बंदरातलं बंदर असणार आहे, 10 लाख लोकांना रोजगार देणार आहे आणि महाराष्ट्राची आणि भारताची अर्थव्यवस्था बदलवून टाकणार आहे.
3: राज्यातल्या महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देण्यासाठी महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 आगामी पावसाळी अधिवेशनात सादर करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबईत काल एका बैठकीत या विधेयकाच्या मसुद्यावर सविस्तर चर्चा झाली. कृषी क्षेत्रातल्या महिलांना शेतकरी म्हणून वैधानिक मान्यता देणं, त्यांच्यासाठी स्वतंत्र

संस्थात्मक यंत्रणा उभारणं तसंच कर्ज, अनुदान, तंत्रज्ञान, बाजारपेठ आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. या विधेयकात पारंपरिक शेतीबरोबरच शेतीपूरक क्षेत्रात कार्यरत महिलांचा समावेश करण्यात येणार आहे. तसंच भूमिहीन, भाडेकरू आणि स्थलांतरित कृषी कामगार महिलांनाही लाभ मिळणार आहे. हे विधेयक राज्यातल्या लाखो महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख, हक्क आणि संधी उपलब्ध करून देणारं महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ग्रामीण पेयजल धोरणासंदर्भात काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. पाणीपुरवठा योजनेचा स्रोत, योजनेवर अवलंबून असलेल्या नागरिकांची संख्या, मोटार पंपाची क्षमता, योजनेसाठी लागणारी वीज या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून संपूर्ण योजनांसाठी सौर ऊर्जेचं धोरण तयार करावं असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यामध्ये कुठेही वीज देयकांच्या थकबाकीमुळे पाणीपुरवठा योजना बंद पडू नये याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. दरम्यान अल निनोचा मोठा परिणाम आपल्या राज्यावर होण्याचा अंदाज असून यासाठी कृती दलाची स्थापना केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट देऊन जलसंधारणाची कामं पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शनानुसार शेतकऱ्यांनी पेरणी केली तर दुबार पेरणीची वेळ येणार नाही असंही फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आगामी आषाढी पालखी सोहळ्याच्या नियोजनाबाबत काल पुण्यात बैठक घेतली. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज याबरोबरच राज्यातील इतर संतांचा पालखी सोहळा पुणे विभागात मुक्कामी असतो. या काळात वारकऱ्यांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावं असे निर्देश सुनेत्रा पवार यांनी दिले. वारकऱ्यांसाठी स्वच्छ शौचालय, पिण्याचं शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा, मदत केंद्र आणि दिशादर्शक फलक यांची पुरेशी व्यवस्था करावी, निर्मल वारी अभियान प्रभावीपणे राबवावं, कचरा व्यवस्थापन आणि अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यावर भर द्यावा असे निर्देश पवार यांनी दिले. पुणे विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. ही परीक्षा पारदर्शक पद्धतीनं सुरक्षित वातावरणात व्हावी, गैरप्रकार होऊ नयेत याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेनं माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला आहे. हा पेपर आता दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होईल. विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामांसाठीचा वेळ त्यात अंतर्भूत राहील. त्याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि माहिती पत्रकावरच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात असं आवाहन एनटीएनं केलं आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अर्थात एसटी महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी येत्या 1 ऑगस्टपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड हे स्मार्ट कार्ड बंधनकारक केलं जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. आज अखेर नोंदणी केलेल्या 51 लाख नागरिकांपैकी 25 लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित केले आहेत. कांद्याची खरेदी क्विंटलमागे 1,650 रुपये दरानं करायचा निर्णय काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या बैठकीत घेण्यात आला. कांदा खरेदीचं प्रमाण वाढवण्याबाबत तसंच शेतकऱ्यांना अधिक लाभ देण्याच्या उद्देशानं केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बाजारपेठेच्या परिस्थितीनुसार अधिक कांदा खरेदी व्हावी याप्रकारे कांद्याचं मूल्य ठरवण्याच्या पद्धतीत सुधारणा केल्याचंही जोशी यांनी म्हटलं आहे. पुण्यातील केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र उद्या 110वा स्थापना दिवस साजरा करत आहे. या निमित्तानं उद्या सकाळी 10 ते 4 यावेळेत नागरिकांना या केंद्राला भेट देऊन इथल्या कामकाजाची माहिती जाणून घेता येणार आहे. खडकवासला इथल्या जल आणि विद्युत संशोधन केंद्राच्या आवारात देशातील लहान मोठ्या धरणांचे अभ्यास नमुने, जलविद्युत प्रकल्पांचे आराखडे नागरिकांना पाहता येणार आहेत. पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात येणार असल्याचं केंद्राचे प्रभारी संचालक अनिल पुरोहित यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याला जागतिक आध्यात्मिक तसंच सांस्कृतिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीनं शिर्डी इथं काल पर्यटन विषयक तयारीचा आढावा घेण्यात आला. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे सचिव भुवनेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत कुंभमेळ्याच्या अनुषंगानं पर्यटन पायाभूत सुविधा, भाविकांसाठी

0: मराठी सुविधा, सांस्कृतिक उपक्रम, ब्रँडिंग आणि देशपरदेशात प्रसिद्धी या संदर्भातील नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग यांनी तयारीच्या सद्यस्थितीचं सादरीकरण केलं. राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळानं इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. ऑनलाईन पद्धतीनं झालेल्या या स्पर्धेमध्ये चंद्रपूरच्या मूल तालुक्यातल्या फिस्कुटी इथल्या विश्वभारती विद्यालयाच्या ममता कोसारे आणि सौरव लेंगुरे या विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला आहे. याच विद्यालयातील वैभव पोहनकर या विद्यार्थ्यानं दुसरा क्रमांक मिळवला आहे. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते काल यशस्वी विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलं. नेमबाज आणि प्रशिक्षक आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं गुरुवारी दिल्लीत निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनी झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर प्रकृती बिघडल्यानं त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची आघाडीची नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं. राणा यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी शोक व्यक्त केला आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं येत्या 2 दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगड राज्यांमध्ये पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं म्हटलं आहे. राज्यात उद्यापर्यंत विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाडा, विदर्भात आज उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात अनेक क्रांतिकारी बदल झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आगामी पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 सादर करणार. राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. नीट फेअर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त 15 मिनिटांचा वेळ मिळणार आणि नेमबाज आणि प्रशिक्षक जसपाल राणा यांचं निधन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी.
2: अगं आक्के, काय सांगत होतीस ग तू?
3: होतं ग बाया, रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण काय ग? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे? हा
2: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली.
3: पाणी उकळून छान प्यावं.
2: काय पण तुझं शानपण, म्या काय दुखणे करी हाय का बाटीन?
3: अगं मग गार करून का पिनास? आणि ते हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्याला तेच पाणी पी.
2: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
3: रेडोने सांगितलं मला. बर का, कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समजा तो शिकवतोय ना.
2: अक्के, रेडिओच्या जीवावर लई फुरफुरायला लागलीस बघ.
1: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी.
4: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया,
5: पण भवतालाचं भान ठेवून. प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतं.
4: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
6: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. 7:22 झालेली आहेत. श्रोते हो, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे 14 जून रोजी एक विशेष योग सत्र आयोजित करण्यात येत आहे. सकाळी 6:15 ते 7:35 या वेळात आपण या सत्रात सहभागी होऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या नामांकन प्रक्रियेचा भाग होऊ शकता. यासाठी आपल्याला करायचंय ते इतकंच, 1-800-315-7008 या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर आपली नोंदणी होऊन आपल्याला व्हॉट्सॲपवर एक संदेश मिळेल ज्यामध्ये योग सत्राची लिंक दिलेली

0: असे. 14 जून रोजी सकाळी 6:15 आपण या लिंकद्वारे लॉग इन करून या सत्रामध्ये सहभागी व्हायचं आहे. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 1800-315-7008.
1: मैत्रिणींनो, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये आपण सुरुवातीला ऐकू शकाल बालिका आणि महिला यांच्यासाठी असणारे सुरक्षा विषयक कायदे आणि त्याची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. फ्रेंड्स, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण ऐकू शकाल भरतनाट्यम हा नृत्य प्रकार, अभिनय, न्यूज रिपोर्टर आणि आरजे म्हणून कार्य केलेल्या ऐश्वर्या विनोद डावरे या युवा मैत्रिणीची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत.
2: 2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल.
0: आमची ह्यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र, 7:25 झालेली आहेत.
3: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
0: प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, शेतकरी सुखी तर देश सुखी, देश समृद्ध असं म्हटलं जातं. मात्र शेतीसमोर अनेक गंभीर प्रश्न, गंभीर आव्हानं आज उभी आहेत. यामध्ये बदलतं हवामान, अनियमित पाऊस, जमिनीची घटती सुपीकता, वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी अडचणीत सापडताना दिसतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नवसंजीवनी देण्यासाठी राज्य शासनानं सुरू केलेला महत्वाकांक्षी उपक्रम म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प. हा प्रकल्प केवळ योजना नसून शेतीला आधुनिकतेची, विज्ञानाची आणि शाश्वततेची जोड देणारा परिवर्तनाचा मार्ग आहे. आणि याच विषयी आणखीन माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत या प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. सर, शेतकऱ्यांना हवामान बदलाशी सामना करण्यासाठी नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीचा कशा पद्धतीने लाभ होतोय?
1: एक महत्त्वाची गोष्ट ह्यामध्ये आहे की नैसर्गिक शेतीची जे काही तत्त्व पाहतो आपण, ही तत्त्व मूळतः अगदीच पूर्वीच्या काळापासून

0: ती तत्व जी अशीच होती तशीच तत्व आहेत ती. म्हणजे जनरली आपण पाहतो की हे काही वेगळी पद्धती आहे म्हणून आपण नव्यानं पाहतोय तिकडे आज, पण सुरुवात तशी झाली होती ना. मग आता मधल्या काळामध्ये आपण अनेक रासायनिक पद्धतीकडे वळत गेलो, त्याचे आपण चांगले परिणाम पाहिले, परंतु कालांतरानं ते दुष्परिणाम यायला जाणवले हळूहळू. म्हणजे असं नाही आहे की त्याच्या कायमस्वरूपीच चांगल्या गोष्टी होतील असं नाही आहे. त्यामुळे आपण मग पुन्हा फेरविचार केला, अरे असं का होतं, ह्या चुकत चालले का ह्यामध्ये. कारण प्रामुख्यानं जो परिणाम झाला या संपूर्ण रासायनिक पद्धतीच्या शेतीचा, तो झाला जमिनीच्या आरोग्यावर. पिकांच्या उत्पादनाच्या दृष्टिकोनातून जेवढा आपण निविष्ठा वापरत गेलो, उत्पादन आपला वाढत गेलं, आपण उत्पादनाकडे पाहत गेलो, पण उत्पादन देणारा मूळ स्रोत जो आहे तो म्हणजे आपली जी माती आहे तिच्या आरोग्याकडे आपण हळूहळू दुर्लक्ष करत गेलो म्हणूया आपण या ठिकाणी, किंवा जेवढं हवं तेवढं लक्ष गेलं नाही. आणि जेव्हा आता कळलं की मातीची एकूण उपजाऊ क्षमताच कमी होत चाललेली आहे, जसं मग तुम्ही म्हटला की या ठिकाणी त्याचं आरोग्य ढासळतं, म्हणजे काय होतं, सेंद्रिय कर्ब कमी होतो आहे. मातीच्या आरोग्याचा मुख्य निर्देशक किंवा आत्मा काय आहे, तर सेंद्रिय कर्ब आहे. सेंद्रिय कर्ब जो आहे तो ह्या पूर्ण पिकांचं किंवा वनस्पतींचं पोषण करण्यासाठी उपयोगी आहे. कारण तो कर्ब असेल तर सूक्ष्मजीव त्या ठिकाणी होतात तयार, आणि सूक्ष्मजीवाच्या माध्यमातूनच आपल्याला पोषण होतं पिकांचं आणि वनस्पतींचं. मग सेंद्रिय पदार्थ कमी, सेंद्रिय कर्ब कमी, सूक्ष्मजीव कमी, पोषण योग्य होत नाही, असं ते हो सायकल होत गेलेली आहे. आणि आता आपलं असं कळतं आहे की आपल्या राज्यामधला सेंद्रिय कर्ब जो आहे मातीचा, तो 0.5% आतच आहे, जेव्हा की आपला 1% पाहिजे आहे. म्हणजे अगोदरच आम्ही 50-60% खाली गेलोच आहे, आणि ह्याचा दुष्परिणाम एवढे होणार आहेत की कालांतरानं आपल्या ह्या जमिनी नापीक बनत जातील आणि अन्नधान्य पिकवण्याचाच मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मग हे सगळं ज्यावेळेला पार्श्वभूमी पाहतो आपण, ह्या उपाय काय, मग ह्या सेंद्रिय कर वाढवायचा कसा, सेंद्रिय कर वाढवण्यासाठी सेंद्रिय खताचा वापर करावा असाही सूर मधल्या काळामध्ये आला. त्यावर भरपूर काम झालं, भरपूर प्रकार सेंद्रिय खतं यामध्ये निर्माण झाली, आणि आपण मग त्यामध्ये मग शेणखतापासून कंपोस्टपासून सगळे वापरायला सुरू केले. त्यालाही मर्यादा आल्या, कारण शेवटी हे अवलंबून आहे आपल्या जनावर संख्येवर. आपल्या शेतकऱ्याकडे जनावर संख्या हळूहळू कमी होत चालली, त्यामुळे त्याच्या मर्यादा आहेत. म्हणजे शेणखत किंवा सेंद्रिय खत हे पुरेसं नाही आहे हे कळलं आपल्याला. मग आता तर हे होत नाही आहे, एका बाजूला जमिनीचं आरोग्य बिघडत आहे, तर काय, तर मग आम्हाला असं केलं पाहिजे की जे शेतामध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व प्रकारच्या संसाधनांचा वापर करून आपण यातूनच कशाप्रकारे जमिनीचं आरोग्य सुधारता येईल का, आणि हे तत्व डोळ्यासमोर ठेवून आपण नैसर्गिक शेतीकडे वळायला सुरुवात केलेली आहे. जे केंद्र सरकार शासनाचं धोरण आहे, अपराध शासनाचं धोरण आहे, नैसर्गिक शेतीचा आपण मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार प्रसार सुरू केलेला आहे. आणि हे करत असताना काळजी आपण हे घेणं गरजेचं आहे, आणि ते आता घेतली जात आहे, ती म्हणजे उत्पादनामध्ये घट न होऊ देता आपलं आरोग्य, मातीचं आरोग्य जपत जपत कशा प्रकारे अन्नधान्य घ्यायचं यावर आपण लक्ष देणं गरजेचं आहे. तशी आता आपण ह्यामध्ये कार्यपद्धती अवलंबायला सुरू केलेली आहे. जसं ह्या आपण म्हटलं की याचा हवामान बदलाचा संबंध कसा आहे, हवामान बदलाचा जो परिणाम होतो पाण्यावर मातीवर मग भरलो आपण, मग मातीवरचा परिणाम जो होतो आहे त्याच्यामध्ये एक प्रकारे कर्बग्रहण जे आहे मातीमधलं जे पाहिजे आहे ते कमी होत आहे, आणि कर्ब उत्सर्जन जास्त होत आहे. म्हणजे हवेतला कर्ब जो वाढतो आहे कार्बन डायऑक्साईड, त्यामध्ये जमिनीतला कर्ब उत्सर्जनाचा देखील एक वाटा आहे, तोही उडतो आहे. तो उडण्याचं आणखी कारण मग आपण चर्चा केलेली आहे, ते म्हणजे अति मशागत हलवहलव, ती एक त्याचं कारण आहे. पण त्याबरोबरच अशा प्रकारे मातीचे आरोग्य ढासळल्या कारण, सेंद्रिय कर्ब कमी झाल्या कारणाने ते देखील कारण त्याला आहे. धूप होणं हे त्याला कारण आहे. म्हणजे बदलाचा परिणाम, हवा बदलाचा परिणाम धुपीवर होतो, धूप वाढली, पाणी कमी झालं या ठिकाणी. अशा प्रकारे मधल्या काळामध्ये जमिनीला जे तडे पडण्यापासून जे सगळ्या प्रकारचं त्याला म्हणतो आपण की वाळवंटीकरण म्हणतो आपण त्याला, अशा प्रकारे काही ठिकाणी होत चाललेलं आहे. हे सगळं जर बघितलं तर हा परिणाम कमी करण्याकरता हे नैसर्गिक शेती तत्व जे आहे ते उपयोगी पडू शकतात. म्हणजे अशा प्रकारे हवामान बदलाचा प्रतिकूल परिणाम कमी करण्यामध्ये काही अंशी आपण ह्यामध्ये यश मिळवू शकतो, आणि म्हणून आपण हळूहळू तिकडे वळणं गरजेचं आहे. तो आपला या ठिकाणी एक म्हणजे प्रकल्पाचा म्हणून आपण आणि एकूण शेतीच्या कार्य नवीन धोरणाचा भाग म्हणून आपण तिकडे वळतोय आपण आता.
1: आणि बरेच जण नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेतीकडे वळलेले आहेत, आणि अगदी वर्षभर म्हणजे जिथे पाण्याची कमतरता होती किंवा थोडीशी उन्हाळ्यामध्ये झाडं कमी वाटायची किंवा सुकलेली, तिथे पण हिरवगार अगदी आपल्याला पाहायला मिळत आहे, आणि उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणात काही शेतकरी घेत आहेत नैसर्गिक शेतीमध्ये. यामध्ये सुद्धा सर जीवामृत असो किंवा मग दशपर्णी अर्क किंवा मग जैविक खतं,

0: तर ही महत्वाची आहे, तर यांचा वापर किती प्रभावी ठरतो?
1: हो, आता नैसर्गिक शेती तत्वामधलं जे मग म्हटलं आपण त्याच्यातला हा एक फार महत्वाचा भाग आहे की पिकांचं पोषण आणि संरक्षण. शेतकरी काय करतो, पिकं लागवड केल्यानंतर पोषण महत्वाचं आहे आणि त्याला संरक्षण करणं महत्वाचं आहे. मग पोषण संरक्षण करण्यासाठी आम्हाला नैसर्गिक शेतीमध्ये काय वापर कसा करायचा वापरायचा, म्हणजे यासाठी आम्ही केमिकलकडे वळलो होतो ना अगोदर, रासायनिकडे. खतं आपण आणली म्हणजे क्वेश्चन करण्याकरता आणि औषधं आणली की संरक्षण करण्याकरता. आता हे दोघांना जर पर्याय काय आहे का ह्याच्यामध्ये, तर असे पर्याय आहेत. त्यामध्ये असं म्हटलं आपण की बीजामृत, जीवामृत, घनजीवामृत हे जे आहेत अशा प्रकारचे आदर्शपर्णी अर्क, लिंबोळी अर्क हे सगळं जे पर्याय आहेत. ते पोषण करण्यासारखे जीवामृत हा पोषणाचा भाग आहे. जीवामृतमुळे या ठिकाणी चांगल्या प्रकारचं बियाण्याचं पोषण होतं आणि ते पीक चांगलं वाढू शकतं, हा त्याचा एक भाग आहे. जसं आपण सेंद्रिय खतामध्ये गांडूळ खत, या ठिकाणी कंपोस्ट खत, नाडेप खत याचा वापर केला आपण, तशा प्रकारे ते होतं, म्हणजे पोषण होतं. पण संरक्षणासाठी शेतकऱ्याला मोठा खर्च करायला लागतो आणि मग ते कसं करायचं, त्याची सुरुवात बीजामृतानं केली आपण. आता आपण सुरुवात यामध्ये असे दशपर्णी अर्क, म्हणजे अशा प्रकारचे 10 वनस्पतींच्या पानांचा जो अर्क तयार केला तो आपण 2-3 महिने चांगल्या प्रकारे तो आंबवला आणि त्याची फवारणी आपण जेव्हा करतो तेव्हा भरपूर प्रकारच्या किडींपासून आपण पिकांचं संरक्षण करू शकतो. तशीच गोष्ट आहे आपल्या लिंबोळी अर्काची. लिंबोळी अर्क हा एक चांगल्या प्रकारचं कीटकनाशक आहे. म्हणजे लिंब हाच मुळात इतका बहुगुणी आहे, त्याचा एक सगळ्यात मोठा गुण आहे तो म्हणजे किडींचं प्रतिरोध करणे आणि त्यामुळे त्याचा अर्क तयार करून गोळ्या गोळा करणे आणि उन्हाळ्यामध्ये ते साठवणे, नंतर मग त्याच्यापासून त्याचं पावडर बनवणे आणि ते हवे त्यावेळेला त्याचा अर्क तयार करून फवारणी करणे, हे जर केलं आपण तर त्याचाही मोठा परिणाम होतो आपल्या एकूणच संरक्षण करण्यामध्ये पिकांचं. अशा प्रकारचे हे टप्पे आहेत, ते त्यावेळेला वापरले गेले तर मग आपलं हे दोन्ही साध्य होतं, पोषणही होतं पिकांचं आणि संरक्षणही होतं.
0: आणि खूप शेतकरी सर याचा वापर करतात आणि नैसर्गिक शेती करताना निसर्गामध्ये काही अशी झाडं आहेत त्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात यासाठी होतो आणि करतायत ते लोक. त्यानंतर पाणी हा एक महत्वाचा घटक असतो शेतीसाठी, यामध्ये सुद्धा ठिबक सिंचन ही पद्धत तर खूप वर्षांपासून चालू आहे आणि त्याचा फायदा होतोय. यामध्ये सुद्धा फर्टिगेशन असेल किंवा आणखीन बऱ्याच या गोष्टी आहेत, त्या पद्धतींमुळे कशा पद्धतीनं पाण्याची बचत शेतकरी करू शकतो आणि होते त्याची?
1: ते अगदी म्हणजे हे जे आहे की जसं आपण म्हणजे मोजकं पाणी वापरणं हे पिकांच्या गरजेइतकं पाणी वापरणं गरजेचं आहे. कारण पाणी आपण देतो कोणाला, जमिनीला की पिकाला, हा पहिला प्रश्न आहे. शेतकरी काय पाहतो की बाबा या ठिकाणी जमीन माझी कशी आहे त्याच्यानुसार तो म्हणजे अगदी म्हणजे पाणी साठवून देतो, मोकाट पाणी सोडतो, ते न करता आपण पिकाला गरज किती पाण्याची आहे ते बघायला पाहिजे. म्हणून त्याच्या आधारे आपण ह्या पद्धती आल्या, सूक्ष्म सिंचन पद्धती त्यामध्ये आल्या. आता ठिबक सिंचनाचा वापर करण्यामध्ये आपलं राज्य फार पुढे गेलेलं आहे. तुषार ठिबक आपल्यामध्ये लोकांना पटलेलंच आहे, इतकं पटलेलं आहे की ते आता म्हणजे लाखो शेतकरी दरवर्षी या गोष्टींची खरेदी करतात आणि ते वापरतात त्यामध्ये आहे, म्हणजे शेतकऱ्यांना हे कळलेलं आहे. याच्यात काय होत आहे की एक तर वेळेवर जेवढं हवं तेवढं आणि योग्य खोलीवर ते पाणी मिळतं मुळांसाठी, तेवढं पाण्याची गरज ही पिकाची आपली भागली जाते. त्यामुळं हा एक चांगला उपाय आहे. यामध्ये ज्याला म्हणतो आपण की जितकं पाणी जास्त तेवढं या ठिकाणी ते पाणी आणण्यासाठीचा खर्च वाढतो. तिथेपर्यंत पाणी आणण्यासाठी जी ऊर्जा, ती ऊर्जा वाढते आपली, म्हणजे ऊर्जेचा वापर वाढतो आणि सगळ्याचा परिणाम म्हणून आपल्याला हवेमधला CO2 कार्बन डायऑक्साईड वाढतो. म्हणजे हे सगळं जे काही आहे, म्हणजे अति पाणी जे म्हणतो आपण ते केवळ पिकाचं किंवा जमीन नुकसान करत नाही, तर पर्यावरणाला देखील ते धोका आहे. आणि मग तिथे आपला जो हरितगृह वायू वाढतो आपला आणि म्हणून एकूण हवामान बदलाच्या याच्यामध्ये पाण्याचा देखील अतिवापर हाही कारणीभूत झालेला असतो. आणि म्हणून मग आपण ते मग भाताचं पिशी असो किंवा कुठली शेती असू दे, पाणी वापर हा आपला नियंत्रितच पाहिजे आहे.
0: म्हणजे त्या अनुषंगाने या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. ठिबक सिंचन आणि फर्टिगेशन, तुषार सिंचन ह्या खूप फायदेशीर ठरतात. तर श्रोते हो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या सक्षमतेसाठी अतिशय महत्वाचा असा हा उपक्रम आहे आणि शेतकऱ्यांना होणारे फायदे, त्याचं महत्व आणि भविष्यातील शेतीसाठी या योजनेची गरज याबाबत आपण सविस्तर चर्चा करत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ विजय कोळीकर सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागासुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा ऐकत रहा दिलखुलास कार्यक्रम सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे 14 जून रोजी एक विशेष योग सत्र आयोजित करण्यात येत आहे. सकाळी 6:15 ते सकाळी 7:35 या वेळात आपण या सत्रात सहभागी होऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या नामांकन प्रक्रियेचा भाग होऊ शकता. यासाठी आपल्याला करायचे ते इतकंच, 1-800-315-7008 या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर आपली नोंदणी होऊन आपल्याला व्हॉट्सॲपवर एक संदेश मिळेल ज्यामध्ये योग सत्राची लिंक दिलेली असेल. 14 जून रोजी सकाळी 6:15 आपण या लिंकद्वारे लॉग इन करून या सत्रामध्ये सहभागी व्हायचं आहे. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 1-800-315-7008.

0: 100.5 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी धुळे केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:40 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा. दागिना म्हणजे पूना गाडगिळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळ आणि सन्स, पारोळा रोड, धुळे आणि नंदुरबार.
3: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगिळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
4: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
3: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
4: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन.
3: आजच भेट द्या पूना गाडगिळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
2: श्रोते हो, आपण नेहमीच पाहतो की महिलांना सोन्याचे विविध नेकलेस खूप आवडतात. एकतर हा ठसठशीतपणे दिसणारा आणि पाहणाऱ्याच्या लगेच नजरेस पडणारा असा दागिना असतो. पण असं आहे की नेकलेसचेही बरेच सुंदर प्रकार आहेत. त्यातल्या काही प्रकारांची माहिती आज आपल्याला देण्यासाठी पूना गाडगिळ आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडकसर यांना आपण आमंत्रित केले. मोडकसर नमस्कार.
5: नमस्कार
2: मोडकसर. आज आम्हाला एम्बॉस नेकलेस म्हणजे काय हेही सांगा, ते कसे असतात, ते कसे बनतात याची माहिती द्या.
5: एम्बॉस नेकलेस तुम्ही ऐकला याचं कारण त्याचं वजन जरा कमी असतं आणि आता वाढणाऱ्या सोन्याच्या किमतीच्या काळामध्ये नेकलेस तर करायचा आहे पण कमी किमतीत कसा होईल, तर त्याच्याकरता तर एम्बॉस नेकलेस म्हटलं जातं. ते एम्बॉस नेकलेस म्हणजे त्याच्यातले जे आकार असतात ते खिळ्यांनी ठोकून किंवा डाय पंचवरती ठोकून केलेल्या टिकल्यांचं एकमेकाला जोडून केलं जातं म्हणून त्याला एम्बॉसिंग म्हणतात. जे कशावरही छाप पाडणं दॅट इज अ एम्बॉस. तर साधारण ते 10-15 ग्रॅम पासून होतात कारण नुसतं नेकलेस घेतलं तर 10 ग्रॅम पर्यंत येतं. त्याचे टॉप सकट घेतलं तर ते साधारण 13-14 ग्रॅम पर्यंत जातं आणि टिकल्या आणि जाळी असं जनरली त्याचे डिझाईन असतात एम्बॉस नेकलेसचे आणि मध्यभागी पेंडंट असतं आणि ते सुद्धा जाळी आणि एम्बॉस

0: केलेल्या कुठल्या तरी आकारामध्ये बनवलं जातं.
1: बरोबर.
0: मजुरी साधारणपणे 14% आसपास असते, पण ते बजेट नेकलेस आपण म्हणू आता एम्बॉस नेकलेसला,
1: बरोबर
0: कारण एम्बॉस नेकलेस फार मोठा असेल तर त्याला नजाक करता येत नाही.
1: खरंय खरंय.
0: आणि हे नेकलेस घालण्याकरता तुम्ही गोंडा पण लावू शकता त्याला, हुकनी किंवा नेकचेन, पण म्हणजे ती सोन्याची येणार, मग त्याची वजन वाढणार, त्याची किंमत वाढणार. पण अदरवाईज जर तुम्हाला 13-14 ग्रॅम मध्ये बसवायचं असेल तर गोंडा लावून सुद्धा तुम्ही ते नेकलेस घालू शकता.
1: अच्छा, म्हणजे एम्बॉस नेकलेस हा आत्ता बनवण्यातला एकदम लेटेस्ट सोपा प्रकार आहे असं म्हणता येईल. मोडक सर, झालर नेकलेस हा प्रकार कसा असतो, त्यात आणि मोहिनी हारामध्ये नक्की कोणता फरक असतो ते सांगा.
0: झालरहार आणि मोहिनीहार असं ते कॉम्बिनेशन आहे. झालरहार आणि मोहिनीहार हे नेकलेस म्हणून वापरले जातात, जरी त्याचं हार असं नाव असलं तरी त्याला स्टिफनेस असतो.
1: ओके.
0: आणि झालरहारमध्ये काय असतं की साधारणपणे 3 ते 4 लेन्स म्हणजे साखळ्यांचे, त्याला वेगवेगळ्या आकाराच्या टिकल्या म्हणजे कोहरी, पान, फुल अशा आकाराच्या टिकल्या लावल्या जातात.
1: बरोबर.
0: त्या टिकल्या लावलेल्या साखळ्यांच्या वरच्या भागामध्ये स्टिफ पट्टी असते. जसं पट्टी नेकलेस आपण मंगळसूत्र बघतो हल्ली, तर त्याच्यातल्या ज्या पट्ट्या असतात त्या पट्ट्या असतात, आणि त्याच्यावरती चेन असते जी गळ्यावरती बसते. त्यामुळे म्हणजे जर झालरहार म्हटलं तर वरती सर्वात चेन येते, त्याच्याखाली पट्टी येते, आणि त्याच्याखाली साखळ्यांचे 2 पासून 5 पर्यंत किती साखळ्या असतात ज्याच्यावर पान, फुल, कोयरीचे आकाराचे टिकले असतात. आता ह्याला जेव्हा जाळीचं काहीतरी पेंडंट लावलं जातं, जे फुगीर आकाराचं पेंडंट असतं, तर ते पेंडंट लावलं की त्याच झालरहाराला मोहिनीहार म्हटलं जातं. म्हणजे मोहिनीहार याच्यामध्ये फरक एवढाच आहे की मोहिनीहारमध्ये पेंडंट असतं, झालरहारमध्ये पेंडंट नसतं.
1: बरोबर.
0: अदरवाईज दोन्ही साधारणपणे मोहिनीहार म्हटलं तर तो 30 ते 50 ग्रॅम पर्यंत होतो विथ पेंडंट, झालरहार म्हटलं तर तो साधारणपणे 25 ते 40 ग्रॅम पर्यंत होतो, मजुरी म्हणाल तर 13 ते 15% दोन्हीची.
1: आणि ह्याला बनवायला किती वेळ लागतो?
0: आणि ह्यालाही परत मागे गोंडा लावायचा का चेन लावायची हा ऑप्शन असतो. बनवायला याला साधारणपणे तुम्हाला ऑर्डर द्यायची असली तर 10 ते 15 दिवसाचं, पण जनरली हे तयार मिळतात तुम्हाला दुकानांमध्ये.
1: बरोबर. दोन्ही पैकी मजुरी कशाला जास्त असते?
0: नाही, दोन्हीला मजुरी सेम आहे,
1: सेमच असते,
0: म्हणजे मोहिनीहार आणि झालरहारला, कारण फक्त पेंडंट एवढाच एक फरक आहे.
1: पेंडंटची मोहिनी जोडल्यावर त्याला मोहिनी महार असं म्हटलं जातं. मोडक सर, आज आपण एम्बॉस नेकलेस, झालर नेकलेस या वेगवेगळ्या प्रकारच्या नेकलेसची माहिती आमच्या श्रोत्यांना दिलीत. श्रोतेही असे नेकलेस घ्यायला पूना गाडगे आणि सन्स यांच्या शोरूमला नक्की जातील असा मला विश्वास वाटतोय. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगे आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगे आणि सन्स, पारोळा रोड, धुळे आणि नंदुरबार.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगिळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. आता सकाळचे 7:45 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत भावगीतांचा कार्यक्रम भावधारा.
3: तू येशील आणि पाहशील ही शुभ्र गौर रांगोळी, तू टपटपत राहशील प्रसन्न प्राजक्त होऊन, मन हुरहुरत राहील माझं दिवसभर सुगंधी रानावनात, तुझे भास, तुझे आभास पुन्हा पुन्हा अंगणात, मंद किणकिणत राहील माझ्या जीवाचं तोरण तुझ्या स्वागतासाठी, तुझ्या तुझ्या एका अलकत स्मितासाठी.

0: भावधारा ह्या भावगीतांच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं देवकी पंडित यांनी गायलेलं रवींद्र आवटे यांचं हे गीत. या गीताला संगीत होतं अशोक पत्की यांचं.
1: वाऱ्यालाही काळीज असतं का रे धकधक करणार,
2: ताऱ्यालाही मन असतं लुकलुक करणार.

मिलिंद इंगळे आणि साधना सरगम यांच्या युगलस्वरात आताच आपण ऐकलं तर रवींद्र आवटी यांचं हे भावगीत. या गीताला संगीत होतं अशोक पत्की यांचं. याबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे धुळे

केंद्र आहे. श्रोते हो, आमच्या या सकाळच्या प्रसारण सभेत सकाळी ठीक 10 वाजेला आपण ऐकणार आहात प्रासंगिक या सदरात जागतिक रक्तदान दिनाच्या अनुषंगानं भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय धुळे येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अजित पाठक यांची रत्नानिकम यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील सुमित सूर्यवंशी आणि त्यानंतर 10:30 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आकाशवाणी धुळे केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. आता सकाळचे 8 वाजत आहेत. दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत समाचार प्रभात.

0: श्रोते हो FM 100.5 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. आता सकाळचे 8:15 वाजलेले आहेत. ऐकूया सुगम संगीताचा कार्यक्रम भावसरगम.
1: लखलखतोयस तू विजेची रेखू,

कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं साधना सरगम यांच्या स्वरात रवींद्र आवटे यांचं हे भावगीत. या गीताला संगीत होतं अशोक पत्की यांचं. भाव सरगम हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून आपण ऐकत आहात.

एसपी बालसुब्रमण्यम यांनी गायलेलं इलाही जमादार यांचं गीत आपण ऐकत आहात. संगीत आहे हर्षित अभिराज यांचं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच भावसरगम हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. आता 8:30 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी पुणे सकाळचे ठीक 8:30 वाजलेले आहेत. आता प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून फ्रान्स आणि स्लोवाकियाच्या दौऱ्यावर. स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालींची उत्कृष्ट कामगिरी ही भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास क्षेत्रातील वाढत्या सामर्थ्याचा पुरावा असल्याचं राजनाथ सिंह यांचं मत. रेल्वे भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शक अचूक आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीची आवश्यकता असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन. नीट पुनर्परीक्षेच्या कालावधीत 15 मिनिटांची वाढ. आणि ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या पीव्ही सिंधूची आज लढत. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर फ्रान्स आणि स्लोवाकिया देशांच्या भेटीवर जात आहेत. या दोन्ही देशांशी असलेली भागीदारी दृढ करण्याच्या हेतूनं दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते निस इथं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेतील. त्यानंतर भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं ते संयुक्तपणे उद्घाटन करतील. यामध्ये स्टार्टअप गुंतवणूक संस्था एकत्र येणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात मोदी स्लोवाकियाला भेट देतील आणि स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्याशी चर्चा करून उभय देशातील सहकार्याच्या नव्या संधींचा आढावा घेतील. तिसऱ्या टप्प्यात पंतप्रधान या महिन्याच्या 16 आणि 17 तारखेला फ्रान्समधील एव्हियन इथं होणाऱ्या G7 शिखर परिषदेत सहभागी होतील. या परिषदेदरम्यान ते G7 नेते आणि आमंत्रित भागीदारी देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींशी विचार विनिमय करतील. दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात 18 जूनला पंतप्रधान पॅरिसला भेट देणार आहेत आणि युरोपमधील तंत्रज्ञान आणि स्टार्टअप क्षेत्रातील सर्वात मोठ्या विवाटेक शिखर परिषदेला उपस्थित राहतील. ऑपरेशन सिंदूर दरम्यान स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालीनं केलेली उत्कृष्ट कामगिरी ही भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास क्षेत्रातील वाढत्या सामर्थ्याचा पुरावा असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. हैदराबाद इथं संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या म्हणजेच DRDOच्या संरक्षण संशोधन विकास प्रयोगशाळेच्या अॅडव्हान्स वेपन सिस्टीम कॉम्प्लेक्सचं उद्घाटन संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान दीर्घ पल्ल्याच्या लढाऊ क्षेपणास्त्रांविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाज विरोधी क्षमता प्रदर्शित करण्यासाठी सलग 3 उड्डाण चाचण्या यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDOचं अभिनंदन केलं आहे. या चाचण्यांमुळे भारताला आंतरखंडीय लढाऊ क्षेपणास्त्रांना रोखण्याची क्षमता असलेल्या राष्ट्रांच्या उच्च भूगटात स्थान मिळालं असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. रेल्वे भरती प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शक अचूक आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीची आवश्यकता आहे असं मत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केलं आहे. ते काल रेल्वे भरती मंडळाच्या भरती प्रक्रियेबाबत भारतीय रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत बोलत होते. भरती प्रक्रिया अधिक जलद कार्यक्षम आणि वापरकर्त्यासाठी सोपी करण्यासाठी टॅबलेट आधारित परीक्षांचा अधिक वापर केला जावा असंही रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं. भारतीय रेल्वेनं 2025-26 या आर्थिक वर्षात 6 प्रमुख श्रेणींमधील 47,000 अधिक रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण करून 43,000 अधिक उमेदवारांची भरती केली आहे.

येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. परीक्षा दुपारी 2 ते संध्याकाळी 5:15 या वेळेत 3 तास होणार आहे. दरम्यान या परीक्षेच्या तयारीचा आढावा काल मंत्रिमंडळ सचिव डॉ टी व्ही सोमनाथन यांनी घेतला. राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे महासंचालक अभिषेक सिंह यांच्यासमवेत झालेल्या या आढावा बैठकीत सर्व संबंधित घटकांमध्ये समन्वय साधत ही पुनर्परीक्षा सुरळीत, पारदर्शक आणि सुरक्षितपणे पार पडेल याची खात्री करण्यावर मंत्रिमंडळ सचिवांनी भर दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज डेहराडून इथल्या इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये होणाऱ्या दीक्षांत संचलनाची पाहणी करणार आहेत. यावर्षीच्या दीक्षांत संचलनामध्ये पहिल्यांदाच महिला कॅडेट संचलनात सहभागी होणार आहेत. या भव्य सोहळ्यात 500 अधिक कॅडेट्स अंतिम टप्पा पूर्ण करून भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून नियुक्त होतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांच्याशी काल चर्चा करून आखाती भागात अमेरिकन नौदलाच्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशी मारले गेल्याबद्दल तीव्र निषेध नोंदवला. व्यापारी जहाजांविरुद्ध अशा प्रकारची जीवघेणी कारवाई समर्थनीय नाही असंही जयशंकर यांनी समाज माध्यमांवर नमूद केलं आहे. याआधी देखील नवी दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावास प्रमुखांना बोलावून घेत नागरी व्यापारी जहाजांविरुद्ध जीवघेण्या बळाचा वापर केल्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं. शांघाय सहकार्य संघटना हा केवळ प्रादेशिक समूह नसून युरोप आणि आशिया देशातील ऐतिहासिक सांस्कृतिक भागीदार देशांशी भारताला जोडणारा महत्वाचा दुवा आहे असं परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री डॉ कीर्तीवर्धन सिंह यांनी म्हटलं आहे. ताजिकिस्तान इथं सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलताना राज्यमंत्र्यांनी परिषदेअंतर्गत असलेला सहकार्याचा भारताचा दृष्टिकोन हा सुरक्षितता, संपर्क आणि संधी या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडलेल्या आराखड्यावर आधारित असल्याचं सांगितलं. या आराखड्यात मध्य आशियाला महत्वाचं स्थान असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. देशात उत्पादन आधारित विकास आणि रोजगार निर्मिती यावर पंतप्रधानांनी मोठा भर दिल्याचं केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री यांनी म्हटलं आहे. त्यामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळाली आणि रोजगार संधीही निर्माण झाल्या. बंगळुरू इथं सेंट्रल मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटच्या 65व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. या संस्थेनं धोरणात्मक क्षेत्रातील संशोधनामध्ये मोठं योगदान दिल्याचं सांगून संस्थेला बळकटी देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर तिचा विस्तार करण्यासाठी आवश्यक आर्थिक आणि संस्थात्मक सहकार्य देखील करण्यात येईल असं कुमारस्वामी यांनी यावेळी सांगितलं. अहमदाबाद लंडनशी सेवा देणाऱ्या एअर इंडियाच्या AI-171 विमान अपघाताला काल 1 वर्ष पूर्ण झालं. उड्डाणानंतर लगेचच विमान कोसळून झालेल्या या अपघाताची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यपद्धतीनुसार व्यावसायिक चौकशी सुरू असल्याचं नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांनी काल सांगितलं. दरम्यान एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोनं सर्व तपास प्रक्रिया आणि आवश्यक आंतरराष्ट्रीय आढावा पूर्ण झाल्यानंतरच या अपघाताचा अंतिम अहवाल प्रकाशित केला जाईल असं एका निवेदनात म्हटलं आहे. वार्षिक आधारावर देशाच्या किरकोळ महागाई दरात वृद्धी नोंदवण्यात आली असून हा दर 3.93% झाला आहे. सलग 5व्या महिन्यात ही वृद्धी नोंदवण्यात आली आहे. एप्रिलमध्ये हा दर 3.48% होता. देशपातळीवर चांदी, सोनं, हिरे, प्लॅटिनमचे दागिने, खाद्यपदार्थांमध्ये टोमॅटो, आलं, बेदाणे यांच्यात सर्वात महागाई नोंदवण्यात आली तर बटाटे, मटार, जिरं हे खाद्यपदार्थ आणि मोटरसायकल, चारचाकी, जीप, स्कूटर यांचा कमी महागाईत समावेश होता. आयसीसी महिला T20 विश्वकरंडक स्पर्धेत सलामीच्या सामन्यात यजमान इंग्लंडनं श्रीलंकेचा 57 धावांनी पराभव केला आहे. इंग्लंडच्या महिला संघानं 20 षटकात 1 बाद 219 धावा केल्या तर श्रीलंकेचा संघ 132 धावात सर्वबाद झाला. भारतीय महिला संघाचा सलामीचा सामना पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. सिडनी इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताची PV सिंधू हिची लढत जपानची अकाने यामागुची हिच्याशी होणार आहे. सिंधूनं उपांत्यपूर्व फेरीत चेन सू यूचा 21-6, 21-9 असा दणदणीत पराभव करून उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं तर अन्य एका उपांत्यपूर्व सामन्यात यामागुचीनं भारताच्या तन्वी शर्माचा 21-14, 21-14 असा पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळवलं. हवामान. भारतीय हवामान विभागानं पुढील 2 दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगड राज्यांमध्ये पुढेही सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं म्हटलं.

आहे. तर आज आसाम आणि मेघालयमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील दोन दिवसात देशाच्या काही भागात मुसळधार पावसाची तर महाराष्ट्रात उद्यापर्यंत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. दरम्यान मराठवाडा विदर्भात आज उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान दिल्ली एनसीआर भागात काल रात्री वादळ विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली. दिल्ली आणि लगतच्या भागांसाठी आज लाल बावटा जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून फ्रान्स आणि स्लोवाकियाच्या दौऱ्यावर. स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालीची उत्कृष्ट कामगिरी ही भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास क्षेत्रातील वाढत्या सामर्थ्याचा पुरावा असल्याचं राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. रेल्वे भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शक, अचूक आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीची आवश्यकता असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं मत. नीट पुनर्परीक्षेच्या कालावधीत 15 मिनिटांची वाढ. आणि ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या पीव्ही सिंधू हिची आज लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोते हो 100.5 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून बोलत आहोत. सकाळच्या 8:40 झालीत प्रसारित करत आहोत भावगीतांचा कार्यक्रम भावधारा.

भावधारा ह्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकलं तर सुरेश वाडकर यांनी गायलेलं संजय उपाध्ये यांचं हे गीत, या गीताला संगीत होतं अपर्णा संत यांचं.

विंदा करंदीकर यांची ही गीतरचना आताच आपण ऐकलीत. संगीत होतं डॉक्टर संजीव शेंडे यांचं, स्वर होता बेला शेंडे यांचा. आपण ऐकत आहात भावधारा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून.

संजय उपाध्ये यांची ही गीतरचना आज आपण ऐकलीत. स्वर आणि संगीत होतं अपर्णा संत यांचं. याबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो आमच्या या प्रसारण सभेतल्या कार्यक्रमाविषयी ऐकूया. आज सकाळी ठीक 10 वाजेला आमच्या प्रासंगिक या सदरात आज आपण ऐकणार आहात जागतिक रक्तदान दिनाच्या अनुषंगाने भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय धुळे येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अजित पाठक यांची रत्ना निकम यांनी घेतलेली मुलाखत ऐकायला विसरू नका. आज सकाळी 10 वाजेला कार्यक्रमाचे सादरकर्ते सुमित सूर्यवंशी आणि त्यानंतर 10:30 सदाबहार हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल.

आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून बोलत आहोत. आपण ऐकताय आमचं प्रसारण 100.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील. आता सकाळचे 9 वाजत आहेत. 9 ते 10 या दरम्यान सहक्षेपित करीत आहोत विविध भारती प्रसारण सेवेचे विविधरंगी कार्यक्रम. दरम्यान ऐकूया वाद्यसंगीत.

एफ एम 100.5 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणी धुळे केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, सकाळचे ठीक 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत आमचा कार्यक्रम प्रासंगिक. या सदरात आज मुलाखत आपण ऐकणार आहात. तत्पूर्वी ऐकूया काही जाहिराती आणि संदेश.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: आज तर पार्टी हवीच,
2: आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया.
3: आयडिया, इथेच करूया पार्टी.
1: पिझ्झा पार्टी,
2: येस. चल तुझं कार्ड आणि पिन दे.
4: माझ्या कार्ड चे डिटेल्स स्वतःच टाकेन. RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाइन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा.
1: बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस?
2: ऐकलं नाही? नो शेअरिंग.
4: RBI सांगते, जाणकारपणा सतर्क राहा.
5: श्रोते हो, आजच्या प्रासंगिक या सदरात प्रसारित करीत आहोत जागतिक रक्तदान दिनाच्या अनुषंगाने भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय धुळे येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अजित पाठक यांचे रत्नानिकम यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते सुमित सूर्यवंशी.

0: नमस्कार श्रोतेहो. श्रोतेहो, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. एखाद्या गरजू व्यक्तीला जीवनदान देण्याचे सामर्थ्य रक्तदानामध्ये आहे. रक्ताला कोणताही कृत्रिम पर्याय उपलब्ध नसल्यामुळे सुरक्षित आणि पुरेशा रक्तसाठ्यासाठी स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्या दात्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरते. श्रोतेहो, हा विषय मी आज का करते तर दरवर्षी 14 जून हा दिवस जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त रक्तदानाचे महत्त्व, रक्तदानाबाबतचे गैरसमज, रक्तदानासाठी आवश्यक असलेल्या बाबी आणि समाजातील प्रत्येक नागरिकाची भूमिका याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलेला आहे वैद्यकीय अधीक्षक श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धुळे येथील डॉक्टर अजित पाठक सरांना. नमस्कार सर. कार्यक्रमात आपलं सर्वप्रथम मनापासून स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. सुरुवातीला तुमचा परिचय करून घ्यायला आवडेल की धुळे शहरामध्ये आपण किती वर्षापासून आहात?
1: मी ऑक्टोबर 2022 धुळे येथे प्राध्यापक व विभाग प्रमुख न्यायवैद्यकशास्त्र या पदावर रुजू झालो. सद्यस्थितीत माझ्याकडे वैद्यकीय अधीक्षक सर्वोपचार रुग्णालय धुळे या पदाचा

0: चा अतिरिक्त कार्यभार आहे.
1: अच्छा, आणि किती वर्षापासून आपण वैद्यकीय सेवा देत आहात?
0: मी 1996 पासून वैद्यकीय सेवा देत आहे. माझी MBBS आणि MD न्यायवैद्यकशास्त्रात पदव्युत्तर पदवी धारण केलेली आहे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2000 माझी सहाय्यक प्राध्यापक न्यायवैद्यकशास्त्र म्हणून निवड झाली आहे. यापूर्वी मी नागपूर आणि नाशिक येथे शासकीय सेवा बजावली आहे.
1: सर्वप्रथम सर, आपल्याला हे जाणून घ्यायला आवडेल की जागतिक रक्तदान दिन आपण का साजरा करतो, त्यामागचा उद्देश काय आहे?
0: जागतिक रक्तदान दिन आपण साजरा करतो कारण रक्तदानाची सर्वसामान्य लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे. जसं रक्त हे फॅक्टरीत तयार होत नाही,
1: बरोबर,
0: रक्त विकत मिळत नाही, माणसाचंच माणसाला आपल्याला रक्त द्यावं लागतं. मग ही जाणीव रक्तदात्यांपर्यंत पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे. आपण जेव्हा रक्तदान करतो तेव्हा एका व्यक्तीला आपण जीवनदान देतो, मग त्यासाठीच हा जागतिक रक्तदान दिन हा रक्तदानासाठी प्रोत्साहन मिळावं आणि रक्तदात्यांना सुद्धा प्रोत्साहन मिळावं यासाठी केला जातो.
1: निश्चितच सर. सर, रक्तदानाचं समाजासाठी आणि रुग्णांसाठी काय महत्त्व आहे?
0: रक्तदानाचं समाजासाठी अत्यंत महत्त्व आहे कारण जसं पाणी नाही तर जीवन नाही, तसंच गरजू आजारी रुग्णाला जर रक्त नाही तर त्याला जीवन नाही.
1: बरोबर.
0: आणि गर्भवती स्त्रिया, सिकल सेल ग्रस्त रुग्ण, थॅलासेमिया ग्रस्त रुग्ण, अपघातग्रस्त रुग्ण, जळीत रुग्ण यांना तर रक्ताची अत्यंत आवश्यकता असते. मग त्यामुळे रक्तदान हे जीवनदान आहे. जसं आपण कोणत्याही प्रकारचं दान करतो त्या दानात सर्वश्रेष्ठ दान हे रक्तदान असं आपल्याला म्हणता येईल.
1: अच्छा, आणि सर रक्तदान कोण करू शकतं, म्हणजे त्यासाठी काही पात्रता आवश्यक आहे का?
0: हो, रक्तदानासाठी निश्चितच पात्रता आवश्यक आहे. 18 ते 60 या वयोगटातील निरोगी स्त्री पुरुष रक्तदान करू शकतात. जर एखाद्याचं वजन किमान 45 किलो नसेल तर ती व्यक्ती रक्तदान करू शकत नाही. याशिवाय हिमोग्लोबिन रक्तातील जर ते 11.5 ग्रॅम पर्सेंट पुरुषांमध्ये आणि 10.5 ग्रॅम पर्सेंट महिलांमध्ये नसेल, याच्यावरचीच पातळी आवश्यक आहे, तर ते रक्तदान करू शकत नाहीत.
1: आणि सर, अनेकांच्या मनामध्ये अशी भीती असते की आपण जर रक्तदान केलं तर आपल्याला अशक्तपणा येईल किंवा काहीतरी आपल्या शरीरामध्ये बदल होतील, तर हे कितपत बरोबर आहे?
0: ही धारणा संपूर्णतः चुकीची आहे. रक्त शरीरात सतत वाहतच असतं आणि आपण जेव्हा रक्तदान करून घेतो तर फक्त 350 मिलीलिटर रक्तच आपण रक्तदात्याकडून काढून घेत असतो आणि त्याच्या शरीरात 5 ते 7 लिटर रक्त असतं, म्हणजे अत्यंत अल्प असं रक्त आपण काढून घेतो आणि ते रक्तसुद्धा 7 दिवसात पूर्णपणे रिप्लेस होऊन जातं ॲटोमॅटिकली शरीरात. तर त्यामुळं रक्तदात्यांनी न घाबरता रक्तदान केलं पाहिजे. आणि रक्तदान केल्यावर जर थोडा 2 तास आराम केला आणि चांगलं लिक्विड डायट घेतला तर मग त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही.
1: अच्छा, आणि सर रक्तदान केल्यानंतर काही काळजी घ्यावी लागते का आपल्याला?
0: हो, रक्तदान केल्यानंतर त्यांनी आम्हीसुद्धा रक्तदात्याला आमच्या रक्तदान केंद्रातच 15 मिनटं बसून ठेवतो. त्याला आम्ही लिक्विड पेय प्यायला देतो आणि काही बिस्किटं वगैरे खायला देतो आणि मग त्याची परिस्थिती बघतो. त्याचं ब्लड प्रेशर वगैरे सगळं नॉर्मल असेल तर त्याला जायला सांगतो. त्यांनी त्या दिवशी खूप जास्त व्यायाम करू नये, जास्त ताण घेऊ नये ज्या दिवशी त्यांनी रक्तदान केलं, आराम करावा असा सल्ला आम्ही त्याला देतो.
1: अच्छा सर, रक्तदानासंदर्भात लोकांमध्ये जनतेमध्ये अनेक असे गैरसमज आहेत, तर त्याबद्दल आपण काय सांगाल?
0: रक्तदानाबद्दल गैरसमज हाच आहे की रक्तदान केल्याने खूप थकवा येतो त्यामुळे रक्तदान करू नये. दुसरं, रक्तदान आपल्याकडून जास्त रक्त काढून घेतील रक्तपेढीतील डॉक्टर, तर त्यामुळे रक्तदानाला जाऊ नये. आणि रक्तदान केल्याने आपल्याला HIV यासारखे आजार होऊ शकतात अशी त्यांना भीती आहे, त्यामुळे ते रक्तदान करत नाहीत. परंतु हे संपूर्ण समज खोटे आहेत. आपण फक्त 350 मिलीलिटरच रक्त

0: संकलन करून घेतो आणि रक्तदात्याला कोणत्याही प्रकारचा इन्फेक्शियस डिसीज रक्तदान केल्यामुळे होणार नाही याचीही काळजी आपण घेतो. तर त्यामुळे नागरिकांनी न भीता ही एक समाजसेवा आहे असं समजून रक्तदान करायला पाहिजे.
1: अच्छा सर, कधीकधी अपघात, शस्त्रक्रिया होत असतात किंवा इतर गंभीर आजारही होत असतात, तर अशा वेळी रक्ताची गरज किती महत्त्वाची ठरते?
0: अपघातग्रस्त रुग्णांना रक्ताची गरज लागते, ज्यांना फ्रॅक्चर झालेलं आहे अपघातामुळे त्यांना रक्ताची गरज लागते. शस्त्रक्रियेच्या वेळेस जर अतिरक्तस्राव झाला किंवा त्याचं हिमोग्लोबिन आधीच कमी असेल तर अशा वेळेस सुद्धा रक्ताची गरज लागते. गर्भवती महिला, आदिवासी, गोरगरीब महिला आपल्याकडे प्रसूतीसाठी दाखल होतात, त्यांचं हिमोग्लोबिन अत्यंत कमी असतं. शिवाय काही गोरगरीब आदिवासी महिला ह्या सिकल सेल अनिमिया, थॅलासेमिया या आजारानेही ग्रस्त असतात, तर त्यांना रक्तदानाची अत्यंत आवश्यकता असते. आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे रक्त हे काही फॅक्टरीत तयार होत नाही, बाजारात विकत मिळत नाही, माणसानेच माणसाला रक्त दिलं तरच त्याची भरपाई करता येते. तर त्यामुळं हे खूप महत्त्वाचं आहे आणि जर रक्तदाते अशा रुग्णाला रक्तदान करतील तर त्या रुग्णाला जीव वाचेल, त्याला नवसंजीवनी मिळेल.
1: अच्छा सर, आपण बघितलं की रक्तदानाचे जसे गैरसमज आहेत लोकांमध्ये, तसंच एखाद्या रक्तदात्याने रक्तदान केलं तर त्या रक्तदानाचे त्याला काही फायदेसुद्धा होतात का?
0: हो, रक्तदानाचे त्याला फायदे होतात. फायदे, पहिली गोष्ट अशी आहे की त्यांनी रक्तदान केलं की त्याला रक्तदान डोनर कार्ड दिलं जातं.
1: अच्छा.
0: ते डोनर कार्ड तो स्वतःजवळ सांभाळून ठेवू शकतो आणि भविष्यात त्याला किंवा त्याच्या जवळच्या नातेवाईकाला रक्ताची जर गरज लागली तर ते रक्तदान कार्ड तो ब्लड रक्त संकलन केंद्रात दाखवून स्वतःसाठी रक्ताची पिशवी घेऊ शकतो.
1: अच्छा.
0: हा एक त्याचा फायदा आहे. शिवाय जेव्हा एखादा रुग्ण डॉक्टरांकडे चेकअपसाठी जातो तर त्या चेकअपची आणि विविध तपासण्यांची त्याला फी द्यावी लागते. इथे त्याचं ब्लड प्रेशर फ्रीमध्ये तपासून होतं, हिमोग्लोबिन फ्रीमध्ये तपासून होतं, त्याचे व्हायटल पॅरामीटर्स ते फ्रीमध्ये तपासून होतात, त्याचं ब्लड ग्रुप फ्रीमध्ये तपासून होतो. याशिवाय त्याला काही कम्युनिकेबल इन्फेक्शियस डिसीजेस आहेत का याची तपासणी होते. जसं की जर त्याला अनिमिया असेल तर ते लक्षात येतं त्याला. त्याला जर हिपॅटायटिस बी आजार असेल, त्याला हिपॅटायटिस सी आजार असेल, त्याला जर HIV आजार असेल, त्याला कॅन्सर असेल, त्याला हार्ट डिसीज असेल, तर हीही त्याला पूर्वकल्पना रक्तदानाला आल्यामुळे त्याचा प्री चेकअपमुळे त्याला मिळून जाते आणि हे सर्व मोफत होतं. तर हा सुद्धा रुग्णाला आणि रुग्णांच्या नातेवाईकांना मिळणारा फायदा आहे. मग त्यामुळे ते त्याची प्रिकॉशन्स घेऊ शकतात की हा आजार अधिक वाढू नये आणि त्याच्यावर उपचारही घेऊ शकतात.
1: बरोबर सर, माझ्या बघण्यात असं आलं आहे की काही रुग्ण असतात जसं की आता BP शुगरचा जो त्रास आहे तो अनेकांना असतो, त्याचबरोबर महिलांच्या बाबतीत बघायला गेलं तर मासिक पाळी जवळ असेल किंवा आलेली असेल तर अशा काळामध्ये तिचं रक्त घेतलं जात नाही, तर यामागची नेमकी कारणं काय असतात?
0: हो, आता मासिक पाळीमध्ये स्त्रियांना रक्तस्राव होत असतो, शिवाय त्यांना इमोशनल इन्स्टॅबिलिटी हार्मोनल चेंजेसमुळे येत असते. मग अशा वेळेस आपण जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसारच 7 दिवस, मासिक पाळी सुरू झाल्यापासून 7 दिवस त्यांचं आपण रक्त घेत नाही. तसेच गर्भवती स्त्रिया त्या एका बाळाला त्यांच्या गर्भात त्या पाळत असतात, अशा वेळेस त्यांची स्वतःची रिक्वायरमेंट, गर्भाची गरज हे सगळं बघून गर्भवती स्त्रियांकडूनही आपण रक्त घेत नाही. याशिवाय ज्यांना गंभीर आजार आहेत जसं की हिपॅटायटिस बी आहे, हिपॅटायटिस सी आहे, HIV आहे, कॅन्सर आहे, हृदयाचे आजार आहेत, किडनीचे गंभीर आजार, लिव्हरचे गंभीर आजार, इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड पेशंट्स अशांकडूनही आपण रक्त घेत नाही.
1: अच्छा सर, आज बघितलं तर अनेक अशा रक्तपेढ्या आहेत रक्त संकलन करत असतात, परंतु रक्त संकलन करताना त्यांनासुद्धा काही अडचणी येत असतात, काही आव्हानं त्यांच्यासमोर येत असतात, तर तुमच्या माहितीनुसार अशी काही उदाहरणं आहेत का?
0: हो, त्यांना आव्हानं येत असतात म्हणजे त्यांना दरवर्षी त्यांचं जे लायसन्स आहे, परमिट आहे, ते रिन्युअल करून घ्यावं लागतं.
1: अच्छा.
0: तर ते त्यांनी रिन्यू करून घेणं आवश्यक आहे. दरवर्षी त्याची फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंट आणि मुंबईतील संस्था यांच्याकडून वार्षिक तपासणी होते, इन्स्पेक्शन म्हणतात, त्याच्यात ह्या रक्तसंकलन केंद्रात सर्व काही सोयीसुविधा उपलब्ध आहेत का याची खात्री केली जाते. गुणवत्ता

0: टिकवून ठेवलेली आहे का, आणि रक्त संकलन केल्यानंतर आवश्यक त्या रक्त चाचण्या केल्या जातात का, त्याच्यासाठीचे किट उपलब्ध आहेत का, हे सर्व पाहिलं जातं आणि मगच त्यांचं लायसन्स हे रिन्यू केलं जातं.
1: अच्छा सर, आजचा युवक आपण म्हटलं तर हा फार पुढे गेलेला आहे, परंतु युवकांनी सुद्धा या चळवळीत सहभागी व्हावं आणि जास्तीत जास्त त्यांचा सहभाग यामध्ये असावा, यासाठी त्यांनी काय करावं?
0: मॅडम, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आपण विचारलेला आहे. कसं होतं की आपण रक्त संकलन हे निरोगी व्यक्तीकडूनच करून घेतो आणि 18 ते 40 हा असा वयोगट आहे की जिथे आपल्याला सर्वसाधारणपणे कोणतेही आजार जीवनशैलीशी निगडीत म्हणा होत नाहीत, आपण निरोगी असतो. तर निरोगी असतानाच जास्तीत जास्त प्रमाणात रक्तदान करून आपण समाजसेवा केली पाहिजे असं मी युवकांना आवाहन करेन. कारण साधारणतः 40 नंतर तुम्हाला मधुमेह आहे, हृदयविकार आहे, उच्च रक्तदाब आहे, अशा प्रकारच्या आजाराला सुरुवात होते. आणि मग असे आजार सुरू झाले की मग तुम्हाला तुमची स्वतःचीच काळजी घ्यावी लागते. तुम्हाला रक्तदान करण्याची इच्छा असली तरी तुम्हाला करता येत नाही. म्हणून युवकांनी 18 ते 40 या वर्षात या वयोगटात असतानाच स्वयंस्फूर्तीने रक्तदान संकलन केंद्रात येऊन रक्तदानाचं पवित्र कार्य बजावावं, असंच मी त्यांना आवाहन करेन.
1: निश्चितच सर, खूप छान असं आवाहन तुम्ही केलेलं आहे, परंतु आपल्या परिसरात देखील रक्तदानाबाबत जनजागृती वाढावी असं मला वाटतं, पण त्यासाठी आपल्याला कोणते उपक्रम राबविता येतील?
0: हो, जसं आपल्या परिसरात गणेश मंडळ असतं, दुर्गादेवीच्या वेळेस गरबा मंडळ असतं आणि विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम आपण करतो, जसे नेत्यांचे वाढदिवस, राष्ट्रपुरुषांची जयंती, पुण्यतिथी असे आपण साजरी करत असतो. मग हे जेव्हा आपण साजरं करतो तर तेव्हा मोठ्या प्रमाणात आपल्या विभागातील कॉलनीतील लोक, महिला पुरुष जमा होतात. मग तिथे त्यांनी रक्तदानाचं महत्त्व सांगणारे व्याख्यान हे आयोजित केलं पाहिजे. तसेच त्यांनी श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय किंवा नजीकची शासकीय रक्तपेढी इथं संपर्क साधून रक्तदान शिबिराचं आयोजन केलं पाहिजे. मग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ आणि गड्ड कर्मचारी हे शासकीय वाहनाने, रुग्णवाहिकेने तिथे येतात, मोफतपणे रक्त जमा करून घेतात आणि ते पुन्हा केंद्रात घेऊन जातात. याच्यासाठी कोणत्याही प्रकारची फी महाराष्ट्र शासनाकडून आकारली जात नाही. हा पूर्णपणे ऐच्छिक कार्यक्रम असतो, परंतु त्याच्यासाठी मंडप, खुर्च्या आणि स्वयंसेवक या तरुणांनी उपलब्ध करून द्यावेत. या तरुणांनीही स्वयंसेवक म्हणून काम करावे अशी माझी इच्छा आहे.
1: अच्छा सर, एक प्रश्न पुन्हा मनामध्ये उद्भवतो की रक्तदात्याने जे दान केलेलं रक्त असतं हे रक्तपेढीमध्ये संकलित केलेलं असतं, परंतु ते बरेच दिवस त्या ठिकाणी संकलित केलेलं असतं, ते सुरक्षित आहे हे आपण कसं ओळखू शकतो?
0: हो, आपण रक्तपिशवी संकलन केली की ती आपण रक्तपेढीत फ्रीझरमध्ये आवश्यक त्या तापमानात जतन करून ठेवतो.
1: अच्छा.
0: आणि त्या रक्ताच्या पिशवीवर आपण ज्या दिवशी रक्त संकलित केलेलं आहे ती दिनांक सुद्धा नमूद करतो.
1: अच्छा.
0: रक्त संकलन केल्यानंतर त्या फ्रीझरमध्ये रक्त 35 दिवस अतिशय चांगल्या प्रकारे राहतं. त्या 35 दिवसात आपण ते रक्त वापरतो. जर आणि एक्सपायरी आलेले आपण लवकर संपवतो, नवीन साठा खाली ठेवतो. आणि तरी पण जर आपल्या लक्षात आलं की आता 25 दिवस झालेले आहेत, 10 दिवसात आपल्याकडे असलेला रक्त साठा हा संपणार नाही आहे, अशा वेळेस आपण दुसऱ्या खाजगी अथवा शासकीय रक्तपेढीला संपर्क साधतो आणि त्यांना ते रक्त त्यांच्या आवश्यकतेनुसार पुरवतो. मात्र त्यासाठी या आधीच आपण त्यांच्याशी करारनामा केलेला असला पाहिजे, जो की आपण केलेला असतो.
1: सर, आपण बऱ्याच वेळा खूप छान लोकांमध्ये रक्तदान करा ही जनजागृती करत असतो, परंतु तुम्ही स्वतः कधी रक्तदान केलेलं आहे का? तुमच्या आयुष्यातील काही प्रसंग आहेत का?
0: हो मॅडम, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि मी एक म्हणजे रक्तदान तर आपण खूपदा करतो, तसं मीही केलेलं आहे, परंतु एक अविस्मरणीय प्रसंग असा आहे की 1994 मध्ये माझ्या मित्राच्या आईला

0: रक्ताची अत्यंत गरज होती. माझा रक्तगट हा एबी पॉझिटिव्ह आहे
1: अच्छा
0: आणि एबी पॉझिटिव्ह रक्तगटाचे व्यक्ती ह्या दुर्मिळ असतात आणि त्यामुळे तिथेही तसंच झालं. एबी पॉझिटिव्ह रक्तगटाच्या पिशव्या ह्या नागपूर शहरात उपलब्ध नव्हत्या आणि त्यांनी मला विचारलं की तुझा रक्तगट कोणता आहे. मी सांगितलं एबी पॉझिटिव्ह. तो म्हटला काम झालं, माझ्या आईला 3 बाटल्या रक्तांची गरज आहे तर तू देशील का. मी आनंदाने हो म्हणालो. त्याच्या आईला मी रक्तदान केलं. त्याच्या आईला त्या 3 बाटल्या रक्त पुरवण्यात आलं. नंतर त्यांचा रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. तर तो मित्र आज 32 वर्षांनी देखील मला भेटला. म्हणजे जेव्हा जेव्हा भेटतो तेव्हा तो म्हणतो की तुझ्यामुळं माझ्या आईला जीवनदान मिळालेलं आहे. तर ही माझ्यासाठी खूप मोठी उपलब्धी आहे आणि त्यामुळेच मी सुद्धा पुढे भविष्यात चांगले काम करायला किंवा रक्तदान करायला प्रेरित झालेलो आहे. आणि त्यामुळेच आज मी युवकांना असं आवाहन करेन की आपण जर असं रक्तदान केलं तर आपण नवसंजीवनी देतो, एखाद्याला जीवनदान देतो, एका गर्भवती मातेच्या बाळालाही आपण जीवनदान देतो. तर आपण याच्यात पुढाकार घेऊन इतरांनाही प्रेरित केलं पाहिजे आणि शासकीय रुग्णालयातील रुग्णालयात रक्तदानासाठी आलं पाहिजे. आमच्या श्री भाऊसाहेब हिरे शासकीय रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये 8 ते 8 कोणीही दाता येऊ शकतो आणि ऐच्छिकपणे रक्तदान करून निघून जाऊ शकतो. तशी आम्ही सोयी देखील केलेली आहे. म्हणजे त्याच्यासाठी रक्तदान शिबिराचीच आवश्यकता आहे असं नाही. आपण थेटपणे आमच्या रक्तपेढीत येऊन किंवा नजीकच्या रक्तपेढीत जाऊन रक्तदानाचे पवित्र कार्य करू शकता.
1: अच्छा निश्चितच सर, ज्यावेळेस आपण दुसऱ्याला आपलं रक्तदान करतो आणि त्याचा जीव वाचतो आणि तो सुखरूपपणे आपल्यासमोर उभा राहतो आणि त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून निश्चितच आपल्याला खूप समाधान लाभतं की अरे आपल्या जीवनाचं काहीतरी सार्थक झालेलं आहे. सर, जाता जाता रक्तदान करण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींना आपण कोणता संदेश द्याल?
0: रक्तदान करणाऱ्या व्यक्तींना मी हेच सांगेन, रक्तदान केल्याने नुकसान काहीच नाही. तुम्हाला आत्मिक समाधान मिळेल. तुम्हाला डोनर कार्ड मिळेल, ज्या कार्डवर तुम्ही तुमच्यासाठी किंवा तुमच्या नजीकच्या जवळच्या नातेवाईकांसाठी रक्त पिशवी गरज लागल्यास उपलब्ध करून घेऊ शकता. तरुण असतानाच रक्तदान करावे. वृद्धापकाळी रक्तदान करता येत नाही, आजारी व्यक्तींना रक्तदान करता येत नाही. आणि एक पिशवी जर तुम्ही रक्तदान केलं तर त्याचा 3 वेगवेगळ्या प्रकारे फायदा होतो. जसं होल ब्लड म्हणतो ते पूर्णपणे पेशंटला जातं होल ब्लड. शिवाय ब्लड कॉम्पोनंट्स असतात, जसं प्लाझ्मा आहे तर त्याच्यातील प्लाझ्मा जर आपण काढला तर तो प्लाझ्मा जळीत रुग्णांमध्ये प्लाझ्मा अतिशय कमी झालेला असतो तर त्याची भरपाई होते आणि तो रुग्ण बरा होतो. याशिवाय वेगवेगळे फॅक्टर आहेत, जसे प्लेटलेट्सच कमी झाले. आता डेंग्यूचा आजार होतो त्याच्यात प्लेटलेट्स खूप कमी होतात. वैद्यकीय उपचारानेही जर त्या प्लेटलेट्स भरून निघत नसतील तर मग आपल्याला बाहेरून प्लेटलेट्सचा पुरवठा करावा लागतो. तर ह्या जे ते रक्तदान करतात त्याच्यातील प्लेटलेट कॉम्पोनंट्स हे वेगळे करून ते त्या रुग्णाला प्लेटलेट्स पुरवल्या जातात. तर त्यामुळे 3 प्रकारे तुम्ही एकदा रक्तदान करा आणि त्याचा 3 विविध रुग्णांना फायदा होऊ शकतो. तर त्यामुळे दात्यांनी रक्तदान करावं असेच मी त्यांना विनंती करेन.
1: निश्चितच सर, खूप सुंदर असा संदेश तुम्ही सर्व श्रोत्यांना दिलेला आहे आणि जागतिक रक्तदान दिनानिमित्त रक्तदानाचे महत्त्व, त्याबाबतच्या आवश्यक बाबी, गैरसमज आणि समाजातील प्रत्येकाने निभवायची जबाबदारी यावर सविस्तर माहिती आपण सांगितली, याबद्दल आपले मनापासून आभार मानते. आणि श्रोते हो, रक्तदान हे केवळ दान नसून एखाद्याला नवे जीवन देण्याची संधी आहे. त्यामुळे योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने स्वतः मताने रक्तदान करण्याचा संकल्प आपण सर्वांनी करूया आणि पुन्हा भेटूया पुढच्या प्रासंगिक या कार्यक्रमात. नमस्कार.
0: थँक्यू.

प्रासंगिक या सदरात आताच आपण ऐकलत जागतिक रक्तदान दिनाच्या अनुषंगाने भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय धुळे येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अजित पाठक यांची रत्ना निकम यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो, या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुमित सूर्यवंशी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

FM 100.5 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणी धुळे केंद्राचं सकाळचं प्रसारण. 10:30 झालेली आहेत. श्रोते हो प्रसारित करीत आहोत सदाबहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं सदाबहार गीत आपण ऐकलत. निकाह या चित्रपटातलं हसन कमाल यांच्या गीताला संगीत होतं रवी यांचं, स्वर होता सलमा आगा यांचा.

लता मंगेशकर यांच्या स्वरात जब जब फूल खिले या चित्रपटातील हे सदाबहार गीत आताच आपण ऐकलत. शब्दरचना होती आनंद बक्षी यांची आणि या गीताला संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. सदाबहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून आपण ऐकत आहात.

सदाबहार अभिनेते शशी कपूर यांच्यावर चित्रित झालेलं मुक्ती या चित्रपटातलं हे गीत आताच आपण ऐकलत. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत होतं राहुल देव बर्मन यांचं, स्वर होता मुकेश यांचा.

मोहम्मद रफी, अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांच्या मिळत्या जुळत्या स्वरात आताच आपण ऐकलत नसीब या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत. या गीताला संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. श्रोते हो सदाबहार हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून आपण ऐकत आहात.

सितारा या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि भूपेंद्र यांच्या स्वरातलं गुलजार यांचं हे गीत आताच आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं राहुल देव बर्मन यांचं. सदाबहार हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात शेवटी ऐकवत आहोत मन मंदिर या चित्रपटातलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीत निर्देशनात गात आहेत लता मंगेशकर आणि किशोर कुमार.

लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेल्या या युगलगीताबरोबरच सदाबहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. 100.5 MHz आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, आता सकाळचे 11 वाजलेले आहेत. प्रसारित करत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलीत ताहिर फराज यांची ही गझल. स्वर आणि संगीत होतं हरिहरन यांचं.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा।

0: स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात मिलिंद जोशी यांचं हे भावगीत आताच आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं अशोक पत्की यांचं.
1: आज तर पार्टी हवी.
2: आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया. आयडिया, इथेच करूया पार्टी.
1: पिझ्झा पार्टी.
2: येस. चल तुझं कार्ड आणि पिन दे.
3: माझ्या कार्डचे डिटेल्स स्वतःच टाकेन. RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाइन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा.
1: बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस?
2: ऐकलं नाही? नो शेअरिंग.
3: RBI सांगते, जाण पारवणं, सतर्क रहा.

बाबुल सुप्रियो आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे नॉन फिल्मी गीत आताच आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं श्याम प्रसाद यांचं. मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून.

श्रोते हो मुनव्वर राणा यांची ही गझल. आत्ताचं आपण ऐकलीत स्वर आणि संगीत होतं हरिहरन यांचं. मिश्र संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून आपण ऐकता आहात.

बेला शेंडे यांच्या स्वरात शांताबाई शेळके यांची ही गीतरचना आताच आपण ऐकलीत. या गीताला संगीत होतं डॉक्टर संजीव शेंडे यांचं.

दलेर मेहंदी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे अतिशय उडत्या चालीतलं नॉन फिल्मी गीत आत्ताच आपण ऐकलत. गीतरचना होती संजीव आनंदी यांची आणि संगीत होतं दलेर मेहंदी यांचंच. मिश्र संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून आपण ऐकत आहात.

तू मला ऊन म्हणायचीस, मी तुला दुःख म्हणायचो. आता तू नाहीस, ऊन आहे तसंच. आता तू नाहीस, ऊन आहे तसंच. आणि दुःखासोबत जगणं आपलं असंच. आता ही फक्त कैफियत एका उन्हाची, आजवर जगून झालेल्या क्षणांची. तुझ्यापर्यंत ती पोहोचेलही, कदाचित पोहोचणारही नाही. तरी लिहिणं माझं जगणं आहे, कारण जगणंच माझं गाणं आहे. जगणंच माझं गाणं आहे.

येशीलही येणारही नाहीस तू, येशीलही येणारही नाहीस तू, होशीलही होणारही नाहीस तू, ती जुनी तशीच जी पुकारता मी धावून यायची, ती जुनी तशीच जी पुकारता मी धावून यायची, ऐकताना मी न्हावून गायची।

मी तसा दुःखात नाही अन तसा नाही सुखातही, मी तसा माझ्यात नाही अन तसा नाही तुझ्यातही, मी तसा अजूनही पुकारतो तुला, मी तसा अजूनही पुकारतो तुला, अन जसा आहे तसा स्वीकारतो मला, पण तरी कधीतरी तू ये मला पाहुनी घे, तू ये मला पाहुनी घे।

पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या स्वरात चंद्रशेखर सानेकर यांची गीतरचना आताच आपण ऐकलीत. या गीताला संगीत होतं मयुरेश पै यांचं. श्रोते हो, आता ऐकूया आमच्या फोन इन कार्यक्रमासंबंधीचं एक निवेदन. हॅलो खानदेश हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होत असतो प्रत्येक रविवारी सकाळी 10 वाजेला आणि श्रोते हो या

पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या स्वरात चंद्रशेखर सानेकर यांची गीतरचना आता आपण ऐकलीत. या गीताला संगीत होतं मयुरेश पै यांचं. श्रोते हो, आता ऐकूया आमच्या फोन इन कार्यक्रमासंबंधीचं एक निवेदन. हॅलो खानदेश हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होत असतो प्रत्येक रविवारी सकाळी 10 वाजेला. आणि श्रोते हो, या कार्यक्रमासाठी आपणही आपल्या आवडीचं गीत आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आपणही आम्हाला फोन करू शकता. या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आम्ही करत असतो प्रत्येक गुरुवारी सकाळी 11:30 ते 12 या दरम्यान. त्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक लिहून घ्या, 025-62-295-024. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा, 025-62-295-024. तेव्हा प्रत्येक गुरुवारी सकाळी 11:30 ते 12 या दरम्यान आपण आम्हाला फोन करून आपल्या आवडीचं गाणं कळवू शकता आमच्या हॅलो खानदेश ह्या फोन इन कार्यक्रमात. निवेदन संपलं. मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून.

इला अरुण आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे नॉन फिल्मी गीत आताच आपण ऐकलं. गीत आणि संगीतसुद्धा इला अरुण यांचंच होतं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

FM 100.5 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आकाशवाणी धुळे केंद्राचं प्रसारण आपण ऐकताय. आता दुपारचे ठीक 12 वाजत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून महिला भगिनींसाठी असलेला कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. वनिता मंडळ.

दादा नमस्कार मैत्रिणींनो, 23 मेच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध ऐकला. संवेदनशीलतेनं आजूबाजूला पाहताना उद्याची पिढी ही संस्कारक्षम होणं गरजेचं आहे हे जाणून पदरमोड करून पाळणाघर संस्कारवर्ग मालुताईंनी सुरू केले. या मुलांच्या पालकांना, विशेषतः महिला पालकांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी मालुताई प्रयत्न करतात. या सगळ्याची सुरुवात कशी झाली, त्याची बीजं कशी रुजली गेली हे आपण मुलाखतीच्या पूर्वार्धात ऐकलं. आजही मालुताई आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, पण कार्यक्रमात त्या आधी ऐकूया हे गाणं.

0: जीवन त्यांना कळले हो.
1: मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेला मुलाखतीचा उत्तरार्ध.
2: मालुताई नमस्कार, आजच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत.
3: नमस्कार.
1: मालुताई, पाळणाघराची सुरुवात कशी झाली, संस्कार वर्ग कसे सुरू झाले, तुम्ही वेगवेगळ्या जणींना कशी मदत केली हे सगळं आपण बोलत आहोत. या बायकांनी आपल्या पायावर उभं राहावं यासाठी सुद्धा तुम्ही खूप प्रयत्न केलेत ना.
3: होय होय, त्यांचं उत्पन्न काहीतरी असावं म्हणून त्यांना मी शिवणाचे कोर्स दिले. शिवणामध्ये परकर शिकवला पहिल्यांदा, नंतर बुशर शिकवला, म्हणजे ब्लाऊज पडवतो, बुशर पडवतो, विजार शिकवली. आणि मग माझ्या लक्षात आलं की ही माणसं म्हणजे भराभराभरा हवा असतं त्यांना. मग मी रात्रभर विचार करत होते, आता ह्या बायकांना मी शिवण शिकवलं तर त्या टीप घालत बसणार नाहीत. आणि मग मी जे शिवण शिकवणार आहे ते सगळं माझं वाया जाणार. पण मला मग आठवलं, मग मी काय करायला लागले, धावदोरा घालत जायचं. आणि येताना दोन धावदोराच्या मध्ये जी जागा असते, येताना उलटा धावदोरा ती जागा भरत यायचं की मग शिवण पक्क व्हायला लागलं त्या बायकांचं. असं करता करता त्यातली जनाराणी म्हणून होती आणि आणखीन एक होती, त्या ह्या दोघींचं शिवण इतकं सुंदर होतं म्हणजे त्या झोपडपट्टीच्या लोकांचं शिलाई त्यांच्याकडंच यायला लागली. मग त्यांना मी स्टेट बँकेतनं दोघींना दोन मशीन घेऊन दिली, त्या मशीन नंतर त्यांचे स्वतःचे व्यवसाय सुरू झाले.
2: काका तुमच्या पाठीशी होते, त्यामुळं हे सगळं करत असताना तुम्हाला आर्थिक पाठबळ मिळत होतं. तुमच्या बोलण्यात सारखा काकांचा उल्लेख येतोच आहे. पण दोघं जण किती काळ चालवणार ना, जशी संस्था वाढत जाते, मुलं येत राहतात, तर जास्त कार्यकर्त्यांची गरज भासत राहते. तर मग काय केलं तुम्ही त्यासाठी?
3: काका गेल्यानंतर मात्र हे सगळे बाकीचे भाऊराव परांजपे वगैरे होते ना, गणू काका दप्तरदार मुख्य म्हणजे, मग ह्यांनी आपल्या सगळे मित्रमंडळी गोळा केली आणि सगळी माझ्या पाठीशी उभी राहिली की मालूताई आपल्याला काम पुढं चालवायचं आहे बरं का, बंद नाही ठेवायचं, आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी. असं म्हणजे सगळी मंडळी माझ्या पाठीशी उभी राहिली, आमची एक मोठी संस्था उभी राहिली. काका असताना संस्था होती आमची, मला पुढं चालवायला धीर दिला सगळ्यांनी आणि एक आमचं काम पुढं चालत राहिलं.
2: मग नंतर जी संस्था स्थापन केली त्याविषयी सांगा ना, काय काय त्या संस्थेचं नाव काय आणि आता त्या संस्थेमार्फत काय काय काम केलं जातं?
3: श्री चैतन्य माऊली विश्वस्त मंडळ असं आमच्या संस्थेचं नाव आहे. संस्था रजिस्टर झाली आणि मग महिलांचा आमचा मोठा बचत गट उभा राहिला आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून ज्या मग बायका यायला, 60-70 बायका तरी नक्कीच होत्या. मग त्यावेळेला मी पापड उद्योग सुरू केला. आमचा पापड उद्योग खूप जोरात चालला होता, पालक पापड, त्याला इतकं छान विक्री व्हायची. परंतु ज्यावेळेस पूर आला तेव्हा माझा पापड उद्योग थांबला. पण आता ह्या बायकांना काही हाताला काम तर द्यायला पाहिजे. मग मात्र मी काय केलं, ज्वेलरी म्हणजे दागदागिने तयार करायचे, मोती मी कोल्हापूरहून घेऊन यायची कोल्हापुराला जाऊन. आणि या बायकांच्याकडनं मी मोत्याचे दागिने म्हणजे कानातले गळ्यातले दागिने, हातातल्या बांगड्या, ते मोत्याचे तोडे, ते पण मी त्या वेळेला

0: बायकांच्याकडनं करून घेतलेलं तेव्हा अशा तऱ्हेचे मी त्या बायकाला मी मोत्याचे दागदागिने दिले करायला, चार पैसे मिळावेत बायकाला, त्यांचं उत्पन्न व्हावं म्हणून.
1: आताही तुमचा पाळणाघर आणि संस्कार वर्ग दोन्ही सुरू आहे,
0: सुरू आहे.
1: काय काय असतं बरं?
0: कामावर जाणाऱ्या ज्या आयांची मुलं असतात लहान मुलं, ती मुलं दिवसभर कुठं ठेवायची हा प्रश्न पडतो. म्हणून मी ही पाळणाघर म्हणून मी सुरू केले. बाई घरामध्ये आहे असं एकही कुटुंब माझ्या घराभोवती जवळपास नव्हतं, त्यामुळं कामाला जाणाऱ्या आयांची मुलं मी दिवसभर सांभाळायची. त्यातून आमचं पाळणाघर सुरू झालं. म्हणजे मी एकेका पाळण्यात त्या काळात दोन दोन बाळं ठेवलेली आहेत. आता सध्या आमचं पाळणाघरच आहे जोरामध्ये. आणि असंही माझं पाळणाघर ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस मग आयांच्यासाठी बचत गट आमचे होते. प्रत्येक बाईशी माझा संपर्क यायचा ना, मग त्यांचा पैसा त्या कामाला जायचा, मग त्यांचे पैसे चाटायचे. त्यातून आमचे बचत गट तयार झाले. त्यातून
1: ती मुलं जराशी मोठी झाल्यावर त्यांची छोटीशी शाळा संस्कार वर्ग असं
0: सुरू झालं.
1: हे सगळं आता सुरू आहे.
0: आता संस्कार वर्ग म्हणजे मोठ्या मुलांसाठी रविवारी एक संस्कार वर्ग असतो. दर रविवारी मोठी भावंड येतात आणि रोज आमचं पाळणाघर म्हणजे गावाला जाणाऱ्या आईचं 1.5 वर्षापासून 6 वर्षापर्यंतची बाळं असतात.
1: बरं, मग या मुलांना तुम्ही काय काय शिकवता आणि तुमच्याकडे उत्सव पण वेगवेगळ्या पद्धतीनं केले जातात?
0: मुलांना सगळे आपले संस्कार, हिंदू संस्कार जे आपले आहेत, सगळे मुलांना मिळाले पाहिजेत. रोज मुलं सकाळी 9:45 ते 5 आई नाहीपर्यंत म्हणजे 5:30 पर्यंत मुलं असतात आमच्याकडं. आता सध्या 100 मुलं आहे असं. आणखीन संस्कार वर्ग म्हणजे रविवारी म्हणजे ही मोठी भावंड इतर शाळांमध्ये जातात शिकताय, ती दर रविवारी आम्ही घेतो. ही 4 ते 6 ही वेळ संस्कार वर्गाची असते.
1: पाळणाघरातली जी मुलं रोज येतात त्यांना काय काय शिकवतात?
0: आता 1.5 वर्षापासून म्हणजे बघा शिकणारी पण मुलं आहेत, म्हणजे उद्या पहिलीला जाणारी मुलं आहेत आमची ती, म्हणजे बालवाडी थोडक्यात. तर बालवाडीचा जो वयोगट आहे ह्या मुलांना बालवाडीचं जे काही शिक्षण असेल ते म्हणजे मुलांनी हातवारे करून गाडी म्हणावीत, गोष्ट एखादी सांगावी, बरोबर आपलं स्वतःचं नाव सांगावं, बडबड गीतं म्हणावीत. म्हणजे मुलांना अक्षरं पाठीवर लिहिले जातात, अक्षरं शिकवली जातात. अक्षरं 4 ते 5 वयोगट आमचा 6 वर्ष लागलं की मुलगा पहिलीला जातो.
1: पहिलीला जाण्यासाठी तयारी सगळी पूर्ण करून घेतली जाते.
0: पूर्ण.
1: आणि उत्सव पण तुमच्या
0: वेगळे होय,
1: पाळणाघरात वेगळ्या प्रकारचे असतात.
0: सांगते आता त्या उत्सवाचं तुला. सगळे उत्सव होतात आमच्याकडे म्हणजे मुलांचे, मुलांच्यासाठी सगळे म्हणजे जेवढे जेवढे सण आहेत ते सगळे सण आमच्या इथं साजरे होतात मुलांचे. कामाला जाणाऱ्या आयांची मुलं ज्या वेळेला येत होती, आता नाही, आता सगळे सुधारलेले आहेत आता, पण ज्या वेळेला येत होती तर ह्या मुलांचे वाढदिवस कधी आया करत नव्हत्या. आमच्याकडे जे जन्मतारखा लिहिलेल्या असतात ना, तर ह्या महिन्यामध्ये जी मुलं जन्माला आली आहेत त्या सगळ्या मुलांचा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एक दिवस सगळ्या मुलांना आम्ही एकत्र करतो, त्यांना ओवाळतो, त्यांना कुंकू लावतो, ओवाळतो, गोड खाऊ तेवशी केला जातो मुलांसाठी काहीतरी. सगळ्यांचा वाढदिवस ह्या महिन्यातल्या त्या त्या महिन्यातल्या मुलांचा वाढदिवस त्या महिन्याच्या शेवटच्या 28-29 तारखेच्या दरम्यान होतो सगळ्या मुलांचा. आणि आता काय झालं, आता सगळ्यांनाच ते वाढदिवसाचे हौस झाले, आता सगळ्यांचे होतात. पण जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा खूप मजा वाटायची मुलांच्या आईला पण खूप मजा वाटायची त्या काळामध्ये. उत्सवाचं सांगायचं तर उत्सव सगळे होतात, पण तुला मुद्दाम जर सांगायचं असेल तर होळी पौर्णिमा, होळी दिवशी तोंडावर हात घेणं हा जो एक प्रकार आहे हा मी मुळात सगळा बंद केला. शिव्या देणं, बेडबगडबगडं बोलणं 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. होळी आली आणि माझ्या लक्षात आलं की आता उद्या सगळी मुलं तोंडावर हात घेणार, दारादारा पुढे जाणार आणि वेडेवाकड्या शिव्या देणार. उद्या होळी आहे म्हटलं, आज माझ्या लक्षात आलं, तर तशी मी मुलांना सगळ्यांना गोळा केलं. रोज मुलं अभ्यासाला यायचीच ना माझ्याकडं. मुलांना म्हटलं हे बघ उद्या होळी आहे, होळी म्हणजे तेजाची पूजा असते, ते उद्या आपण होळी यज्ञ करायचा आणि आपल्यातले जे दुर्गुण आहेत ते दुर्गुण त्याच्यामध्ये सगळे जाळून टाकायचे. मग मुलं घरी लगेच संध्याकाळी सांगत गेली उद्या होळी आहे. आणखीन काकी म्हणाले की उद्या यज्ञ करायचं आहे. पालक काय म्हणाले, हे उद्या काकीच्या दारापुढे आपल्याला तोडून हात घ्यायचा आहे. मग परत लगेच धावत आली मला सांगायला की नाही नाही, आमच्या बाबाने सांगितलं तुमच्या तो पुढं येऊन तोंडावर हात घ्यायचा असं माझ्या बाबाने सांगितलं. मग होय का बाप, विचारूया की बाबांना ये तोंडावर हात घ्या. म्हणून त्या मुलाचा हात धरून मी शेजारी घरी गेले. गेल्याबरोबर ते वडील आले, पुढं आले, म्हणाले की काकी माझं चुकलं बरं का? म्हटलं हे बघा, एकदा का मुलाला वेडवाकडं कसं जोरजोरात बोलावं न लाजता, एकदा जर मुलाला सवय लागली तर तो उद्या कसंही बोलणार, कसंही वागणार, त्याला लाज वाटणार नाही वेडवाकडं वागायला. एवढ्यासाठी मी सांगत असते की वेडवाकडं बोलू नका, शिव्या देत जाऊ नका. होय काकी चुकलं माझं, म्हणाले. आणि तेव्हापासून आमच्याकडं होळी पौर्णिमा हा यज्ञ होतो फार मोठा. ते सगळं पालकांना पण आम्ही बोलवत असतो. आणि त्या यज्ञामध्ये कुठल्या वनस्पती जाळल्यामुळं कुठली हवा शुद्ध होते तर त्याच्यामध्ये मी त्या सगळ्या वस्तूंची नावं लिहिली आहेत. आणि त्या वस्तू आणून

0: मी होळीमध्ये जाळतो की ज्या योगानं आसपासचं वातावरण शुद्ध होतं, ह्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास आहे आमचा. आणि त्याच्यामध्ये आम्ही विकारांच्या होती, म्हणजे माझा अहंकार मी अग्निस अर्पण करीत आहे, इदम नमम इदम अग्नयस स्वाहा, अशा तऱ्हेचे 12 विकार काढलेले आहेत आम्ही. आणि 12 विकार अग्नीला अर्पण केले जातात. आणि इदम नमम इदम अग्नयस स्वाहा, मुलाला चांगलं वळण लागलं, थोडक्यात मूल चांगलं उद्याचं राष्ट्र आहे हे सज्जनांचं असं माझी ओढ आहे माझी. आणि त्या दृष्टीने मग आम्ही आज सगळे सण साजरे करतो.
1: आणि पालखी एक करताना ते काय करतात?
0: ह्या लहान मुलाच्या खांद्यावर ठेवता येईल एवढी लहान पालखी आमच्याकडं. त्या पालखीत पावलं असतात, पावलांच्या आधी पूजा होते. आणि पावलं कुणाची? तर आजपर्यंत होऊन गेलेले उद्या होणाऱ्या सत्पुरुषांचीही पावलं आहेत. आणि ह्या पावलावर पाऊल टाकून आम्ही जाणार आहोत. अशा तऱ्हेचा मुलाला संस्कार दिला जातो, विचार दिला जातो. नंतर ती पावलं पालखीत ठेवली जातात आणि ती पालखी मुलांच्या खांद्यावर देऊन आम्ही गावातनं मिरवणूक काढतो. आता पालकसुद्धा त्याला इतके प्रतिसाद देतात. काही काही ठिकाणी ती पालखी आमच्या पंचशील नगरच्या गल्ली गल्लीत तर ती पालखी फिरत असते आणि तिथून ती मारुतीच्या देवळात जाते. तिथं भीमरूपी म्हटलं जातं, मुलांना प्रसाद वाटला जातो आणि मग ती पालखी पुन्हा घरी येते. आणि वाटेमध्ये आमचे जे पालक आहेत तर ते पालक ती पालखी आपल्या दारात थांबवतात, त्या पावलांची पूजा करतात, फुलं घालतात आणि पुन्हा पुढं पालखी पाठवतात. म्हणजे हा संस्कार पालकांनाही मिळतोय, आणखीन मुलाला तर मिळतोच मिळतो पण पालकांना देखील.
1: तुम्ही स्तोत्र नवीन नवीन काही काही तयार केली ना, म्हणजे आई माझा गुरु तर आपण म्हणतो
0: सगळं. म्हणजे आता आमचा सगळा कष्टाळू वर्ग आहे ना, पुरुष सुद्धा कष्ट करणारे सगळे लोक आहेत. तर मुलाच्या मनात जे बाबा जे वडील घर चालवतात तर त्यांचा कुठंच उल्लेख नाही. आणि आईबद्दल मुलाच्या मनात सतत जे चांगलं बिंबवलं जातं तसं वडिलांबद्दलही बिंबवलं जावं म्हणून मी आई माझा गुरु आई कल्पतरू सौख्याचा सागरू आई माझी. त्याप्रमाणे बाबा माझे परमेश्वर किती कष्ट ती दिनभर आई बाबांचे उपकार मी गुणवंत होता फिटतील. म्हणजे हाय संस्कार मुलं घेतात की मला उद्या चांगलं व्हायचंय, अशा तऱ्हेचे काही काही श्लोक आहेत.
1: आणखीन एक तुमच्याकडे वैशिष्ट्य म्हणजे दत्तक पालक.
0: पाडव्या दिवशी आम्ही ते करतो. आमचा एक मोठा कार्यक्रम असतो पाडव्या दिवशी, सगळे पालकांनी पण यायचं असतं. माझा मुलगा मी तुमच्या स्वाधीन करतोय तर माझ्या मुलाला तुम्ही त्याला देशाबद्दल राष्ट्राबद्दल कुटुंबाबद्दल त्याच्या मनात चांगली जाणीव निर्माण व्हावी असं वळण तुम्ही माझ्या मुलाला असे संस्कार तुम्ही द्यावेत असं पालक शिक्षकाला सांगतात. आणि शिक्षक सांगतात स्वीकारलेला आहे तुमच्या मुलाला मी आणि त्या मुलाला मी सुसंस्कारित करीन आणि ह्या मुलाला मी देशाबद्दल राष्ट्राबद्दल आणि कुटुंबाबद्दल या मुलाच्या मनात जाणीव चांगली निर्माण होईल अशा तऱ्हेचं मी मूल घडवीन असं शिक्षक सांगतात. आणखीन मुलगा देखील अशा तऱ्हेचा शपथ घेतो की मी शाळेमध्ये जे काही शिक्षक मला शिकवत आहेत ते मी मनापासून अभ्यास करेल आणि मी एक चांगला नागरिक घडेन असा विश्वास देतो.
1: बरोबर. तुम्ही इतकी वर्ष ही समाजसेवा करताय, संस्कार वर्ग पाळणा घर आणि शून्यातून आज ती संस्था तुमची मोठी झालेली आहे, तर काय सांगा समाजाकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या?
0: समाजाकडून माझ्या एवढ्याच अपेक्षा ती समाजाने म्हणजे ह्या लोकांनी येऊन बघावं, विशेषतः आमची होळी पौर्णिमा बघावी, आणखीन तसे संस्कार त्यांनी घ्यावेत आणि आपलं मूल चांगलं घडवावं. आणखीन माझी जर काही मनापासून इच्छा असेल तर रोज तिन्ही सांजेला कातरवळेला आयाने सुद्धा टी व्ही बंद करावा, सगळ्यांनी लक्ष्मीची प्रार्थना करावी, पायावर पाणी घ्यावं. म्हणजे तो संस्कार मुलं घेतात. आई वडिलांनी का करायचं? तर आई वडील जसे मागतील तसं मूल घडतं. तर तिन्ही सांजेला सगळ्यांनी दैवाला दिव्याला प्रकाशाला नमस्कार करावा आणि मी माझ्या ज्ञानाचा प्रकाश समाजाला देईन, अंधारातून सर्वांना उजेडाकडे नेईन, स्वतःवर एक संस्कार करावा ह्या वाक्यांचा.
1: मालूताई, आता इतकी वर्ष तुम्ही संस्कार वर्ग चालवता, त्यातली बरीचशी मुलं आता मोठी झाली असतील आणि तुमच्या संस्कारांमुळे चांगलं कामही समाजात करत असतील, तर अशी काही उदाहरणं तुम्हाला सांगता येईल का?
0: अगदी जरूर आहे. सुभाष बुवा नावाचा एक मुलगा आहे, तो चिपाडाच्या झोपड्यात तशा झोपडीत राहणारा हा मुलगा, हा आता उपशिक्षणाधिकारी झाले आहे. लमाण तांड्यासाठी तो काम करतो, म्हणजे अजूनही तो हे काम पुढे चालवतो,
1: संस्कार पुढच्या पिढीपर्यंत देतोय
0: आणि तो काम करतोय त्यांच्यासाठी. पार्वती कमते नावाची एक मुलगी आहे, ती मुलगी सुद्धा इतकी चांगली आहे, ती आता स्वतःचा तिचा एक उद्योग आहे कपड्यांचा, म्हणजे ती ड्रेस शिवते आणि ते पाठवते. तिच्या हाताखाली तिने ज्या मुली ठेवल्या आहेत 12 का 15 मुली आहेत, त्यांना मशीन दिली आहेत आणि त्यांच्याकडनं ड्रेस शिवून घेते आणि ते ती विक्रीला दुकानामध्ये पाठवते. नंतर मनोज कोरडे नावाचा

0: एक मुलगा आहे, तो आता आमच्या संस्थेच्या कार्यकारिणीवर आहेच. त्याचा स्वतःचा फार मोठा उद्योग आहे, 10-15 कुटुंब तो चालवतो मी. त्याचा स्वतःचा जो काही उद्योग तरी सुरू केला तो, त्याला आम्ही इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्सचा छोटासा कोर्स दिला मॅट्रिक झाल्यानंतर त्याने. आणि तो आज बँकेचा एका संचालक पण आहे.
1: अशा या मुलांकडे बघून तुम्हाला फार छान वाटत असेल ना?
0: आपण वाटते मी दागिन्याने मढली असं वाटतं मला हे मुलं बघितले.
1: फारच छान. तुमचा हा ना सगळा प्रवास जो होता, म्हणजे एक कारण घडलं संस्कार वर्ग सुरू करण्यासाठी, पाळणाघर सुरू करण्यासाठी, आणि ते तुम्ही सुरू केलं आणि हळूहळू विस्तारत गेलेलं, आणि आज सांगलीमध्ये अनेक ठिकाणी हे तुमचे संस्कार वर्ग सुरू आहेत. तुमच्या पाळणाघरात आज 100 अधिक मुलं रोज येत आहेत, अनेक कुटुंब तुमच्यामुळं स्वतःच्या पायावर उभी राहून कमावत आहेत, आणि त्यातल्या काही जणांनी अनेकांना रोजगार दिलेत. खरंच हे कुटुंब तुमचं खूप विस्तारलेलं आहे, आणि यातून प्रेरणा घेऊन अनेक जण आपल्या देशासाठी काम करतील अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया. जाता जाता मला आठवत आहे त्या ओळी, वाचला वेदांत सारा क्षणमात्र यांना विसरलो, वाचला वेदांत सारा क्षणमात्र यांना विसरलो, मित्र हो आजच्या क्षणी वेदांत सारा विसरलो. शास्त्रातही नाही इतुका स्पष्ट कुठे सांगितला, शास्त्रातही नाही इतुका स्पष्ट कुठे सांगितला, अर्थ साऱ्या जीवनाचा यांनी मला सांगितला.
0: अरे
1: तर जीवन कसं असावं आणि कसं जगावं याचा एक वस्तुपाठ तुम्ही घालून दिलेला आहे, आणि त्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल. आज वयाच्या 95 वर्षी सुद्धा तुम्ही कार्यरत आहात, आणि आपण समाजाचं देणं लागतो ह्याची जाणीव तुम्हाला आणि तुमच्यापासून प्रेरणा घेऊन अनेकांना ती मिळतीये. मालूताई, तुम्ही आज आलात आणि इतक्या छान गप्पा मारल्या, तुमचा प्रवास सांगितलात, अनुभव कथन केलं, त्याबद्दल आकाशवाणी सांगलीच्या वतीनं आणि सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं मी आपली मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद.
0: नमस्कार.
2: जीवन त्यांना कळले हो, मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेला मुलाखतीचा उत्तरार्ध आपण ऐकलात.

वनिता मंडळ, आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. मैत्रिणींनो, आजपासून आपल्या कार्यक्रमामध्ये आपण एक नवीन मालिका सुरू करतोय, अथ योगानुशासनम. या मालिकेमध्ये आपण भेटणार आहोत डॉक्टर प्रणोती पिसे यांना. योगामधली MA पदवी त्यांनी प्राप्त केली आहे. याशिवाय YCB हा जो आंतरराष्ट्रीय पातळीवरचा योगाचा कोर्स आहे त्याचाही अभ्यास त्यांनी केलेला आहे. त्याच्या परीक्षा त्यांनी दिलेल्या आहेत आणि सध्या त्या योग शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. तर भेटूया त्यांना, ऐकूया मालिका अथ योगानुशासनम. आज या मालिकेचा पहिला भाग प्रसारित होतोय.

नमस्कार. आजचा विषय आहे स्त्री आणि सौंदर्य. सौंदर्य ही स्त्रीला मिळालेली एक निसर्गदत्त देणगी आहे. आजच्या स्त्रीने प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. पण आधुनिक भोगवादी आणि सोशल मीडियाच्या युगामध्ये सौंदर्याची व्याख्या ही फक्त गोरी त्वचा, झिरो फिगर यामध्ये संकुचित होऊन अडकून पडली आहे. असण्यापेक्षा दिसण्याला खूपच महत्त्व आलं आहे. रवींद्रनाथ टागोर म्हणतात, सौंदर्य हे बाह्य रूपात नाही तर अंतःकरणात असते. स्त्रीचे खरे सौंदर्य तिच्या करुणेमध्ये, वात्सल्यामध्ये, कर्तृत्वामध्ये आणि आत्मविश्वासामध्ये आहे. भारतीय परंपरेमध्ये स्त्रीला आदिशक्तीचे रूप मानले आहे. यत्र नार्यस्तु पूज्यंते तत्र रमंते देवता. ईश्वराने स्त्रीवर गर्भधारणेची जी काही जबाबदारी दिली आहे ती सक्षमपणे पेलण्यासाठी योग्य आहार, विहार, आचार, विचार आणि व्यवहार या पंचसूत्रीमधून स्वतःचे शारीरिक, मानसिक आणि त्याचबरोबर सामाजिक आरोग्य टिकवणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि यासाठी स्वतःचं स्वतःला मदत केली पाहिजे. फक्त दिवसातून एक तास स्वतःसाठी यावर अंमलबजावणी केली पाहिजे. राहिलेलं उरलेलं न खाता शरीरासाठी आवश्यक असलेलं संतुलित आहार घेणं आवश्यक आहे. मी दिवसभर धुणंभांडी करते, घरातली सगळी कामं करते, म्हणजे मला व्यायामाची काय आवश्यकता? हा विचार पूर्णतः चुकीचा असून जाणीवेनं स्वतःच्या शरीरासाठी, त्याच्या सुडौलतेसाठी योगाभ्यास करणं खूप आवश्यक आहे. हटप्रदीपिका हा जो योगशास्त्राचा आधारभूत ग्रंथ आहे त्यामध्ये हटसिद्धीची लक्षणं सांगताना सांगितलं आहे, वपुकृशत्वम वदने प्रसन्नता, नादस्फुटत्वम नयने सुनिर्मले, अरोगता बिंदु जयोग्नी दीपनम, नाडी विशुद्धीर हटसिद्धी लक्षणम. हीच आपण सौंदर्याची प्रमुख लक्षणं म्हणून घेता येतील. सुडौल बांधा, आत्मविश्वासानं चेहऱ्यावरचं प्रसन्नतेचं हास्य, मधुर वाणी, कृतीतील चपळता, अरोगता हीच खरी सौंदर्याची लक्षणं होत. इतरांना दाखवण्यापेक्षा मी स्वतःला सुंदर वाटली पाहिजे, मी स्वतःला सुंदर दिसली पाहिजे. त्यासाठी आपल्याला हटयोगाचा अर्थातच योगाभ्यासाचा रोजच्या रोज सराव करणे आवश्यक आहे. आसनांच्या सरावानं शरीराची लवचिकता वाढते आणि अनावश्यक फॅटचे प्रमाण देखील कमी होते. मग या आसनांमध्ये आपण ध्यानात्मक, शरीर शिथिलीकरणात्मक आणि क्रियात्मक अशी सर्व प्रकारची आसने करू शकतो. गत्यात्मक आणि स्थितीनुसार सूर्यनमस्कार घातल्याने शरीरातील विसरल फॅट कमी होते. उदरांतर ग्रंथींवर दाब व ताण निर्माण होतो आणि त्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते. अर्थातच त्यांचे कार्य सुधारण्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. मलासनासारखी आसने स्त्रीच्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सचे आरोग्य टिकवण्यासाठी अत्यंत उपयोगी पडतात. प्राणायामाने मन शांत होते, हार्मोन्स नियंत्रित होतात आणि त्यामुळेच अनुलोम विलोम, भ्रामरी

यासारख्या प्राणायामाचा अभ्यास आपण करू शकतो. आपण बऱ्याच ठिकाणी ध्यानाचा उल्लेख ऐकतो. ॲक्च्युली आपण धारणेपर्यंतचा अभ्यास शिकवू शकतो. ध्यान हे आपोआप लागत असतं, याच्यावर रिसर्च देखील झालेला आहे आणि ध्यानाचा शरीरातील हार्मोन्सवर खूप चांगला परिणाम होतो हे सिद्ध झालेलं आहे. विविध मुद्रा जसं की सिंहमुद्रा, षणमुखी मुद्रा या केल्याने चेहऱ्यावरील पेशींना ताण येतो आणि त्यामुळे फेशियल वगैरे करण्याची आवश्यकताच भासत नाही आणि अशा रीतीनं आपण मुद्रांचा वापर करूनही सौंदर्य प्राप्त करू शकतो. तर आजच्या भागामध्ये आपण फक्त सौंदर्य आणि योग या विषयावर बोललो. अशाच आणखी नवनवीन विषयांसोबत अथ योगानुशासनम या मालिकेच्या पुढच्या भागात भेटत राहू. नमस्कार.

0: अथ योगानुशासनम या मालिकेचा आज पहिला भाग आपण ऐकलात. यामध्ये डॉक्टर प्रणोती पिसे यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं होतं. वनिता मंडळ या कार्यक्रमात यानंतर प्राध्यापिका रुपाली वाडेकर यांच्या कविता.
1: माझी एक कविता जी मला फार आवडते, ती कविता मी पहिल्यांदा इथे सांगू इच्छिते. ही कविता एक रूपक आहे, मेघाचं रूपक. मेघ बरसतो, अनेकांचा संताप निवारतो, पीक पाणी देतो, पण याचा कुठलाही अभिमान त्याच्याकडे नसतो. आणि या मेघाची जी परिणती आहे ती, तो मेघ मोकळा होऊन जाणं, रिकामा होऊन जाणं, त्याचं रितेपण हे खरं त्याचं ऐश्वर, त्याची मिळकत आहे. या मेघासारखे अनेक संतजन सज्जन आपल्या आजूबाजूला असतात, जे दुसऱ्यांसाठी अविरत कष्ट घेतात आणि दुसऱ्यांसाठी झिजणं, चंदनापरी देहाला झिजवणं, याच्यामध्ये ते त्यांची जीवनाची सार्थकता मानतात. अशा संत सज्जनांना समर्पित ही मेघाचं रूपक असलेली कविता. ग्रीष्मातल्या भयाण उकाड्यात एक मेघ दिसला आभाळात, उन्हाच्या झळांनी देहाच्या लाह्या, तरी तो अंतरी स्वानंदच नात. कुठून आला कुणास ठाऊक, पण आला खरा वेळेस धावून, धरतीची आर्त साद ऐकताच ओलाव्याची शिदोरी घेऊन. काळवंडल्या कांतीला तेजाचा काठ, जीवनभाराने शिणलेली पाठ, तितिक्षेची जणू परीक्षा घेत पायांतळी तीव्र उन्हाची वाट. तरीही स्वतःचे क्लेश विसरून, हसत मुखाने बाहू पसरून, सूर्याला अलगद आडोसा करून, लोकांचा ताप त्याने घेतला पिऊन, त्याच्या स्पर्शात अपार गारवा आणि मनाचा निखळ बरवा, विसावा देऊन पोळल्या जीवांना कर्तृत्वाचा तो करी ना दावा. विनयही लाजला पाहून त्याला, इतका तो मेघ कृपाळू भोळा, दुसऱ्यांसाठी रीता होताना अविरत कष्ट सोसत गेला, तृषार्थांना गोड जीवन दिलं, ढेकळांचं देखील लोणी केलं, इतका बरसला जिव्हाळ्यानिशी की मनाचं मी पण धुवून नेलं. समरसला असा तो जीवन रसात, समरसला असा तो जीवन रसात की घनत्व त्याचं त्याने राखलंच नाही, आणि पाहता पाहता विरला असा की आकाशावेगळा तो उरलाच नाही, आकाशावेगळा तो उरलाच नाही. एक कविता आहे छोटीशी, जीवन एक तपस्या. मंथन होते गाढ दयाचे तेव्हा मिळते लोणी, मंथन होते गाढ दयाचे तेव्हा मिळते लोणी, सागर तपतो अंतरातुनी तेव्हा वर्षे पाणी. परिश्रमाविण नसे सर्वथा फलप्राप्तीची आशा, परिश्रमाविण नसे सर्वथा फलप्राप्तीची आशा, हे जीवन एक तपस्या, हे जीवन एक तपस्या. सूर्य उगवतो अस्तही होतो तसे संपती श्वास, सूर्य उगवतो अस्तही होतो तसे संपती श्वास, उदयाठाई विलय नांदतो अस्तित्वास प्रयास, उदयाठाई विलय नांदतो अस्तित्वास प्रयास. अनुत्तरित ती कधी जन्मली नाही कोण समस्या,

हे जीवन एक तपस्या, कर्तव्यांचा यज्ञ इथे अन स्वप्नांची आहुती, सत्य अटळ परी का धावावे मन मिथ्याच्या पाठी, यशापयश हे तुझेच, यशापयश हे तुझेच तरीही भीड कशी संघर्षा, हे जीवन एक तपस्या, जनन मरण हे अविरत आहे जो येणे तो जाणे, जनन मरण हे अविरत आहे जो येणे तो जाणे, कर्म भोग तव जाणशी दोरी अन्य काय ते नेणे, सुख दुःखांच्या काननातुनी मुक्तीचा कानोसा, हे जीवन एक तपस्या, हे जीवन एक तपस्या। अनेकांनी प्रेमावरती कविता केली, म्हणजे कवी आहे आणि प्रेमावरती काही केलं नाही असे विरळच सापडतील। मी ही माझ्या बुद्धीला जशा प्रकारे प्रेम ही संकल्पना समजून आली ती कविताबद्ध करण्याचा प्रयत्न केला। ही आपली आपली प्रेमाची परिभाषा, की प्रेम कसं आहे, मीठ पाण्यात विरणे, मग मिठाचं वेगळेपण राहत नाही, साखरेचे विरघळणे, मग साखरेचं साखररूप पण संपून जातं, मीठ पाण्यात विरणे साखरेचे विरघळणे समर्पणी अस्तित्वाच्या प्रेम परिभाषित आहे। प्रेम म्हणजे अस्तित्वाचं समर्पण, कल्पना सहवासाच्या वेदना विरह व्यथेच्या प्रेम हा प्राणांतीचा प्रार्थनामय स्वर आहे। प्रेम मौनाची भाषा, प्रेम निष्ठेची परीक्षा, तितिक्षा पांथस्थाची अनंताचा पथ आहे। व्यर्थ परिदेवनेचा, परिदेवना म्हणजे तक्रार शोक, व्यर्थ परिदेवनेचा कंठ संतृप्ततेने आर्तस्वर स्नात होता प्रेम ते गीत आहे। शुचित्वाचे फळ आणि अंतरीचे बळ स्नेही देशकाळातीत काही तत्व हे विदेही आहे। प्रेम माझ्या तुझ्यातील अपेक्षित क्षेम नाही, प्रेम माझ्या तुझ्यातील अपेक्षित क्षेम नाही, मुक्तीच्या पाखराला प्रेम आकाश आहे, मुक्तीच्या पाखराला प्रेम आकाश आहे। सागर तो खारट म्हणूनी अपेय ठरे लोकांसी, तेव्हा त्याच्या हृदयाला वाटले मी मेघ बनावे, तो तपतप तपला आणि आकाशी मेघ बनूनी देशात दूरच्या गेला लोकांस द्यावया पाणी, बरसून रिता होताना तो तोच सरोवर झाला, लोकांच्या निववित तापा खर्चली ही जीवन वेला, पोसले किती वृक्षांना तहानेस किती भागविले, किती पशुपक्षांचे मेळे तीरावर त्याच्या रमले, किती पांथस्थ किती प्रेमी किती त्रस्त जीव एकाकी, किती ऋतू बहरले रुजुता पाऊनी त्याच्या जीवनी, मग एक काळ ग्रीष्माचा सूर्याचा चढला पारा, असूयेने त्यास म्हणाला तुझ गिळून टाकतो सारा, तो उंचा उनिया बाहू त्याला स्वीकर्ता झाला, लागलीच दृष्ट तळ्याला अन ओघही आटत गेला, काठावर आता तसले सोहळे कुठे होतील, तो मिटून घेत जाताना पलटून दृश्य जातील, की ज्यांना पंख मिळाले ते गगनी घेतील थारा, पळतील चहुंस पशुही शोधूनी निवारा दुसरा, पण कधी तळ्याच्या हृदयी पाहूनी स्थान स्वतःचे सर्वस्व तया मानूनी जो मीन बिचारा उरला, की इतर तुझ्या स्मरणात जगतील सुधा इतरत्र, पण पाण्याविन माशाला ठावही नसे जगतात, या निर्वाणीच्या समयी त्याने कोणास पहावे, तुझ सवे सरोवर मित्रा त्यानेही संपून जावे, तुझ सवे सरोवर मित्रा त्यानेही संपून जावे। आज मनाला अवचित कळली जगण्याची नाजूक हातोटी, आज उमगले मी ही जन्मलो राजहंसकी होण्यासाठी, आज मनाला अवचित कळली जगण्याची नाजूक हातोटी, आज उमगले मी ही जन्मलो राजहंसकी होण्यासाठी, आज वाटले जे घडते ते घडते त्याला दैव म्हणावे,
आज जाणले.

या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी. चुकलेले क्षण मागे ओढून कुठे नव्याने जगता येते? चुकलेले क्षण मागे ओढून कुठे नव्याने जगता येते? नियती लावून कर्म मापटे घटका घटका मोजून देते. वाळू होऊन त्या घटकांतून अलिप्त अंगी सरण्यासाठी आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी. सुख असते का अजूनही काही आत्मतृप्तीहून भिन्न असेही? सुख असते का अजूनही काही आत्मतृप्तीहून भिन्न असेही? स्वरूपाची स्वरूपा वाचूनी अन्य रूपाशी तुलना नाही. स्वरूपाची स्वरूपा वाचूनी अन्य रूपाशी तुलना नाही. आज लाभले मला नयनते माझी प्रतिमा बघण्यासाठी. आज लाभले मला नयनते माझी प्रतिमा बघण्यासाठी. आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी. या धरतीला कवेत घेण्या गगन उभे विस्तारून छाती. कमल उमलते त्या चंद्राच्या निर्मल शीतल मायेपोटी. प्रेमासाठी हृदयाकाशी तेवत राहते जीवन ज्योती. प्रेमासाठी हृदयाकाशी तेवत राहते जीवन ज्योती. आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी. आज जाणले अवधी असतो अवकाशाला घेऊन सोबत. आज जाणले अवधी असतो अवकाशाला घेऊन सोबत. जीव धावतो स्वप्नांमागे ज्याची त्याची नियती शोधत. बोधच उरतो निव्वळ शिल्लक कैवल्याची घेण्या भेटी. बोधच उरतो निव्वळ शिल्लक कैवल्याची घेण्या भेटी. आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी. आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी. तुझ्या पावलांना नेहमी फुलाचा गालीचा कसा मिळेल? कधी काट्याच्या वाटेवरून चालावं सुद्धा लागतं. तुझ्या पावलांना नेहमी फुलाचा गालीचा कसा मिळेल? कधी काट्याच्या वाटेवरून चालावं सुद्धा लागतं. कच्च्या मातीलाच तेवढा कुंभारातून हात धरतो. कच्च्या मातीलाच तेवढा कुंभारातून हात धरतो. घट घडता तिला एकटंच तपावं सुद्धा लागतं. घट घडता तिला एकटंच तपावं सुद्धा लागतं. महादेवालाही चुकलं नाही विष पिणं मंथन होता. महादेवालाही चुकलं नाही विष पिणं मंथन होता. मंथनाच्या तीव्र कळा कशा चुकतील माणसालाही? इथे चंद्र सूर्यालाही ग्रहण लागतं फिरून फिरून. इथे चिखलातच उमलणं भाग पडतं कमळालाही. चिताभस्म अंगी फासून स्मशानवस्ती करणाऱ्याने तुझं नशीब असं का लिहिलं हा प्रश्न कुणाला करशील तरी? चिताभस्म अंगी फासून स्मशानवस्ती करणाऱ्याने तुझं नशीब असं का लिहिलं हा प्रश्न कुणाला करशील तरी? काळाचं हे अवघड गणित तुझं तुला तुझ्या पुढे सातत्याने सोडवत राहशील तेव्हा सुटेल कधीतरी. सातत्याने सोडवत राहशील तेव्हा सुटेल कधीतरी. घनाचे घाव सोसून कधी दगडातूनच देव घडतो. काळ्या गहिऱ्या घनातूनच सृजनशील पाऊस पडतो. मुकाट्याने भोगत जाऊन सारे प्रश्न सोडून देऊन आयुष्याला कधी मुक्याने सोसावं सुद्धा लागतं. सोनं तेवढंच कसाला उरतं? किटाळते ते झडून जातं. परिस्थितीच्या निकषापुढे तगावंसुद्धा लागतं. परिस्थितीच्या निकषापुढे तगावंसुद्धा लागतं. आभाळ छातीवर पेलायचं दुष्कर आव्हान स्वीकारतानाच. आभाळ छातीवर पेलायचं दुष्कर आव्हान स्वीकारतानाच छातीत विजेचं बळ घेऊन गगन भेदावंसुद्धा लागतं. छातीत विजेचं बळ घेऊन गगन भेदावंसुद्धा लागतं. तुझ्या पावलांना नेहमी फुलांचा गालीचा कसा मिळेल? कधी काट्याच्या वाटेवरून चालावं सुद्धा लागतं. आता एक कविता जी मी स्वतःविषयी लिहिलेली आहे की जगणं काय आहे. जगणं हे नाही आहे की आपण काय टप्पे टोणपे खातो. जगणं हे आहे की ते खात असताना आयुष्यातल्या निरनिराळ्या प्रसंगांना सामोरं जात असताना आपण घडतो कसे. आणि हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. तोच आशय मांडणारी ही माझी कविता. नसे प्रश्न जगणे कसे लाभले मज

0: मी घडलो कसा ते मथन मुख्य आहे. मथन म्हणजे मंथन. नसे प्रश्न जगणे कसे लाभले मज, मी घडलो कसा ते मथन मुख्य आहे. की पंखात बळ पाखराच्या ही येते, तया तोलणारे गगन मुख्य आहे. की पंखात बळ पाखराच्या ही येते, तया तोलणारे गगन मुख्य आहे. मी तर ध्येय वेडा असाही तसाही, खुळ्यातच निघालो तरी काय झाले. मी तर ध्येय वेडा असाही तसाही, खुळ्यातच निघालो तरी काय झाले. मला ध्येय जपते सख्या जीवलगागत, मला ध्येय जपते सख्या जीवलगागत, तया चित्ती माझे स्मरण मुख्य आहे. पहाडांत वारा जसा शीळ भरतो, गिरीकंदरांतून पुकारत कुणाला. पहाडांत वारा जसा शीळ भरतो, गिरीकंदरांतून पुकारत कुणाला, तसा मीही फिरतो मनाच्या शिळेला, कधी जाग येईल विचारत स्वतःला. तसा मीही फिरतो मनाच्या शिळेला, कधी जाग येईल विचारत स्वतःला. भटकता भटकता जरी एकटा मी, उन्हाडांत गणलो तरी काय झाले. भटकता भटकता जरी एकटा मी, उन्हाडांत गणलो तरी काय झाले. की झालो सुवासित मी एकांतवासी, हे माझे मला आत्मधन मुख्य आहे. की झालो सुवासित मी एकांतवासी, हे माझे मला आत्मधन मुख्य आहे. की ज्याच्या कृपेने जगी जीव जगतो, तया भेटल्याविन कसा जाऊ परतून. की ज्याच्या कृपेने जगी जीव जगतो, तया भेटल्याविन कसा जाऊ परतून. जगी वासनांची मजुरी करावी, फकीरी बरी मी समजलो तिच्याहून. जगी वासनांची मजुरी करावी, फकीरी बरी मी समजलो तिच्याहून. मुखी रंग चढला विरागाचा आणि, विदूषक म्हणविलो तरी काय झाले. मुखी रंग चढला विरागाचा आणि, विदूषक म्हणविलो तरी काय झाले. जिथे रंग सारे प्रकाश एक होती, जिथे रंग सारे प्रकाश एक होती, त्या दीप्तीत माझे मरण मुख्य आहे. नसे प्रश्न जगणे कसे लाभले मज, मी घडलो कसा ते मथन मुख्य आहे.
1: प्राध्यापिका रूपाली वाडेकर यांचं कविता वाचन आपण ऐकलं.

आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. पत्रव्यवहारासाठी आमचा पत्ता: आकाशवाणी सांगली केंद्र, द्वारा केंद्र निदेशक, कोल्हापूर रोड, सांगली. पिनकोड नंबर 416 416, पोस्टबॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपल्या सूचना, आपले अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglikashwani@gmail.com. याशिवाय फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल मीडियावरही आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स उपलब्ध आहेत. ऐकत रहा आकाशवाणी, एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही. याबरोबरच आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया. तोपर्यंत मला वरदाला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
1: श्रोतेहो, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे 14 जून रोजी एक विशेष योग सत्र आयोजित करण्यात येत आहे. सकाळी 6:15 ते 7:35 या वेळात आपण या सत्रात सहभागी होऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या नामांकन प्रक्रियेचा भाग होऊ शकता. यासाठी आपल्याला करायचे ते इतकंच, 1-800-315-7008 या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर आपली नोंदणी होऊन आपल्याला व्हॉट्सॲपवर एक संदेश मिळेल ज्यामध्ये योग सत्राची लिंक दिलेली असेल. 14 जून रोजी सकाळी 6:15 आपण या लिंकद्वारे लॉग इन करून या सत्रामध्ये सहभागी व्हायचं आहे. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 1-800-315-7008.
2: हम विविध भारती से बोल रहे हैं. थोड़ी ही देर में आप सुनेंगे सुरीला सफर.

ആകാശവാണി മുംബൈ. तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. डीआरडीओच्या बहुस्तरीय मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचण्या यशस्वी. इराणनं शांततापूर्ण नागरी वापरासाठी अणुऊर्जेचा कार्यक्रम राबवायला अमेरिकेची हरकत नाही. काँगोमध्ये इबोलाची लागण झालेल्या 17 नवीन रुग्णांची नोंद, तर आणखी 5 जणांचा मृत्यू. आणि भारत अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट सामना आज धरमशाला इथं रंगणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर आज रवाना झाले. देशाच्या धोरणात्मक संकल्पनेत फ्रान्सला विशेष स्थान आहे. आपल्या फ्रान्स भेटीत दोन्ही देशांमधल्या आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर असेल, असं त्यांनी दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. फ्रान्स भेटीत प्रधानमंत्री उद्या फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह दोन्ही देशांमधल्या नवोन्मेष वर्षानिमित्त आयोजित भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्घाटन करतील. देशातल्या उत्कृष्ट स्टार्टअप्सना या कार्यक्रमातून जागतिक गुंतवणूकदारांशी जोडता येईल. तसंच हा सोहळा देशातल्या उच्च शिक्षण परिसंस्थेतल्या नवोन्मेषाला गती देण्यासाठी उपयुक्त ठरेल, असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय. नंतर प्रधानमंत्री उद्या 2 दिवसांच्या स्लोवाकिया दौऱ्यासाठी रवाना होतील. तिथं ते स्लोवाकियाचे अध्यक्ष पेलिग्रिनी आणि प्रधानमंत्री फिको यांची भेट घेतील. या दौऱ्यामुळे युरोपीय महासंघासोबतच्या भारताच्या धोरणात्मक भागीदारीला नवी ऊर्जा मिळेल, तसंच दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांनाही नवी गती मिळेल, असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केलाय. स्लोवाकियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री पुन्हा फ्रान्समधल्या एव्हियन इथं परत येतील. तिथं ते 16 आणि 17 जूनला G7 देशांच्या शिखर परिषदेत सहभागी होतील. या परिषदेतल्या

भारताच्या सहभागातून जागतिक पातळीवर देशाच्या वाढत्या महत्वावर भागीदार देशांनी दाखवलेल्या विश्वासाची प्रचिती येते, असंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलंय. या परिषदेसाठी सलग 8 वेळा भारताला आमंत्रित केलं गेलंय. यानंतर 18 जून रोजी पॅरिस भेटीनं प्रधानमंत्री आपल्या दौऱ्याचा समारोप करतील. तिथं ते फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत व्हिवाटेक 2026 या आयोजनात सहभागी होतील. पॅरिसमधल्या भारतीय समुदायाला भेटण्यासाठी आपण उत्सुक असल्याचंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. या संपूर्ण दौऱ्यामुळे युरोप आणि G7 देशांसोबतच्या भारताच्या दृढ संबंधांना अधिक बळकटी मिळेल, तसंच आपल्या भागीदारीची व्याप्ती वाढवण्यासाठी देशाची दृढ वचनबद्धताही अधोरेखित होईल, असंही प्रधानमंत्र्यांनी निवेदनात म्हटलं आहे. DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3 यशस्वी चाचण्या काल आणि परवा घेतल्या. त्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDOचं अभिनंदन केलंय. समाजमाध्यमांवर सिंग यांनी म्हटलंय की या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होते. नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केली आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. या चाचण्यांद्वारे लांब आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची भारताची क्षमता सिद्ध झाली आहे. युद्धतंत्राच्या बदलत्या परिस्थितीत ड्रोन, उपग्रह आणि रोबोटिक्स यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय हवाई दलात नव्यानं नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांना केलंय. हैदराबादमध्ये डोंडीगल इथल्या हवाई दल अकादमीत आयोजित 217 तुकडीच्या संयुक्त दीक्षांत संचालनाप्रसंगी ते बोलत होते. आधुनिक काळात युद्धपद्धतीत मोठे बदल झालेत आणि अधिकाऱ्यांनी नवीन युद्धप्रणाली आणि रणनीतींबाबत स्वतःला सतत अद्ययावत ठेवलं पाहिजे, असं ते म्हणाले. यावेळी संरक्षण मंत्र्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण घेतलेल्या महिला कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीलाही सेवेत समाविष्ट केलं. या महिला कॅडेट्स गेल्या वर्षी NDAमधून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शाखा विशिष्ट प्रशिक्षणासाठी हवाई दल अकादमीत दाखल झाल्या होत्या. यावेळी Su-30 MKI सारंग हेलिकॉप्टर आणि सूर्यकिरण एरोबॅटिक समूहानं त्यांची हवाई प्रात्यक्षिकही सादर केली. संरक्षण दलाच्या विविध शाखांमधील वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. भारतीय हवाई दलाच्या AN-32 या विमानाला आज सकाळी आसाममधल्या हवाई दलाच्या जोरहाट तळावर अपघात झाला. यानंतर तातडीनं आग आटोक्यात आणायचं काम सुरू केल्याचं हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय. या अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी समितीची स्थापना केली असल्याची माहितीही हवाई दलानं दिली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज डेहराडून इथल्या इंडियन मिलिटरी अकादमीत दीक्षांत समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत. या वर्षीच्या दीक्षांत संचलनात पहिल्यांदाच महिला कॅडेट सहभागी होणार आहेत. या भव्य सोहळ्यात 500 जास्त कॅडेट्स अंतिम टप्पा पूर्ण करून भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून नियुक्त होतील. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इराणनं अणुऊर्जेचा नागरी वापरासाठीचा कार्यक्रम राबवायला हरकत नसल्याचं ट्रम्प यांच्या प्रशासनानं म्हटलंय. इराणबरोबरच्या अणुकरारात तसं कलम समाविष्ट करायला हरकत नाही, मात्र त्यापूर्वी इराणला अण्वस्त्र तयार करता येणार नाही अशा रीतीनं तिथल्या पायाभूत सुविधा नष्ट केल्या पाहिजेत अशी अट अमेरिकेनं घातली आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता कराराची बोलणी चालू असून त्यातला काही तपशील अमेरिकेच्या सूत्रांनी काल उघड केला. तहातल्या कलमांनुसार इराणला अण्वस्त्र निर्मितीसाठी लागणारी सामग्री नष्ट करावी लागणार आहे, तसंच अणुप्रकल्पांची वेळोवेळी तपासणी करून घ्यावी लागेल. भारतानं रशियाकडून इंधन तेल खरेदी केल्याचं फिनलंडनं समर्थन केलं आहे. तेलाच्या दरांबाबत युरोपात निश्चित केलेली मर्यादा पाळली जात असल्याचं फिनलंडच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री एलिना वॉल्टोनेन यांनी म्हटलंय. फिनलंडच्या दौऱ्यावर गेलेले परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्याशी त्या काल बोलत होत्या. अमेरिकेनं जागतिक बाजारपेठेतला तोल सांभाळण्यासाठी भारताला रशियाकडून तेल खरेदीची मुभा दिली आणि नंतर त्याबद्दल भारतीय मालावर दंडात्मक शुल्क लादलं अशी टीका जयशंकर यांनी यावेळी केली. कॉंगोमधल्या इटुरी प्रांतात इबोलाची लागण झालेल्या 17 नवीन रुग्णांची नोंद झाली तर आणखी 5 जणांचा मृत्यू झाला. कॉंगोच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. यामुळे इबोलाची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 689 वर पोहोचली तर यापैकी 139 रुग्णांचा मृत्यू झालाय. इबोला

0: विषाणूच्या बुंडीबिग्यो या नव्या प्रकारामुळे हा आजार उद्भवलाय. या उद्रेकाचा सामना करत असताना वैद्यकीय साहित्याचा तुटवडा, मर्यादित उपचार क्षमता आणि निधीची कमतरता या समस्या भेडसावत असल्याचंही या अधिकाऱ्यांनी म्हटलंय. भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतला पहिला सामना हिमाचल प्रदेशात धर्मशाला इथल्या मैदानावर होईल, मात्र पावसामुळे नाणेफेकीला विलंब झालाय. मालिकेतला दुसरा सामना येत्या 17 जूनला लखनौ इथं, तर तिसरा आणि अखेरचा सामना 20 जूनला चेन्नई इथं होणार आहे. आयसीसी महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सलामीच्या सामन्यात यजमान इंग्लंडनं श्रीलंकेचा 57 धावांनी पराभव केला. इंग्लंडच्या या संघानं 20 षटकात 1 बाद 219 धावा केल्या, तर श्रीलंकेचा डाव 132 धावात आटोपला. भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरोधात उद्या होणार आहे. सिडनी इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची 2 वेळची ऑलिम्पिक पदक विजेती PV सिंधू हिचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. आज झालेल्या महिला एकेरीच्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात जपानच्या अकाने यामागुची हिनं सिंधूचा सरळ गेममध्ये पराभव केला. सिंधूच्या पराभवानं भारताचं स्पर्धेतलं आव्हानही संपुष्टात आलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार अधिक कार्यक्षमतेनं आणि गतीनं काम करत असल्याचा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं बुलडाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भारत आणि जर्मनी यांच्यातली विकास भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी आज नवी दिल्लीत नीती आयोग आणि जर्मनीच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. जर्मनीचं तांत्रिक कौशल्य आणि आर्थिक क्षमता तर भारताची धोरणात्मक महत्वाकांक्षा आणि संस्थात्मक ताकद या एकमेकांना पूरक असल्याचं मत या बैठकीत व्यक्त करण्यात आलं. नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओदिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगड राज्यांमध्ये पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय. आसाम आणि मेघालयात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुढचे 2 दिवसात देशाच्या काही भागात मुसळधार पावसाची तर महाराष्ट्रात उद्यापर्यंत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात आज उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना, भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. DRDOच्या बहुस्तरीय मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचण्या यशस्वी. इराणनं शांततापूर्ण नागरी वापरासाठी अणुऊर्जेचा कार्यक्रम राबवायला अमेरिकेची हरकत नाही. काँगोमध्ये इबोलाची लागण झालेल्या 17 नवीन रुग्णांची नोंद, तर आणखी 5 जणांचा मृत्यू. आणि भारत अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट सामना आज धर्मशाला इथं रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी प्रसारित करत आहोत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आकाशवाणी नागपूर केंद्रावरून सह प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी दुर्गेश कौरती. नागपूर शहर पोलिसांनी ऑपरेशन यू टर्न अंतर्गत 1 मे पासून शहरभर चालकांसाठी अंमली पदार्थ चाचणी मोहीम राबवली. अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली वाहन चालवणाऱ्या चालकांची ओळख पटवण्यासाठी अत्याधुनिक ड्रग टेस्टिंग यंत्रे तैनात करण्यात आली होती. या यंत्रांच्या सहाय्याने घटनास्थळीच चाचणी करून नियमभंग करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल आणि पियुष तिवारी यांच्या हस्ते या यंत्रांचे उद्घाटन करण्यात आले. सेवा सदन विद्यालय कोराडी कामठी येथे छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय वरिष्ठ गट पुरुष आणि महिला कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा क्रीडामंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झाले. कबड्डी हा केवळ खेळ नसून संस्कृती, शिस्त आणि संघभावनेचे प्रतीक असल्याचे सांगत सुनेत्रा पवार यांनी या मर्दानी खेळाच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे नमूद केले. खेळाडूंना नोकरी, विमा आणि प्रोत्साहन मिळावे यासाठी नवीन क्रीडा धोरण आखले जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. महाराष्ट्र दिनानिमित्त नागपुरात स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी संविधान चौक आणि विधानभवन परिसरात विदर्भ समर्थकांनी आंदोलन केले. महाराष्ट्र स्थापना दिन काळा दिवस म्हणून पाळत आंदोलकांनी काळे कपडे परिधान करून आकाशात काळे फुगे सोडत निषेध नोंदविला. या आंदोलनामुळे काही काळ तणावाचे वातावरण

0: निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलकांना ताब्यात घेतले. खासदार क्रीडा महोत्सव 31 मे ते 7 जून दरम्यान नागपुरात आयोजित करण्यात आला. वाढते तापमान लक्षात घेऊन सर्व मैदानी स्पर्धा रात्री फ्लड लाईटच्या प्रकाशात घेण्यात आल्या, तर हॉकी सारख्या काही स्पर्धा सकाळी आयोजित करण्यात आल्या. या निर्णयामुळे खेळाडूंना उष्णतेपासून दिलासा मिळाला आणि स्पर्धा अधिक सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडल्या. पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कॅन्सर केअर फाउंडेशन आणि नागपूर प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने 10 मे रोजी मोफत कर्करोग तपासणी आणि आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. सिव्हिल लाईन्स येथील प्रेस क्लबमध्ये झालेल्या या शिबिरात कर्करोग, स्तनाचा कर्करोग, फुफ्फुसांचा कर्करोग आणि अंडाशयाच्या कर्करोगासह विविध आजारांची तपासणी करण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त नागपुरात 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदांचं आयोजन करण्यात आले होते. गेल्या 25 वर्षांपासून जलसंधारण क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेच्या तामसवाडा मॉडेलची देशभरात दखल घेतली जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या उपक्रमांतर्गत 17 मे रोजी नागपूर जलसंवाद तर 18 मे रोजी जलक्रांती परिषद आयोजित करण्यात आली होती. ऑनलाईन औषध विक्री विरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या आवाहनावरून 20 मे रोजी देशव्यापी बंद पाळण्यात आला होता. नागपुरात औषध दुकाने बंद ठेवण्यात आली होती, तर नागपूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने संविधान चौकात निदर्शने करण्यात आली. ऑनलाईन औषध विक्रीमुळे नियमांचे उल्लंघन होत असून तरुणांमध्ये नशेचे प्रमाण वाढण्यास प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून नागपुरात युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले. व्हरायटी चौकात झालेल्या या आंदोलनात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते, काँग्रेसचे पदाधिकारी आणि नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी काँग्रेस नेत्यांनी नीट परीक्षेच्या पेपर फुटीच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली. पेपर लीकमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून तरुणांमध्ये असंतोष वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला. पूर्व नागपूरमधील भांडेवाडी येथे उभारण्यात आलेल्या कचऱ्यापासून जैव वायू निर्मिती प्रकल्पाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पाबाबत समाधान व्यक्त करत हा देशातील पहिला CBG प्रकल्प जवळपास पूर्णत्वास आल्याचे सांगितले. या प्रकल्पातून दररोज सुमारे 28 टन CBG गॅस तसेच मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खताची निर्मिती होणार आहे. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी दुर्गेश कौरती. वाचक स्वर होता स्वाती सोनपेटकर यांचा.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी दुपारचा 1:45 आणि

आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। एकल माता एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार। केंद्रीय विद्यालयात आगामी वर्षापासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य। प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना, भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन। आणि राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत तेजस शिरसेचा 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नवा विक्रम। आणि आता बातम्या विस्तृतपणे। एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याच्या राज्य शासनाचा विचार आहे। उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत ही माहिती दिली। एकल मातांच्या पाल्यांना विविध क्षेत्रात प्राधान्य सवलती आणि शैक्षणिक सहाय्य देण्याच्या दृष्टीनं उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं। या संदर्भात येत्या 17 जून रोजी राज्यातल्या 1500 महाविद्यालयांच्या प्राचार्यांची विशेष ऑनलाईन बैठक बोलावली असल्याचं ते म्हणाले। एकल मातांच्या पाल्यांसाठी विशेष धोरण आखण्याची घोषणा गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात झाल्यानंतर महिला आणि बाल विकास विभागाच्या आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे। केंद्रीय विद्यालय संघटना म्हणजेच KVS शैक्षणिक वर्ष 2026-2027 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे। शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या या स्वायत्त संस्थेनं 29 मे रोजी एका परिपत्रकाद्वारे सर्व केंद्रीय विद्यालयांना तसे निर्देश दिले। बदलीपात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला। नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या तिसऱ्या भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल। दोन तुकडे असलेल्या शाळांमध्ये एक संस्कृत आणि एक प्रादेशिक भाषेची तुकडी असेल तर एकाच तुकडीच्या शाळांमध्ये किमान 15 विद्यार्थी असल्यास संस्कृतची स्वतंत्र तुकडी तयार करता येईल। दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे CBSEनंही राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे। यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे। विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता 10वीच्या पातळीवर या तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही मंडळ परीक्षा घेतली जाणार नसल्याचं CBSEनं स्पष्ट केलं आहे।

केंद्र सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या महत्वाकांक्षी योजनेमुळे देशात मुलींच्या सक्षमीकरणाला मोठी गती मिळाली आहे. गेल्या दशकात या योजनेमुळे मुलींच्या जन्मदरात आणि शिक्षणात महत्वपूर्ण सुधारणा झाली आहे अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्रालयानं दिली. मुलींना सुरक्षित आणि सक्षम वातावरण देण्यासाठी ही योजना पुढेही प्रभावीपणे राबवली जाईल असं मंत्रालयानं म्हटलं आहे. देशातल्या मुलींचा जन्मदर 2014-2015 918 होता. 2024-2025 तो 929 वाढला आहे. शैक्षणिक क्षेत्रातही मुलींचा टक्का वाढला असून माध्यमिक पातळीवर मुलींची पटसंख्या 75.51% 80.2% झाली आहे असं आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीच्या आकडेवारीत म्हटलं आहे. सीमावर्ती भागातल्या जिल्ह्यांमध्ये लोकसंख्यांविषयक बदलांचा अभ्यास करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले आहेत. शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत लोकसंख्याविषयक बदल या विषयावर एक बैठक झाली. बेकायदेशीर स्थलांतर आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्या वाढीचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारनं गेल्या महिन्यात एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. लोकसंख्या वाढीच्या समस्येवर उपाय सुचवण्यास या समितीला सांगण्यात आलं आहे. डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांविरोधात बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3 यशस्वी चाचण्या काल आणि परवा घेण्यात आल्या. त्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी डीआरडीओचं अभिनंदन केलं आहे. समाज माध्यमांवर सिंग यांनी म्हटले की या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होत आहे. नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केली आहे असंही त्यांनी सांगितलं. या चाचण्यांद्वारे लांब आणि मध्यम पल्ल्यांची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची क्षमता सिद्ध झाली आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं परीक्षा अधिकाऱ्यांसाठी क्षमतावृद्धी कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली आहे. संस्थेच्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या परीक्षांशी संबंधित यंत्रणांची क्षमता अधिक वाढवणं तसंच ऑफलाईन स्वरूपात होणाऱ्या लेखी परीक्षा सुरळीतपणे पार पाडल्या जातील याची सुनिश्चित करणं हे उद्देशाने हा कार्यक्रम राबवला जाणार असल्याचं संस्थेनं म्हटलं आहे. याअंतर्गत संस्थेच्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या पदवीपूर्व नीट आणि इतर परीक्षांच्या आयोजनात सहभागी असलेल्यांना विशेषतः परीक्षा केंद्रांचे अधीक्षक पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण दिलं जाणार असल्याचं राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर आज रवाना झाले. देशाच्या धोरणात्मक संकल्पनेत फ्रान्सला विशेष स्थान आहे. आपल्या फ्रान्स भेटीत दोन्ही देशांमधले आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर असेल असं त्यांनी या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. फ्रान्स भेटीत प्रधानमंत्री उद्या फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह दोन्ही देशांमधल्या नवोन्मेष वर्षानिमित्त आयोजित भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्घाटन करतील. नंतर प्रधानमंत्री उद्या 2 स्लोवाकिया दौऱ्यासाठी रवाना होतील. तिथे ते स्लोवाकियाचे अध्यक्ष पेलेग्रिनी आणि प्रधानमंत्री फिको यांची भेट घेतील. या दौऱ्यामुळे युरोपीय महासंघासोबतच्या भारताच्या धोरणात्मक भागीदारीला नवी ऊर्जा मिळेल तसंच दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांनाही नवी गती मिळेल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला. सक्तवसुली संचालनालयाने काल मुंबईत रिलायन्स अनिल अंबानी समूहाच्या 2 माजी अधिकाऱ्यांना PMLA कायद्याअंतर्गत ताब्यात घेतलं. ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. भारतीय स्टेट बँकेला 114.98 कोटी रुपयांना फसवल्याप्रकरणी ही कारवाई केल्याचं सांगितलं जात आहे. रिलायन्सला ज्या 11 बँकांनी 735 कोटी रुपयांचं कर्ज दिलं त्यात स्टेट बँकेचा समावेश आहे. भांडवली बाजारातील विक्रमी पदार्पणामुळे स्पेस एक्सच्या कंपनीचं मूल्यांकन सुमारे 2,10,000 कोटी डॉलर्सवर पोहोचलं. त्यामुळे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क जगातले पहिले ट्रिलियनर बनले आहेत. वॉल स्ट्रीटवरील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO अर्थात प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव म्हणून वर्णन केलेल्या या व्यवहारानंतर स्पेस एक्सचे समभाग पहिल्याच दिवशी 19% अधिक वाढले. या वाढीमुळे रॉकेट आणि सॅटेलाईट कंपनीमधल्या मस्क यांच्या हिश्श्याच्या मूल्यात लक्षणीय वाढ झाली. 2002 स्थापन झालेली स्पेस एक्स व्यावसायिक

प्रक्षेपण, स्टारलिंकद्वारे सॅटेलाईट इंटरनेट सेवा आणि अमेरिके सरकारच्या अंतराळ कार्यक्रमांमध्ये एक प्रमुख कंपनी म्हणून उदयाला आली आहे. पंजाबमधल्या गुरु नानक स्टेडियमवर सुरू असलेल्या इंडियन ॲथलेटिक्स सिरीज 9 या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या तेजस सिरसे यानं आपल्या पुरुषांच्या 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. तेजसनं केवळ 13 सेकंद 27 मिलिसेकंदात हे अंतर कापलं. त्याने यापूर्वीचा 13 सेकंद 41 मिलिसेकंदाचा स्वतःचा जुना राष्ट्रीय विक्रम मोडला. या कामगिरीमुळे तेजस याच वर्षी होणार असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. या हंगामातली आशियाई खेळाडूंमधली मुलांच्या पुरुषांच्या 110 मीटर अडथळा शर्यतीत ही 6वी सर्वात वेगवान वेळ ठरली आहे. अकोला जिल्ह्यातल्या अकट तालुक्यात युरिया खरेदीसाठी आता 7-12 उतार्याची अट रद्द करण्यात आली आहे. आता युरिया आधार कार्डवर मिळणार आहे. याआधी आधार कार्डवरच खत मिळत होतं, पण साठेबाजी आणि काळाबाजार होण्याच्या चिंतेमुळे 7-12 सक्तीचा करण्यात आला होता. मात्र लोकांच्या असंतोषामुळे आता पुन्हा केवळ आधार कार्डवरच युरिया वितरणाचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. कमाल 5 बॅगच युरिया मिळण्याची अट घालण्यात आली आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याच्या राज्य शासनाचा विचार. केंद्रीय विद्यालयात आगामी वर्षापासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. आणि राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत तेजस सिरसेचा 110 मीटर अडथळ्यांचा शर्यतीत नवा विक्रम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: हम बोल रहे हैं विविध भारती से। थोड़ी ही देर में आप सुनेंगे तराने नए पुराने।
1: 5:30 वाजत आहेत, आता ऐकूया युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी। आज यामध्ये ऐकूया AI आणि चित्रकार याविषयी संवाद आणि ऑस्ट्रेलियातील डॉट पेंटिंग याविषयी माहिती। सहभाग शांभवी बांदिवडेकर आणि राज साने।

हॅलो फ्रेंड्स, आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित युववाणी या कार्यक्रमात आपण सर्वांचं हटके स्वागत करते. आजच्या भागात आपण ऐकणार आहोत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ग्राफिक्स या विषयावर संवाद, त्याचबरोबर ऑस्ट्रेलियातील अबॅरिजिनल डॉट पेंटिंग या अनोख्या कलेची अनोखी माहिती. कार्यक्रमाची सुरुवात करूया या सदाबहार गीतानं.

0: हेच युववाणीमध्ये आता ऐकूया आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि चित्रकार या विषयावर हा संवाद. ऐक ना अमित.
1: हा बोल ना रोहिणी.
0: हे बघ मी लॅपटॉप आणलाय. हे बघ मी फक्त ह्यावरती एक कोड टाकला आणि बघ काय आलं. समुद्र किनाऱ्यावर ध्यान करणारा साधू. सायबर पंक स्टाईल आणि या AI टूलने अवघ्या 10 सेकंदात एकदम अप्रतिम डिजिटल पेंटिंग तयार केलंय बघ. मानलं पाहिजे यार, AI फारच कमाल आहे.
1: हो ना, दिसायला तर खूप आकर्षक आणि परफेक्ट आहे बघ. बघ ना, रंगांची जुळवाजुळव देखील छान आहे. पण मला सांग, हे चित्र तयार करताना तुला नक्की काय भावना जाणवली ग?
0: भावना? भावना कसल्या? हां, पण मला आनंद झाला कारण माझा वेळ वाचला. पूर्वी अशा डिझाईनसाठी मला तासन तास बसायला लागायचं, पण आता AI मुळे अगदी काही सेकंदात, म्हणजे बघ ॲट अ सिंगल क्लिक, कला उपलब्ध होते बघ. त्यामुळे कोणालाही कलाकार बनता येईल आता.
1: इथंच तर मुख्य फरक आहे ना रोहिणी मॅम. म्हणजे मला सांग, AI मुळे कोणीही चित्र तयार करू शकेल पण कलाकार नाही बनू शकत. जेव्हा मी कॅनव्हासवर माझा पहिला ब्रश मारतो तेव्हा त्यामागे माझा त्या दिवसाचा मूड, माझे

0: विचार आणि माझी धडपड असते. कॅनव्हासवर पडणारा रंगाचा प्रत्येक थेंब माझ्या हाताने माझ्या भावनेतून आलेला असतो. आता AI मध्ये ती भावनेची जोड कुठून येणार ग? ते तर फक्त अल्गोरिदम आणि डेटावर चालतं.
1: हा, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे अमित. मानवी भावभावनांना पर्याय नाही, पण काळासोबत बदलावं तर लागेल ना. हे बघ, कॅमेरा आला तेव्हा चित्रकारांना वाटलं होतं की आपली कला संपलीच, पण असं झालं का? नाही ना, उलट फोटोग्राफी ही एक नवी कला बनली आहे. AI सुद्धा एक तसंच नवीन साधन आहे. आपण त्याला विरोध करण्याऐवजी वापर करून आपली कल्पकता अधिक वाढवू शकतो.
0: अगं, पण फोटोग्राफी आणि AI मध्ये फरक आहे ना. फोटोग्राफरला स्वतः बाहेर पडावं लागतं, योग्य लाईट शोधावी लागते, फ्रेम ठरवावी लागते, वाट पाहावी लागते. तिथेही मानवी श्रम आणि मानवी दृष्टी लागते. हे AI करतं का? हे बघ, इंटरनेटवर आधीच उपलब्ध असलेल्या लाखो कलाकारांच्या पेंटिंग्सचा डेटा चोरून त्यातूनच एक नवीन मिश्रण तयार करतं, आणि यात मूळ कलाकारांच्या हक्काचा कॉपीराइट असतंच ना.
1: मुद्दा गंभीर आहे खरा.
0: मग
1: मी मान्य करते, कॉपीराइटचे नियम आता कडक होत आहेत.
0: मग
1: पण तू जरा AIचा पॉझिटिव्ह बाजूने विचार कर ना.
0: म्हणजे
1: जर तुला एखाद्या मोठ्या प्रोजेक्टवर काम करायचं असेल, तर तू त्यासाठी AI वापरून 10 वेगवेगळ्या आयडिया सेकंदात तयार करू शकतोस. त्यातली जी कन्सेप्ट आवडेल ती तू तुझ्या कलेच्या स्वरूपाने प्रत्यक्षात आणू शकतोस. म्हणजेच AI तुझा असिस्टंट बनू शकतो.
0: हा विचार करायला काही हरकत नाही. असिस्टंट म्हणून AIला वापरणं ठीक आहे, पण रोहिणी मला भीती अशी वाटते की यामुळे लोक मेहनत करायचं सोडून तर देणार नाहीत ना. हे बघ, कलेमुळे माणूस संयमी बनतो. जर कम्प्युटर एका क्लिकवर सगळं करून देणार असेल तर लोक तासन तास रियाज सराव का करतील?
1: नाही अमित, खऱ्या कलेची किंमत कधीच कमी होत नाही. भविष्यकाळात हँडमेड गोष्टींची व्हॅल्यू नेहमीच जास्त राहणार आहे. ऐतिहासिक किंवा पुरातन पेंटिंग्स स्वतः बनवले जायचे, ते आजही खास आहेत. कारण लोकांना माहीत आहे की हे मशीनने नाही तर एका माणसाने मनापासून बनवले आहे. त्यामध्ये त्या चित्रकाराच्या भावना, आजूबाजूची परिस्थिती, वातावरण, कल्पनाशक्ती या सर्वांची सांगड घातली होती. AI हे असिस्टंट म्हणून कार्य करू शकते, पण कलेची जागा मात्र नक्कीच घेऊ शकत नाही.
0: हा, अगदी बरोबर. अपूर्ण कलेमध्ये जे सौंदर्य असतं ते ह्या AIच्या अति परफेक्टच्या नादात निर्जीव बनतं. कळलं ना तुला मला काय म्हणायचं आहे?
1: अगदी बरोबर बोललास अमित. AI परफेक्ट आहे, पण माणूस युनिक. तरी AIला बनवणारा सुद्धा माणूसच आहे. तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे हे बरोबर आहे, पण ते कितपत? तर ते आपली मानवी संवेदनशीलता जपत.
0: अगदी बरोबर बोललीस आणि छान बोललीस. पण AIमुळे कलाक्षेत्रातील कल्पकतेला विराम मिळत चाललाय. हँडलूम डिझायनर असो, वुडन डिझायनर असो, या सर्वांचीच गती थांबत चालली आहे बघ. नव्याने उभारणाऱ्या कलाकारांना कशी चालना मिळणार? इंटरनेटवर जो डेटा AIकडे आहे त्यातूनच तो डिझाईन्स बनवतो. मग मला सांग, त्या डिझाईन्समध्ये नॅचरल इफेक्ट्स आणि टेक्स्चर्स कसे पाहायला मिळतील? बरोबर ना?
1: बरोबर.
0: 100 पेक्षा अधिकांचे काम फक्त एकटा AIमुळे होते, मग बाकीच्यांच्या कलेला संधी कशी मिळणार? AI हे माध्यम आहे, बरोबर आहे, पण संपूर्ण AIवर अवलंबून राहणं हे कितपत बरोबर आहे रोहिणी?
1: मित्रा, बरोबर आहे तुझं. जागतिकीकरणाच्या स्पर्धेमध्ये अव्वल राहायचं असेल तर AI तंत्रज्ञानाचा

0: विलंब करणे आवश्यक आहे. कुशल कलाकारांच्या कल्पकतेचा आणि AIच्या तंत्रज्ञानाचा वापर आपण नक्कीच करू शकतो. सुरुवातीला जेव्हा मोठं आणि नवीन तंत्रज्ञान येतं तेव्हा बाजारात अशी खळबळ उठतेच. जुन्या पद्धती बदलल्या की नवीन प्रकारच्या नोकऱ्या निर्माण होतात. त्यामुळे आता कॅनव्हासवर ड्रॉइंग करणे एवढं शिकून चालणार नाही, तर AI कडून प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग कसे करायचे हेही शिकावं लागेल. थोडक्यात काय तर नोकऱ्यांचे स्वरूप बदलेल.
1: स्वरूप बदलतं हे ठीक आहे, पण सोर्स संपून नाही का जाणार? पूर्वी एका कॅलिग्राफी आर्टिस्टला शब्दांना आकार द्यायला वर्षानुवर्ष सराव करावयास लागायचा. आता एका सेकंदात फॉन्ट जनरेट करून सुंदर अक्षरे बनवता येतात. यामध्ये नवीन पिढी कष्ट करायलाच विसरून जाईल.
0: कष्टाची जागा शॉर्टकट कीने घेतली तर कलेचा दर्जा घसरू शकतो. पण याकडे आपण दुसऱ्या बाजूने पण बघू शकतो ना.
1: म्हणजे
0: ज्या व्यक्तीला लहानपणापासून चित्र काढण्याची इच्छा होती पण काही कारणास्तव त्याला ट्रेनिंग मिळाले नाही, अशी व्यक्ती आपल्या मनातील सुंदर कल्पना AIच्या मदतीने जगासमोर आणू शकेल. AIने इच्छा असलेल्या पण कौशल्य नसलेल्या लोकांसाठी कलेचे दरवाजे खुले केले आहेत.
1: म्हणजे तू म्हणतेस की AI कल्पकतेला तळागाळापर्यंत पोहोचवत आहे, बरोबर?
0: हा
1: हा विचार तर मी केलाच नव्हता. पण रोहिणी, तरीही कलेचे जे व्यापारीकरण होते ना, त्यामध्ये कलेचा आत्मा हरपतोय बघ. आता कंपन्यांना पटकन आणि स्वस्तात कामे हवी असतात, त्यामुळे ते AIचा वापर करतात. मग अशा वेळी मानवी कलेला आश्रय कसा मिळणार?
0: इथंच तर खरी गंमत आहे अमित. जेव्हा मार्केटमध्ये लोकांना AIचा तोचतोचपणा जाणवेल, AI एकाच डेटावर काम करतं ते कधी नवीन नव्हतंच, किंवा जगावेगळं ते स्वतः असं तयार करू शकत नाही, हे जेव्हा लोकांना समजेल तेव्हा ओरिजिनल स्पार्कच डोक्यात येऊ शकतो. त्यामुळे खऱ्या आणि स्वतंत्र विचार करणाऱ्या कलाकारांची किंमत कमी न होता ती अधिक प्रीमियम होईल.
1: ओ अच्छा, म्हणजे कम्प्युटर कितीही हुशार झाला तरी माणसाच्या कल्पना शक्तीची उधारी द्यावीच लागणार.
0: तेच ना. AI जुन्या डेटावर शिकतं आणि माणूस वर्तमानात जगून भूतकाळाच्या अनुभवावरून भविष्यकाळाची निर्मिती करतो. आपण कलेचे कोणतेही क्षेत्र घेतले, जसे की संगीत, साहित्य, चित्रकला, त्यातील मानवी भावभावना म्हणजेच प्रेम, विरह, आनंद, दुःख हे AI स्वतः कधीच अनुभवू शकत नाही.
1: बरोबर, म्हणजे कलाकाराच्या परवानगीशिवाय त्याची कलाकृती AIमध्ये वापरता येणार नाही. तंत्रज्ञानाचा वापर नक्कीच व्हावा, पण तो नैतिकतेच्या चौकटीतच राहून व्हायला हवा. तंत्रज्ञानाचा विकास होताना कलाकाराच्या हक्काचे संरक्षण व्हायलाच हवे, एवढेच मला वाटते बो.
0: हो ना, त्यामुळे आता तू तुझा ब्रश उचल आणि तुझं सुरू कर नवीन चित्र. मी तर म्हणते आपण दोघांनी मिळून एक नवीन प्रयोग करूया. मदतीने एक डिजिटल अॅनिमेशन सिरीज तयार करते, म्हणजे पारंपरिक कला आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सुरेख संगमच होऊन जाईल.
1: अरे वा, हे तर भारीच आयडिया आहे ग. करूयात, चल मग, वाट कशाची बघतेस, करूयात सुरुवात.
0: हा हा, चल चल. खरंच आता तुम्हालाही पटलं असेल, शेवटी AIचं अस्तित्व कलाकाराच्या कौशल्यावरच अवलंबून आहे, म्हणून नेहमी कलाच सरस ठरते.

युववाणीमध्ये आता ऐकूया ऑस्ट्रेलियातील अबॅरिजिनल डॉट पेंटिंग विषयी अनोखी माहिती. तर आज आपण जागतिक लोककलांचा अनोखा प्रवास बघणार आहोत. कसं आहे ना, कला ही माणसाला जोडणारा एक असा पूल आहे की ज्याला भाषेचे बंधनच नसते. जेव्हा शब्द अपुरे पडतात तेव्हा रंग आणि रेषाच बोलू लागतात. आज मी तुम्हाला अशाच एका रंगीबेरंगी सफरीवर घेऊन जाणार आहे, जो प्रवास आपल्याला कोणत्याही पासपोर्ट किंवा व्हिजाशिवाय थेट वेगवेगळ्या खंडात घेऊन जाईल. आज मी तुम्हाला अशाच एका रंगीबेरंगी सफरीवर घेऊन जाणार आहे. पहिला स्टॉप आपण ऑस्ट्रेलियातील अबॅरिजिनल डॉट पेंटिंग येथे घेणार आहोत. रहस्यमय आणि अथांग अशा ऑस्ट्रेलिया खंडात येथील मूळ रहिवाशांची अबॅरिजिनल डॉट पेंटिंग हे केवळ एक चित्रकला नाही, तर तो जगातील सर्वात जुना अखंड इतिहास आहे. वरवर पाहता हे केवळ रंगीबेरंगी डॉट्स वाटतात, पण या ठिपक्यांच्या मागे एक गुपित दडलेलं आहे. गोऱ्या लोकांपासून आपल्या संस्कृतीच्या पवित्र आणि गुप्त गोष्टी लपवण्यासाठी त्या कलाकारांनी मूळ चित्रांवर ठिपक्यांचे थर देण्यास सुरुवात केली. या चित्रांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही चित्रे हवाई दृश्यातून, म्हणजेच जणू आपण विमानातून जमिनीकडे पाहत आहोत की काय, अशी दिसतात. निसर्गातून मिळणाऱ्या मातीचे रंग वापरून केवळ ठिपक्यांच्या माध्यमातून आपल्या पूर्वजांचा इतिहास जिवंत ठेवणारी ही कला अद्भुतच आहे. अबॅरिजिनल डॉट पेंटिंग ही ऑस्ट्रेलियातील मूळ रहिवाशांची एक अत्यंत प्राचीन आणि पवित्र जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेली चित्रकला शैली आहे. वरवर पाहता केवळ ठिपक्यांची नक्षी वाटणारी ही कला प्रत्यक्षात ऑस्ट्रेलियाच्या प्राचीन संस्कृतीचा आणि इतिहासाचा एक जिवंत दस्तऐवज आहे. अबॅरिजिनल कला ही जगातील सर्वात जुन्या अखंड चालत आलेल्या कलाकृतींचा वारसा मानला जातो. 1000 वर्षांपूर्वी ही चित्रे खडक, गुहा आणि जमिनीवर काढली जात असत. कॅनव्हास आणि स्वरूप आज आपण पाहतो. त्याची सुरुवात 1971 मध्ये ऑस्ट्रेलियातील पापुन्या या भागात झाली. जॉफ बार्डन नावाच्या एका शिक्षकाने तिथल्या स्थानिक कलाकारांना त्यांचे पारंपरिक ज्ञान कॅनव्हासवर उतरवण्यास प्रोत्साहन दिले. अबॅरिजिनल संस्कृतीतील त्यांच्या लोककथा, विधी आणि पवित्र स्थळांची माहिती अत्यंत गुप्त मानली जाते. जेव्हा कलाकार कॅनव्हासवर चित्रे काढू लागेल तेव्हा त्यांच्या संस्कृतीतील किंवा पवित्र प्रतीके गोऱ्या लोकांना समजू नयेत म्हणून त्यांनी मूळ डिझाईन्सवर ठिपक्यांचे थर देऊन ती माहिती लपवण्यास सुरुवात केली. म्हणजेच काय तर हे ठिपके डेकोडिंग किंवा पडद्याचे काम करतात. ही चित्रशैली केवळ एक कला नसून ड्रीमिंग, म्हणजे त्यांच्या पूर्वजांनी विश्वाची, निसर्गाची आणि मानवाची निर्मिती कशी केली याची कथा आहे. ही चित्रे जमिनीवर बसून काढली जातात, त्यामुळे या चित्रांकडे पाहिल्यावर असे वाटते जणू आपण विमानातून किंवा उंचावरून खाली जमिनीकडे पाहत आहोत की काय. त्यामध्ये नद्या, पर्वत किंवा रस्ते नकाशासारखे दिसतात. पारंपरिक कलाकृतींमध्ये निसर्गातून मिळणारे रंग वापरले जातात. यात प्रामुख्याने पिवळा, लाल, तपकिरी, काळा आणि पांढरा या रंगांचा समावेश होतो. आधुनिक काळात मात्र कलाकार अनेक रंगाचा वापर करतात. अबॅरिजिनल डॉट पेंटिंग हे जगातील कला बाजारात अत्यंत महागडे आणि प्रतिष्ठेचे मानले जाते. ऑस्ट्रेलियाच्या संस्कृतीची

म्हणून ही चित्रे जगभरातील मोठ्या संग्रहालयांमध्ये आजही ठेवलेली आहेत. ही कला फक्त सौंदर्य वाढवणारी नसून ऑस्ट्रेलियन मूळ रहिवाशांच्या अस्तित्वाची जाणीव आणि जमिनीशी असलेल्या अतूट नात्याची ती साक्ष आहे.

हॅलो फ्रेंड्स, आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित युववाणी या कार्यक्रमात आज आपण ऐकलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि चित्रकार या विषयावर संवाद आणि ऑस्ट्रेलियातील अबॅरिजिनल डॉट पेंटिंग या अनोख्या कलेची माहिती. सहभाग शांभवी बांदिवडेकर आणि राज साने, सादरकर्त्या तेजा दुर्वे. तर मग आजच्या या कार्यक्रमात मी शांभवी आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, आत्ताच आपण युवक मित्रांचा कार्यक्रम युववाणी ऐकला. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. आता ऐकूया उद्याच्या युववाणी कार्यक्रमाविषयी एक निवेदन.
1: फ्रेंड्स, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण ऐकू शकाल भरतनाट्यम हा नृत्य प्रकार, अभिनय, न्यूज रिपोर्टर आणि आरजे म्हणून कार्य केलेल्या ऐश्वर्या विनोद डावरे या युवा मैत्रिणीची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. मैत्रिणींनो, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी दुपारी 12 वनिता मंडळ या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये आपण सुरुवातीला ऐकू शकाल बालिका आणि महिला यांच्यासाठी असणारे सुरक्षा विषयक कायदे आणि त्याची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला, आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
2: २०२६ या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल.
0: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 आहे.
3: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं मुनीश शर्मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रांस और स्लोवाकिया की 6 की यात्रा पर रवाना हो गए हैं. श्री मोदी ने प्रस्थान वक्तव्य में कहा कि फ्रांस भारत के रणनीतिक दृष्टि से बेहद महत्वपूर्ण है और इस यात्रा से आर्थिक और सांस्कृतिक संबंध और

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयीसवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार. केंद्रीय विद्यालयात आगामी वर्षापासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य. नवे लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा. आणि राज्यात मान्सूनची वाटचाल संथ गतीनं, काही जिल्ह्यांना उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. एकल मातांच्या पाल्यांना विविध क्षेत्रात प्राधान्य सवलती आणि शैक्षणिक सहाय्य देण्याची

या दृष्टीनं उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. या संदर्भात येत्या 17 जून रोजी राज्यातल्या 1500 महाविद्यालयांच्या प्राचार्यांची विशेष ऑनलाईन बैठक बोलावली असल्याचं ते म्हणाले. एकल मातांच्या पाल्यांसाठी विशेष धोरण आखण्याची घोषणा गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात झाल्यानंतर महिला आणि बालविकास विभागाच्या आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजेच KVS शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या या स्वायत्त संस्थेनं 29 मे रोजी एका परिपत्रकाद्वारे सर्व केंद्रीय विद्यालयांना तसे निर्देश दिले. बदलीपात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या तिसऱ्या भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल. 2 तुकड्या असलेल्या शाळांमध्ये एक संस्कृत आणि एक प्रादेशिक भाषेची तुकडी असेल तर एकाच तुकडीच्या शाळांमध्ये किमान 15 विद्यार्थी असल्यास संस्कृतची स्वतंत्र तुकडी तयार करता येणार आहे. दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSEनंही राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता 10वीच्या पातळीवर या तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही मंडळ परीक्षा घेतली जाणार नसल्याचं CBSEने स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार असल्याच्या चर्चा केवळ अफवा आहेत असं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. नागपूरमध्ये आज त्या प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलत होत्या. पक्षाध्यक्ष शरद पवार किंवा इतर वरिष्ठ नेत्यांना असा काही प्रस्ताव असल्याची माहिती नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अभियानाअंतर्गत तलावातून गाळ वाहून नेणाऱ्या वाहनांची अडवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज दिले. या योजनेअंतर्गत राज्यातल्या जलसाठ्यात साचलेला गाळ आणि नाल्यांचं खोलीकरण करण्याचं काम संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घेऊन करण्यात येतं. पण गेल्या काही दिवसांपासून गाळ वाहून नेणाऱ्यांची अडवणूक केल्याच्या अनेक तक्रारी आल्या. त्यामुळे महसूल, गृह आणि मृद आणि जलसंधारण विभागानं या प्रकरणी लक्ष घालून कारवाई करावी असे निर्देश राठोड यांनी दिले. यवतमाळमध्ये MIDC परिसरामधल्या बोगस खतांच्या कारखान्यात कृषी विभाग आणि लोहारा पोलिसांनी छापे टाकून पोटॅश आणि इतर बनावट खतं जप्त केली. या प्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. जवळपास 2000 पोत्यांचा हा साठा असून त्याची किंमत अंदाजे 24 लाख रुपये आहे. अंदाजे 107 मेट्रिक टन खत असून 50 किलोची प्रतिबॅग विक्री होत होती. जप्त केलेल्या खताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. शेतकरी कर्जमाफी योजनेतल्या जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर इथं उपोषण सुरू केलं असून मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शेतकरी कर्जमाफीसाठी 2019 योजनेचा लाभ घेतलेल्यांना केवळ 50,000 रुपयांपर्यंतचा लाभ, त्याचप्रमाणे प्रोत्साहन योजनेसाठी कर्जाची रक्कम भरण्याच्या अटी काढून घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या उपोषणाला पाठिंबा व्यक्त करत आपणही उपोषणात सहभागी होणार असल्याचं म्हटलं आहे. तसंच किसान सभेचे राज्य सचिव डॉक्टर अजित नवले यांनी उपोषण स्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवे लष्कर प्रमुख म्हणून लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा संरक्षण मंत्रालयानं केली आहे. सध्याचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी
येत्या 30 जूनला सेवानिवृत्त होत असून त्या दिवशीच नवे लष्करप्रमुख पदभार

स्वीकारतील. पुण्याजवळ खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत सेठ यांचं शिक्षण झालं आणि 1986 पासून ते सशस्त्र दल सेवेत आहेत. सुदर्शन चक्र या लष्कराच्या व्यूहाचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. भारतीय हवाई दलाच्या AN-32 या मालवाहू विमानाचा आसाम इथं आज सकाळी अपघात झाला. यात हवाई दलाचे 5 जवान शहीद झाले. स्क्वॅड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार, सर्जंट जितेंद्र शर्मा, अग्निवीर खेमराम कुमावत आणि दानिश अलाम अशी त्यांची नावं आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. राज्य विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनात स्टँडअप कॉमेडियनच्या विरोधात प्रस्ताव मांडणार असल्याचं शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी म्हटलं आहे. नाशिक जिल्ह्यात रोजगार, बेरोजगारी, महिला कामगार सहभाग तसंच असंघटित क्षेत्रातल्या उद्योग व्यवसायांची अद्ययावत आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी यासाठी जून ते डिसेंबर 2026 या कालावधीत नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातल्या उद्योगांचं वार्षिक सर्वेक्षण ही दोन महत्त्वपूर्ण सर्वेक्षणं राबवली जात आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली. पावसाळ्यात पूर परिस्थितीचं नियोजन करण्यासाठी रेल्वे, महापालिका बेस्ट आणि जिल्हाधिकारी कार्यालय, मेट्रो आणि अन्य प्राधिकरणांनी सर्व समावेशक योजना तयार करून समन्वयानं काम करण्याच्या सूचना मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. मुंबईच्या रेल्वे हद्दीतील नालेसफाईचा आढावा घेताना ते बोलत होते. नाशिक जिल्ह्यात आता पाणी टंचाई जाणवत आहे. धरण, तलाव आणि कालव्यांमधला जलसाठा आटल्यामुळे 174 गावं आणि 480 वाड्यांमध्ये 179 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक 230 गावं आणि वाड्यांना तर येवला तालुक्यात 130 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. हवामान. येत्या 2 दिवसात वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. याच काळात मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर उष्णतेसह असह्य दमट हवामान राहील. दक्षिण कोकण किनारपट्टी भागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या मान्सूनच्या सरी सुरू राहतील तर मुंबई, ठाण्यासह उत्तर कोकणात मुख्यत्वे अंशतः ढगाळ आणि प्रचंड दमट वातावरण राहील. राज्यात मान्सूनची वाटचाल अरबी समुद्रात अनुकूल वातावरण नसल्यानं सध्या संथ गतीनं सुरू असून मान्सूनची उत्तरी सीमा रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे बंदरापासून ते सोलापूर रेषेवर स्थिरावली आहे. येत्या 2 ते 3 दिवसात तो राज्याच्या आणखी काही भागात पुढे सरकण्यासाठी परिस्थिती पुन्हा पूरक बनत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम असून या भागात केवळ दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी पडू शकतात. ठळक बातम्या पुन्हा एकदा. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयीसवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार. केंद्रीय विद्यालयात आगामी वर्षापासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य. नवे लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा. आणि राज्यात मान्सूनची वाटचाल संथ गतीनं, काही जिल्ह्यांना उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°C आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी।
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आहे। संध्याकाळचे 7:12 होतात, ऐकूया एक गीत।

संध्याकाळचे 7:15 होत आहेत. आता ऐकूया वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच मोसमी पावसानं ओढ दिली आहे. पर्जन्यमान कमी असण्याचा अंदाज वर्तवला गेलाय, तर जागतिक पटलावरच्या सध्याच्या संघर्षामुळे कृषी निविष्ठांचा नवा प्रश्नही उभा ठाकलाय. याच पार्श्वभूमीवर पर्जन्यमान आणि कृषी नियोजनाशी संबंधित विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोते हो, यंदा भारतीय हवामानशास्त्र विभाग तसंच इतर खासगी संस्थांनी नैऋत्य मोसमी पाऊस आणि अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पावसाचं आगमन लांबण्याची आणि तो अनियमित राहण्याची शक्यता वर्तवली आहे. वास्तविक पाहता मान्सून 30 मेच्या सुमाराला नेहमीपेक्षा 2 दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला होता, मात्र त्यानंतर अरबी समुद्रातील अनुकूल वातावरण नसल्यानं तो रखडला. यंदा 15 जूनपर्यंत पूर्ण महाराष्ट्र

0: पण्याची अपेक्षा असलेला मान्सून कोकणातच रेंगाळलाय. खरं तर पर्जन्यमानाचा थेट परिणाम पिकांच्या उत्पादनासह एकूण कृषी अर्थव्यवस्थेवर होत असतो आणि त्यामुळेच कृषी क्षेत्रही चिंतेत आहे हे नाकारून चालणार नाही. याच पार्श्वभूमीवर कृषी क्षेत्राच्या अनुषंगानं यंदाच्या नैऋत्य मोसमी पावसाची सद्यस्थिती, पर्जन्यमान यासंबंधीच्या विविध पैलूंविषयी अधिक सांगतायत हवामान विषयक पत्रकार आणि अभ्यासक मयुरेश प्रभुणे.
1: दरवर्षीचा मान्सून वेगवेगळा असतो असं हवामान शास्त्रज्ञांकडून सांगितलं जातं आणि एकूण आपण जर पावसाची आकडेवारी बघितली किंवा पावसाच्या प्रगतीचा नकाशा बघितला, पाऊस बाहेर पडण्याचा नकाशा बघितला, त्यामध्ये आपल्याला दरवर्षी वेगवेगळेपण दिसून येतं. जसं की गेल्या 2 वर्षांमध्ये मान्सूनचं आगमन लवकर झालेलं होतं मुख्य भूमीवर, किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा मान्सून लवकर आला होता. आता यावर्षी पण आपल्याला त्याच्यामध्ये वेगळेपण दिसून येत आहे की जसं 4 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल झाला, पण केरळमध्ये म्हणजे संपूर्ण केरळ कव्हर करत कर्नाटक पर्यंत आला, दुसऱ्याच दिवशी तो गोव्यापर्यंत दाखल झाला. मात्र गोव्यापासून ते रत्नागिरीपर्यंत त्याला अंतर कापायला 6 दिवसांचा कालावधी लागला. यावर्षी 15 एप्रिलला जो IMD ने पहिला अंदाज दिला होता त्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की यंदा दीर्घकालीन सरासरीच्या 92% पावसाची शक्यता आहे. दीर्घकालीन सरासरी म्हणजे जून ते सप्टेंबर या काळामध्ये 1971 ते 2020 या काळामध्ये जो सरासरी राष्ट्रीय स्तरावर जो पडलेला सरासरी पाऊस आहे तो आहे 870 मिलीमीटर. तर त्याच्या 92% पाऊस पडेल असं एप्रिलमध्ये सांगण्यात आलं होतं. आता त्याच्यामध्ये सुधारणा मे अखेरीस करण्यात आली आणि त्यातलेही 2% कमी करण्यात आले, म्हणजे एकूण सरासरीच्या 90% पाऊस यावर्षी पडेल असं सांगण्यात आलेलं आहे. आणि याला मुख्य कारण जे सांगण्यात येत आहे ते म्हणजे यावर्षी एल निनोची स्थिती आहे. एल निनो म्हणजे काय? तर प्रशांत महासागरामध्ये विषुववृत्तावर ज्यावेळेस तिथे तापमानामध्ये वाढ होते आणि जे तिथलं सरासरी तापमान असतं त्याच्या 0.5 अंश वर किंवा खाली हे न्यूट्रल स्थिती तिथली मानली जाते. जर 0.5 अंश वर जे काही तापमान आहे त्याच्यापेक्षा जर जास्त तापमान सलग 3 महिने नोंदलं गेलं तर त्या स्थितीला एल निनो स्थिती म्हणलं जातं. त्याचप्रमाणे या न्यूट्रल स्थितीच्या खाली जर सलग 3 महिने तापमान नोंदलं गेलं तर त्याला लानिनो स्थिती म्हणलं जातं. जेव्हा प्रशांत महासागरामध्ये एलनिनोची स्थिती असते त्या वर्षी भारतावर जास्त दाबाची स्थिती असते. हिंदी महासागर आहे त्या भागामध्ये कमी बाष्प आपल्या इकडे तयार होतं आणि जास्तीत जास्त बाष्प प्रशांत महासागराकडे खेचलं जातं आणि परिणामतः आपल्याकडे भारतीय उपखंडामध्ये पाऊस हा जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये सरासरीपेक्षा कमी होतो. याच्या उलट स्थिती लानिनामध्ये आपल्याला बघायला मिळते की जेव्हा प्रशांत महासागरामध्ये लानिनाची स्थिती असते तेव्हा भारतीय उपखंडामध्ये पाऊस सरासरी इतका किंवा त्यापेक्षा जास्त होतो. आता गेली 2 वर्ष लानिनाची स्थिती होती म्हणून आपल्याकडे सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याचं दिसून आलं. यंदा मात्र एलनिनोची स्थिती तयार होणार आहे, आता जून मध्ये ती तयार होईल असं सांगितलं जात आहे आणि ती सतत कंटिन्यू राहून या वर्षाच्या अखेरीपर्यंत त्या एलनिनोची तीव्रता वाढत जाईल आणि ही एलनिनोची स्थिती पुढच्या वर्षीच्या मान्सूनच्या आधीपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे या यंदाच्या मान्सूनवर जून ते सप्टेंबर या काळामध्ये पडणाऱ्या पावसावर या एलनिनोचा प्रभाव राहू शकतो आणि तो निगेटिव्ह स्वरूपाचा परिणाम असू शकतो असं जगभरातल्या अंदाजांमधून सांगण्यात आलं आहे. एकूण जगभरातली जे मॉडेल्स आता आपल्याला दाखवतात त्याच्यामध्ये प्रत्येक महिन्यातलं जे पावसाचं वितरण आहे ज्याच्यामध्ये जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या प्रत्येक महिन्यामधला पाऊस हा सरासरीपेक्षा कमी राहणार आहे. आता सरासरीपेक्षा कमी राहणार याचा अर्थ पाऊस पडणारच नाही असं नाही आणि याच्यातली गंभीर गोष्ट अशी आहे की ईशान्य भारत वगळता देशाच्या बहुतांश भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहील. आपल्या इथे सुद्धा महाराष्ट्रामधले पण बरेचसे भाग आपल्याला असे दिसून येतात की मराठवाडा आहे किंवा पश्चिम महाराष्ट्र आहे ज्या भागामध्ये पावसाचं प्रमाण हे साधारणतः 85 ते 90% पर्यंत राहू शकतं असं अंदाजांमध्ये दर्शवण्यात आलेलं आहे. सध्याची मान्सूनची प्रगती नेमकी कशी आहे? तर मान्सून 4 जूनला केरळमध्ये आणि कर्नाटक पर्यंत दाखल झाला, त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने त्याचा उत्तर दिशेने प्रवास सुरू आहे. महत्वाची गोष्ट अशी की मान्सूनच्या प्रगतीसाठी आवश्यक असणारी जी स्थिती असते की वाऱ्यांनी, नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी जोर धरायला हवा, त्याच्यासोबत कमी दाबाची क्षेत्र तयार व्हायला हवी की ज्याच्यामुळे मान्सूनच्या प्रगतीला वेग येत असतो. आणि या दोन्ही गोष्टींसाठी आवश्यक असणारी एक आणखीन हवामान शास्त्रीय स्थिती असते ज्याला मेडन जुलियन ऑसिलेशन असं म्हणतात. तर हे मेडन जुलियन ऑसिलेशन किंवा MJO जेव्हा हिंदी महासागरावर येतं हे क्षेत्र साधारणतः पूर्वेकडे सरकत असतं विषुववृत्ताला धरून आणि ते जेव्हा भारतीय उपखंडाच्या भागामध्ये येतं तेव्हा या भागामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांना जोर येतो किंवा कमी दाबाचे क्षेत्र तयार व्हायला सुरुवात होते. सध्या हे क्षेत्र प्रशांत महासागरावर सक्रिय आहे आणि या संपूर्ण मान्सूनच्या आगमनापासून आज आतापर्यंत एमजेओ हे क्षेत्र भारतीय उपखंडावर नसल्यामुळे आताही मान्सूनच्या प्रगतीसाठी आपल्याला अनुकूल स्थिती दिसून येत नाही. त्यामुळे सध्या आपण जर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर बऱ्याच ठिकाणी विदर्भ मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा किंवा अगदी आपण आता कोकणामध्ये सुद्धा बघतोय की रायगड रत्नागिरी

0: सिंधुदुर्गमध्ये सुद्धा विजांच्या कडकडाटासह जेव्हा वादळी पाऊस होतोय. सो हा वादळी पाऊस जो आहे हा पूर्व मोसमी पाऊस आहे, हा मान्सून नाही. मान्सून जेव्हा येतो तेव्हा अशा वादळी स्थिती नसते. दुसरी आणखीन एक स्थिती आपल्याला दिसून येते की आखाती देशांकडून भारतीय उपखंडावर येताना आपल्याला दिसून येतात. अरबी समुद्राचा पण मोठा भाग या वाऱ्यांनी व्यापलेला आहे आणि त्यामुळे मान्सूनच्या वाऱ्यांच्या समोर एक मोठा अडथळा तयार झालेला आहे. आता मान्सूनच्या वाऱ्यांना जेव्हा जोर येईल तेव्हाच हे आखाती देशांकडून येणारे जे वारे आहेत ते मर्यादित होतील आणि ते आपल्यापर्यंत येणार नाही. पण तो जोर येण्यासाठी सुद्धा आपल्याला पुन्हा या एमजीओची वाट पाहावी लागणार आहे. आणि सध्याचे जे अंदाज वर्तवण्यात येत आहेत त्यानुसार जून अखेरीस किंवा जुलैच्या सुरुवातीला हे एमजीओचं क्षेत्र भारतीय उपखंडात किंवा हिंदी महासागरावर येणं अपेक्षित आहे. त्यामुळे आता बरेच अगदी शासनाकडून सुद्धा सगळ्यांना सूचना करण्यात येत आहेत, विनंती करण्यात येत आहे की पाऊस जरी आपला पडला चांगला तरी सुद्धा तुम्ही पेरणी करण्याची घाई करू नका. 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका. याचं मुख्य कारण हेच आहे की जरी आता आपण पेरणी केली तरी सुद्धा पावसामध्ये पुन्हा खंड येण्याची शक्यता आहे. सलग जो नंतर आपल्याला पाऊस लागतो तर तो पाऊस अजून तरी आताच्या कुठल्याही अंदाजामध्ये वर्तवण्यात येत नाही. 18 ते 20 तारखेच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र एका अंदाजांमध्ये बंगालच्या उपसागरामध्ये तयार होताना दिसते, मात्र अजूनही त्याची आपल्याला खात्री देता येत नाही. त्यामुळे आता तरी आपल्याला असं दिसतंय की मान्सूनची प्रगती रोज अगदी थोडी थोडी 50 किलोमीटर 100 किलोमीटर एवढ्याच स्वरूपामध्ये मान्सून पुढे सरकतोय आणि ज्या भागामध्ये पुढे सरकतोय त्या भागामध्ये सुद्धा काही खूप चांगला पाऊस होतोय अशी स्थिती नाहीये. त्यामुळे जूनच्या 3 आठवड्यापर्यंत तरी शेतकऱ्यांनी घाई करू नये जोपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होत नाही आणि त्यानंतर मात्र जेव्हा पाऊस सलग सुरू होईल त्यानंतर मग शेतीची कामं सुरू करायला काही हरकत नसेल.
1: श्रोते हो, यंदाचा रखडलेला नैऋत्य मोसमी पाऊस आणि तो कमी असण्याचा व्यक्त केलेला अंदाज यामुळे पेरण्यांसह संपूर्ण पीक नियोजनाचं गणित विचारपूर्वक मांडावं लागणार असल्याचं आपल्याला नाकारता येणार नाही. महत्वाचं म्हणजे घाई गडबडीत पेरणी केल्यानंतर दुबार पेरणीची वेळ येऊ नये म्हणून कृषी विभागासह सर्व तज्ञ शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचं आवाहन करतायत. कमी पर्जन्यमानामुळे केवळ खरीपच नाही तर त्यानंतरचा रब्बी हंगामही बाधित होऊ शकणार असल्यानं शेतीसह जलसंधारणाच्या उपाययोजनाही तितक्याच गरजेच्या झाल्यात. या आणि अशाच सर्व मुद्द्यांवर मार्गदर्शन करतायत कृषी तज्ञ राजेंद्र भट.
2: आपल्याकडे 2026 खरीपापासून मोठं संकट आहे आपल्यावर. आपल्याला दुष्काळाची निवारणा करायचंय, अनेक निविष्ठा मिळणार नाही त्याच्याशी सामना करायचा आहे आणि आपले उत्पादन आणि गुणवत्ता असं दोन्ही टिकवायचंय. एक म्हणजे जागतिक हवामान तज्ञ जगभरचे जे सांगतायत की अल निनोचं संकट की ज्याच्यावर कमी पाऊस पडणार आहे, पाऊस खंडित स्वरूपात पडणार आहे आणि पाऊस उशिरा होणार आहे. त्याच काळ जगभरातल्या हवामान असं सांगतायत की भारताची भूमी खूप प्रचंड तापते आहे, तसेच तपमान वाढणार आहे. यावेळी पावसाळ्यामध्ये सुद्धा तापमान जास्त असणार आहे. हे पहिलं संकट. दुसरं संकट जे आहे ते आपल्या जमिनीची गुणवत्ता, सुपीकता आणि उत्पादकता ढासळत चालली. हे भूगर्भातलं पाणी जिरत नाहीये आणि हे जर पाऊस कमी पडला तर पावसात आपण काहीतरी निभवू पण उन्हाळ्यात काय करणार. महाराष्ट्रातली 80% जमीन जी आहे ती पावसावरती अवलंबून आहे, म्हणजे कोरडवाहू आहे त्याला आपण जे राहते म्हणतो. या सगळ्या समस्यांना शेतकऱ्यांनी कसं तोंड द्यायचं हा मोठा प्रश्न आहे. पहिलं जे आहे, पाऊस लाभल्यामुळे आपल्याला जे काही पिकाची रचना करायची ती पिकाची रचना ज्याला आपण हळवी पिकं म्हणतो किंवा कमी पाण्याची पिकं म्हणतो ती पिकं लावायला लागतील. तर कमी पाण्याच्या पिकांच्या जाती जे तृणधान्यामध्ये नाचणीची असेल, भाताची असेल, ज्वारीची असेल, कमी दिवसाच्या जाती लावायला लागतील. त्याच्यासोबत कडधान्याची जोड करायला लागेल कारण कडधान्याला सुटमूळ असल्यामुळे त्याला पाण्याची गरज कमी असते. शेताची बांधबंदिस्ती करून पावसाचं पाणी जमिनीत जिरलं पाहिजे, म्हणजे मृगाचं पाणी आणि हस्त नक्षत्राचं पाणी शेतात जिरलं पाहिजे. खरीपामध्ये आपले कुठल्याही पद्धतीने पीक घेत असताना दिवाळीपर्यंत पीक संपलं पाहिजे, म्हणजे आपलं रब्बी पीक लावता येईल आणि उन्हाळी शक्यतो पीक न घेता आपल्याकडचं जे काही पाणी आहे ते पाणी वाचवून त्याच्यावरती वैशाखी मुगासारखी एखाद दुसऱ्या पाण्यावरती येणारे पीक आपल्याला घ्यायला लागेल. तर आपल्याला पोषण आणि संरक्षण या दृष्टिकोनातनं जमिनीतल्या पिकांचं पोषण होण्यासाठी योग्य ओलावा तयार झाल्याशिवाय बियांची पेरणी करू नये कारण पावसामध्ये मोठे खंड आहेत आणि पाऊस कमी आहे. तर या मोठ्या खंडांना तोंड देण्यासाठी आपण योग्य ओलावा झाल्याशिवाय बिया पेरायला नको. तसंच आपल्या शेतामधून बाहेर वाहून जाणारं पाणी आपल्याला जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे त्या त्या पद्धतीने जलतारा करा, बांधबंदिशी करा, वेगळे उपाययोजना करा आणि पावसाचं पाणी आपल्या जमिनीत कसं जिरेल याची काळजी घ्या. त्यासोबत आपल्या त्याला आधुनिक सिंचन प्रणाली म्हणजे तुषार सिंचन, ठिबक सिंचन करता येईल का याची काळजी घ्या. उन्हाळ्यामध्ये आपल्याला पिण्यापुरतं आणि जगण्यापुरतं पाणी सांभाळता येईल अशी शेतात रचना करा. तर पोषणाच्या दृष्टिकोनातनं जीवामृत असेल, अमृत पाणी असेल, त्यांच्या मदतीने आपण आपल्या पिकांच्या अन्नाची गरज भागवू शकू. त्यासोबत ज्वारीनंतर तुरीची ओळ किंवा तृणधान्यामध्ये कडधान्यांच्या ओळी आणि शेतातल्या एका वावरामध्ये तेल, मग त्याच्यामध्ये पावसाळी शेंगदाणा असेल, रब्बीमध्ये तीळ असेल, डोंगराळ प्रदेशात खुराशणी असेल, मराठवाड्यामध्ये

0: रब्बी मध्ये करडई असेल, तीळ असेल, एकत्र मिश्र पीक पद्धती, बहुस्तरीय पीक पद्धती, आधुनिक सिंचन प्रणाली, म्हणजे थोडक्यात की जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे तृणधान्य लावू, तेल पीक लावू आणि वर्कर्स जमिनीमध्ये होळीमध्ये तुरी सारखं पीक पेरू की ज्याच्याने मला तुरही मिळेल आणि जमिनीची सुपीकता टिकून ठेवली जाईल. बियाणे उपलब्ध आहेत, कमी कालावधीची बियाणे, जमिनीची सुपीकता आणि जलसंधारण करणारी क्षमता असणारे पीक असं आपण करूया. हे करून आपण या संकटाला सहजपणे तोंड देऊ शकू हे निश्चित आहे.
1: श्रोते हो, कृषी क्षेत्रासमोरची यंदाची आव्हानं फक्त हवामान स्थितीमुळे इंधन, रासायनिक खतं आणि इतर निविष्ठांच्या टंचाईचा नवा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळेच तर खतांचा, निविष्ठांचा संतुलित वापर, सेंद्रिय पर्याय आणि महत्वाचं म्हणजे बियाणं, खतं, कीटकनाशकं या आणि अशा निविष्ठांची स्वतःच निर्मिती करण्यासारखे मार्ग आपल्याला निवडावे लागणार आहेत. याच अनुषंगानं अधिक सांगतायत कृषी तज्ज्ञ राजेंद्र भट.
0: शेती करत असताना आपण हळूहळू सेंद्रियकडनं रासायनिककडे वळलो आणि रासायनिककडनं परत आता सेंद्रियकडे वळणं अपरिहार्य झालंय. कारण शेतीच्या निविष्ठा ज्या आहेत, इनपुट, हे इनपुट मिळणं, योग्य किमतीला मिळणं, सहज उपलब्ध होणं हे खूप अवघड होणार आहे किंवा झालेलं आहे. ह्याच्यामध्ये इनपुटमध्ये आपण प्रामुख्याने हरित क्रांतीनंतर आपण सगळे वळलो रासायनिक खतांकडे. तर रासायनिक खतांची उत्पादकता कमी झाली, मुख्यतः युरियाची. तर युरियाला पर्यायामध्ये आपल्याला निविष्ठांमध्ये जीवामृत आहे, घनजीवामृत आहे, तसंच मत्स्यजनिक अमिनो आम्ल आहे, अंडोजनिक अमिनो आम्ल आहे, वेगळ्या अखाद्य पेंडी आहेत की ज्याच्यामध्ये नायट्रोजनची मात्रा खूप आहे. जे कडुनिंबाची पेंड आहे, एरंडाची पेंड आहे, करंजाची पेंड आहे, या बायोडिझेलसाठी आपण मोठ्या प्रमाणात उत्पादन करतोय. जॅट्रोफाची पेंड असेल, या सगळ्या पेंडी वापरून आपल्याला आपल्या शेतातल्या पिकाची पोषणाची गरज भागवायला लागेल. ते भागवत असताना अगदी जुनं ताक हे सुद्धा आपलं खत आहे. माशाचे अवशेष, खराब झालेले मासे, ते खत आहे. ज्याच्यातली बरीचशी खतं आपण घरी तयार करू शकतो आणि काही विकत घेऊ शकतो. दुसरा भाग आहे, आपल्याला आपल्या पिकाच्या पोषणाची गरज शेतातनं भागवता आली पाहिजे. पिकाच्या अवशेषांचा वापर करूनही भागवता आली पाहिजे. तर पिकांच्या अवशेषाची बारीक कुटी करून ते कुजवून गांडूळ खत करून आपल्याला वापरता येईल आणि पावसाळी काळामध्ये सहजपणे आपल्याला आपल्याच पिकांचे जे काही अवशेष आहेत त्या अवशेषांपासून किंवा शेतात उगवलेल्या तणांचा पासून आपण उत्तम प्रतीचं गांडूळ खत करू शकू आणि जे आपल्या रब्बी पिकांना कमी पाण्यामध्ये हवेतला ओलावा तयार करून पिकाचं पोषण करू शकेल. संरक्षणासाठी आपण एक IPM म्हणजे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट आणि बायोलॉजिकल पेस्ट कंट्रोलर म्हणजे ट्रायकोडर्मा, बेहेरिया बॅसियाना अशी वेगळी जैविक औषधं वापरून त्याचं पीक संरक्षण करू शकू आणि ज्याच्यामुळे पीक संरक्षण होईल आणि परागीभवन करणाऱ्या कीटकांचाही त्रास होणार नाही. जे परागीभवन चांगलं झालं तर आपलं पीक चांगलं येणार आहे. आपलं बियाणं, आपलं खत, आपलं पोषक आणि आपले संरक्षक आपल्याला करताच आली पाहिजे.
1: श्रोते हो, खरं तर यापुढे कायमच हवामान बदलाचे परिणाम लक्षात घेऊन नियोजन करणं अपरिहार्य असणार आहे आणि त्या दृष्टीनंच कृषी निविष्ठांमधली आत्मनिर्भरता बळीराजाला पाढबळ देणारी ठरणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि निवेदन तुषार पवार.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजले.
1: FM 100.5 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोतेहो, सायंकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत ग्रामीण संवाद, किसानवाणी अर्थात शिवार, अर्थातच शिवार गप्पा.
0: FM 100.5 मेगाहर्ट्झवर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, सायंकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसानवाणी. किसानवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय, भारत सरकार.

0: शेतकरी बंधूंनो, किसान वाणी या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत.
1: सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य.
2: माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता.
1: ते कसं?
2: बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551.
3: हा कोणाचा नंबर आहे भाऊ?
2: शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच.
1: आओ भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे.
2: नक्की मिळेल हो भाऊ, वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत.
3: पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील.
2: अजिबात पैसे नाहीत. मोबाईल न किंवा दुसऱ्या फोन न शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणे खरं.
4: शेतकरी बंधूनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर.
0: शेतकरी बंधूंनो, किसान वाणीच्या शिवार गप्पा या कार्यक्रमात आता ऐकूयात आपत्कालीन पीक व्यवस्थापन याविषयी. कृषी विज्ञान केंद्र धुळे येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉक्टर दिनेश नांद्रे यांची वैशाली गिरासे यांनी घेतलेली मुलाखत सादर करते आहेत सुमित सूर्यवंशी. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, किसानवाणीच्या शिवार गप्पा या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. शेतकरी बंधूंनो, किसानवाणी कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण तज्ज्ञांशी चर्चा करत असतो आणि या चर्चेतून आपल्या शेतीसाठी उपयुक्त असे बदल देखील करून घेत असतो. अशाच एका नवीन विषयासह आज आपण बोलणार आहोत, आपत्कालीन पीक व्यवस्थापन याविषयी. शेतकरी बंधूंनो, आपण आपत्कालीन पीक व्यवस्थापन म्हणजे काय, हवामानातील अचानक बदलांना कसं सामोरं जावं, विविध पिकांसाठी कोणते उपाय करावेत, तसेच शेतकऱ्यांनी त्यासाठी कोणती पूर्व तयारी ठेवावी याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत कृषी विज्ञान केंद्र धुळे येथील प्रमुख आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ दिनेश नांद्रे सर यांच्याशी. सर, आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे.
5: नमस्कार शेतकरी बंधूंनो.
0: सर, आपण बघतोय की सध्या पाऊस लांबणीवर आहे अशा आपण बातम्या आपण ऐकतोय, तर ह्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी पिकांचं आणि जमिनीचं नियोजन कशा प्रकारे करायला हवं
5: सगळ्यात महत्वाचं आहे. कारण आजची परिस्थिती जर बघितली की दरवर्षाप्रमाणे पावसाळा आपल्याकडे सुरू होऊन गेलेला असतो, पण यावर्षी एल निनोच्या इफेक्टमुळे पावसाचं प्रमाण तर कमीच आहे, पण पावसाच्या येण्याला पण उशीर होत आहे. अजून आपल्याला 15 ते 20 तारखेच्या दरम्यान, म्हणजे 20 जूनच्या दरम्यान आपल्याकडे पाऊस आहे असा हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे. पण तरी सुद्धा भविष्यात अजून पावसाळा उशिरा जाणे किंबहुना पाऊस झाल्यानंतर सुरुवातीच्या काळाला मध्ये खंड पडणे असे काही बदल आपल्याला या पावसाळ्यामध्ये या इफेक्टमुळे जाणवू शकतो. एकूण प्रमाणाच्या पावसाचं जे प्रमाण आहे आपल्या धुळे जिल्ह्याचं, त्याच्या 90 ते 92% पाऊस आपल्याला अपेक्षित आजपर्यंतच्या हवामान अंदाजापर्यंत आहे. म्हणून आपल्याला पावसाळा महत्वाचा आहे, कारण बहुतांश शेतकरी ही कोरडवाहू आपल्याकडे जमीन आहे आणि त्या जमिनीचं नियोजन या कमी पावसामध्ये करणं सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे पावसावरच अवलंबून असलेली आपली 70 ते 80% शेती आपल्या धुळे जिल्ह्यातील आहे आणि त्यामुळेच पावसाची प्रतीक्षा आणि त्या या एल निनोमुळे होणारे जे पावसाच्या प्रमाणात जे बदल होणार आहेत आणि त्याच्यासाठी आपल्या काय उपाययोजना शेतकरी बंधूंसाठी, पिकाची पीक पद्धती असेल किंवा पिकांची निवड असेल किंबहुना आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रामुख्याने पिकाचं कशा पद्धतीने संरक्षण करता येईल त्या दृष्टिकोनातून हा खरीप हंगाम सगळ्यात महत्वाचा आहे.
0: बरोबर.
5: तर त्याच्यामध्ये मग प्रामुख्याने जे आपण म्हटलं की नियोजन सामोरे कसं गेलं पाहिजे, आता साधारणतः पावसाचं प्रमाण याच्यामध्ये याच्या 2 प्रकारे आपल्याला दिसू शकतो. एक पाऊस पडेल आणि नंतर खंड पडेल किंबहुना पावसाला उशिरा होईल, मग त्यावेळेस आपली पीक पद्धती आपल्याला बदलणं गरजेचं आहे. जसं जमिनीत

0: आपल्याकडे आजची परिस्थिती बघितली तर पडलेला पाऊस जमिनीमध्ये साठवून राहत नाही, त्याला अनेक कारण आहेत. जमिनीची कमी होत चाललेली सुपीकता, रसायनांचा वापर आणि त्या दृष्टिकोनातून ते कमी होत चालले. त्यासाठी सपाट जमीन, जमिनीचं सपाटीकरण जर असेल तर चांगल्या पद्धतीने पडलेला पाऊस त्या ठिकाणी मुरेल. त्याचबरोबर जी जमिनीची बांधबंदिस्त आपण दरवर्षी करतो, त्या बांधबंदिस्तीमध्ये प्रामुख्याने जर असेल तर पडलेला पाऊस आपल्याकडे, आपल्या क्षेत्रामध्ये पडलेला पाऊस आपल्या ठिकाणी त्या क्षेत्राला मुरेल आणि मोठ्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता भविष्यामध्ये त्या पिकांसाठी किंबहुना त्या जमिनीमध्ये पाणी राहील. त्याचबरोबर पेरणीचं नियोजन करताना, त्या जमीन आपल्याकडे कोणत्या प्रकारची आहे, म्हणजे हलकी आहे, मध्यम आहे, भारी आहे, त्या अनुषंगाने आपण पिकांची निवड करून पेरणीचं नियोजन प्रामुख्याने केलं पाहिजे. त्याचनंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पिकांची फेरपालट, जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला पिकांची फेरपालट करणे गरजेचं आहे. एकच हंगामामध्ये दरवर्षी तेच पिकं जर आपण घेत राहिलो किंवा त्याच पीक पद्धतीचा अवलंब केला तर निश्चितपणे जमिनीची सुपीकता मोठ्या प्रमाणात खराब होते आणि आपल्याला त्या जमिनीमध्ये जी उत्पादकता आहे ती उत्पादकता कमी होते. आणि या अनुषंगाने जर खंड पडला, पावसाचं प्रमाण कमी झालं तर आच्छादनासारखं, आच्छादनाचा वापर करून सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात फळ पीक असेल, भाजीपाला पीक असतील, किंबहुना लांब अंतर असली किंवा दूरचे पीक असतील त्यांच्यामध्ये आपण आच्छादनाचा वापर देऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कालावधीमध्ये शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता कमी, कारण पाऊस कमी, अशा वेळेस आपण पिकाला संरक्षित पाणी, म्हणजे गरज असेल त्या ठिकाणी पिकाच्या वाढीच्या अवस्थेला पाणी देणं गरजेचं आहे आणि त्याच अवस्थेला आपण पाणी द्यायचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे लिक्विड खत आहेत, म्हणजे पाण्यात विरघळणारे जे खत आहेत, जे चांगले त्यांना टॉनिक म्हणून, अन्नद्रव्य म्हणून आपण उपयोग होऊ शकतो, पिकांना संजीवनी देऊ शकतात, अशा खतांचा किंवा विद्राव्य खतांचा आपण फवारणीद्वारे उपयोग केला पाहिजे. आणि त्याच्या सगळ्यांच्या पलीकडे सगळ्यात महत्वाचं म्हणजे एका पिकावर अवलंबून न राहता, शेतकऱ्यांनी या अशी पावसाची अनिश्चितता एका पिकांवर अवलंबून न राहता एकात्मिक शेती पद्धतीमध्ये, म्हणजे काही आपल्याला पिकं, त्याच्यानंतर भाजीपाला, फळबाग, किंबहुना त्याच्यावर आधारित जे काही कृषीवर आधारित जे व्यवसाय आहेत, म्हणजे गाय पालन असेल, शेळी पालन, किंवा दुग्ध व्यवसाय असेल, किंवा शेळी पालन असेल, किंवा कुक्कुट पालन असेल, याचा एकत्रितपणे जर त्या ठिकाणी एकात्मिक शेती केली तर निश्चितपणे शेतकऱ्यांना एका याच्यापासून होणारे जे नुकसान आहे ते दुसऱ्या याच्यात भरून निघेल. त्यामुळे एकात्मिक शेती ही या पुढील काळामध्ये या आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सगळ्यात महत्वाची आहे.
1: नक्कीच सर. सर, आता पावसाच्या परिस्थितीच्या अनुषंगाने पिकांच्या नियोजनात कशा प्रकारे शेतकरी बांधवांनी बदल करायला हवा?
0: आता आजची परिस्थिती आपण जर बघितली तर परंतु म्हणजे आज पर्यंत पाऊस आपल्याकडे पडला नाही, म्हणजे 15 जून आता येऊ घातला आणि आपल्यापर्यंत पावसाळा सुरुवात झाली नाही. पावसाळा 15 ते 20 जूनच्या दरम्यान या हवामानाचा अंदाज असं सांगतो आहे. पण तरी सुद्धा पीक पेरणी करत असताना प्रामुख्याने पिकाची, पावसाची लांबलेला कालावधी आणि आपण पीक पेरणी कधी करायची, म्हणून सतर्कतेचा इशारा म्हणून चांगला पाऊस झाल्याशिवाय, साधारणतः 75 ते 100 मिलीमीटर पाऊस आपल्या त्या जमिनीत झाल्याशिवाय कोणत्याही पिकाची पेरणी शेतकऱ्यांनी करू नये. कारण त्याच्यामुळे जर पावसाचा खंड पडला तर दुबार पेरीचं संकट शेतकऱ्यांना येऊ शकतं. म्हणून चांगला पाऊस झाल्याशिवाय आपण पेरणी करू नये. मग या नियोजनामध्ये प्रामुख्याने पाऊस किती लांबणीवर जाईल, पाऊस किती लांबणीवर पडेल, त्या अनुषंगाने महात्मा फुले कृषी विद्यापीठाने एक पीक पद्धती तयार केली की आपल्याला या पावसाच्या पडण्याच्या अंदाजानुसार किंवा कालावधीनुसार आपल्याला कोणती पीक पद्धती या धुळे जिल्ह्यामध्ये अवलंबचाय त्याची एक महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शिफारस केली आहे. मग त्या शिफारसीच्या माध्यमातून 2 आठवड्यात जर पाऊस उशिरा झाला, साधारणतः 15 ते 20 जूनच्या दरम्यान, 30 जूनच्या दरम्यान झाला, तर त्यावेळेस आपण नियमित पीक पद्धती जी आहे ती आपण अवलंबू शकतो. पण परत त्याच्या पलीकडे उशिरा झाला, म्हणजे 4 आठवडे उशीर झाला, तर कोणती पीक पद्धती अवलंबायची या अनुषंगाने शिफारसी केल्या आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने 2 आठवडे जर पाऊस उशिरा झाला तर आपली नियमित जे पीक आहेत, जे बाजरी असेल, उडीद असेल, मूग असेल, चवळी असेल, हे नियमित पीकं आपण लागवड करायचीच आहे. त्याचबरोबर कापूस असेल, भात असेल, तूर असेल, सूर्यफूल असेल, भुईमुग असेल, तीळ असेल, किंवा नियमित पेरणी करायची. मग त्यासाठी विद्यापीठाने शिफारसित केलेल्या जे सुधारित वाण आहेत त्या सुधारित वाणांचा आपण उपयोग करून प्रामुख्याने बाजरीमध्ये जशी फुले धनशक्ती असेल, आदिशक्ती असेल, त्याचबरोबर उडीद मूग मध्ये फुले राजन किंवा फुले चेतक सारखी पिकं असतील आणि कापसामध्ये फुले अनमोल, फुले शुभ्रा, किंबहुना कमी कालावधीसाठी बीटी, जे प्रचलित बीटी वाण आहेत ते आपण या पहिल्या जर पाऊस 15 वडा लेट झाला तर त्या ठिकाणी आपण निश्चितपणे वापरू शकतो. त्याचबरोबर जर पाऊस परत अजून 2 आठवडे म्हणजे 4 आठवड्यांनी उशीर झाला, जर पाऊस जुलैच्या 1 पंधरवड्यात पडला तर त्यावेळेस सुद्धा जी आपली पीक पद्धती आहे बाजरी पेरण्याची असेल तर प्रामुख्याने बाजरी न पेरता आपण जे कमी काला

डीसीपी काय आहेत, म्हणजे त्यात बाजरी असेल, मटकी, उलगा, राळा असेल, याच्यामध्ये ज्या वान प्रचलित असेल ते आपण त्या ठिकाणी पेरणीसाठी शिफारसीत करणार आहोत. मटकी असेल तर मटकी नुसती न पडता त्याच्यामध्ये आंतरपीक किंवा उपपीक पद्धतीने आपण त्याचं नियोजन बाजरी मटकी तूर याचं आंतरपीक पद्धतीने बाजरी आणि तूर दोनशे एक या प्रमाणामध्ये आपण पेरणीसाठी शिफारसीत केलं आहे. मग त्यासाठी जशी बाजरीची आदिशक्ती धनशक्ती आहे त्याचबरोबर मटकीची फुले सरिता असेल किंबहुना तूरची फुले राजेश्वरी गोदावरी या आधुनिक वाण म्हणजे जे सुधारित वाण आहेत जे जास्तीत जास्त उत्पादन देऊ शकतात त्या ठिकाणी आपण या वाणांची निवड करून पेरणी करू शकतो. मग या अशा परिस्थितीमध्ये पिकांचा जो आहे त्या ठिकाणी पेरणीच्या वेळी प्रामुख्याने जे शिफारसीत केलेली नंतर खतांची मात्रा आहे त्या खतांची मात्रा आपण देणं गरजेचं आहे. आणि त्या अशा वेळेस जर सरी वरंब्यावर पेरला असेल तर एक आड सरी पाणी आपण त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. किंबहुना पाणी एका पाणीच्या अंतर ती पेरणीनंतर म्हणजे सरी वरंब्यामध्ये असेल तर एक सरी सोडून दुसऱ्या सरीमध्ये पाणी देणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपण दोन आठवड्याचं नियोजन दोन आठवडे पीक पद्धती जर उशिरा झाली तर त्या पद्धतीने आपण देऊ शकतो. सोयाबीनचं पीकही दोन आठवडे जरी उशिरा झालं किंवा पहिल्या जुलै पंधरवड्यामध्ये त्यावेळेस आपण वेळेमध्ये सोयाबीनचं पीक पेरू शकतो. मग त्यासाठी विद्यापीठाचे जे सुधारित वाण आहेत फुले दुर्वा असेल किंवा फुले संगम असेल किंवा फुले किमया असेल या वाणांची पेरणी आपण निश्चितपणे करू शकतो. आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुद्धा पहिल्या पंधरवड्यामध्ये किंवा पहिल्या आठवड्यामध्ये आपण कापसाची नियमित पेरणी जी आहे ती करू शकतो. त्यासाठी कमी कालावधीची बीटीचे वाण निवडणं गरजेचं आहे. म्हणजे जर पाऊस उशीर झाला तर कमी कालावधीची बीटीचे वाण आणि त्याचबरोबर विद्यापीठाने सुपारित केलेले फुले यमुना असेल किंवा फुले रखुमाई असेल असे वाण आपण त्या ठिकाणी शिफारसीत करत आहेत. आणि भाताचे जे आहेत तर भाताचे निमगरवा वाण जे आहेत ते निमगरवा वाण उशिरा पीक पेरणीसाठी आपण शिफारसीत केली आहेत. बाजरीच्या पेरणीमध्ये बदल करू नये. त्याचबरोबर तूर मूग मध्ये एक पीक न घेता ओ जोर व पट्टा पद्धतीने किंवा तूर असेल सूर्यफूल असेल तूर गवार असेल यांची निवड आपण पट्टा पद्धतीने करू शकतो. मुगाचीही पेरणी उशिरा न करता तुरीबरोबर मूग किंवा तुरीबरोबर उडीद अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. भुईमुंग पीक उशिरा जरी जुलैमध्ये आला पाऊस तर त्यावेळेस चांगल्या पद्धतीने आपल्याला चालू शकतो. पण त्याच्या पलीकडे अजून दुसऱ्या पंढ म्हणजे साधारणतः जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये म्हणजे तिसऱ्या चौथ्या आठवड्यामध्ये जर पावसाळा लांबला तर त्यावेळेस आपल्याला पीक पद्धतीमध्ये थोड्याफार प्रमाणात काही बदल करणं गरजेचं आहे. म्हणजे कापसाच्या याच्यामध्ये आपण ज्या विद्यापीठांशी परिषद केलेल्या वाण आहेत त्या काही अंशी आपण पेरू शकतो. पण बीटी कमी कालावधीचे जे वाण आहेत कमी आपल्याकडे उपलब्ध तेच वाण आपण फक्त शिफारसीत पूर्णपणे कमी कालावधीचे वाण आपण शिफारसीत करणार. सोयाबीनमध्ये जसं मी म्हटलं की फुले दुर्वा असेल संगम असेल किमया असतील या वाणांचा आपण त्या ठिकाणी लागवड करू शकतो किंवा पेरणीसाठी देऊ शकतो. त्याचबरोबर जे कडधान्य आहेत त्याची म्हणजे तूर असेल तूर बरोबर जोडवळ पद्धत असेल सोयाबीनमध्ये आपण जोडवळ पद्धत पट्टा पद्धतीने त्या पद्धतीने आपण लागवडीच्या शिफारसी विद्यापीठाची जी शिफारस केलेली वाण आहे ते त्या पद्धतीने त्या जशी तुरीची असेल राजेश्वरी असेल म्हणजे फुले राजेश्वरी असेल गोदावरी असेल चवळीचे फुले विटाई असेल किंवा पंढरी असेल यांची निवड आपण त्या ठिकाणी लागवडी करण्यासाठी देऊ शकतो. आणि अशा कालावधीमध्ये जर भारताची रोपवाटिका असेल तर ती पुनर्लागवडीमध्ये भारताची जे फुले समृद्धी असेल किंवा फुले कोलम असतील हे वाण आपल्याला लागवडीसाठी आपण शिफारसीत निश्चित वेळेमध्ये निश्चित वेळेपेक्षा लेट करू शकतो. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर जमिनी आपल्या कोणत्या पद्धतीने आहेत त्या जमिनीच्या अनुषंगाने आपल्याला पीक पद्धती किंवा पिकांची निवड करणे मग एक पीक असेल किंबहुना पट्टा पद्धती असेल किंवा मिश्र पीक पद्धती असेल या पद्धतींचा यावेळेस वापर करणे गरजेचं आहे. कारण अशा परिस्थितीमध्ये जर पाऊस लांबला तर त्या परिस्थितीमध्ये आपल्याला एक पीक जरी गेलं तर दुसऱ्या पिकांमध्ये आपल्याला काही ना काही अंशी ते शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान टाळता येतं आणि त्या आर्थिक नुकसानीच्या काहीतरी आपल्याला त्या ठिकाणी मोबदला मिळू शकतो. म्हणजे पावसाचं प्रमाण इतक्या लेट झालं तर त्या ठिकाणी आपण करू शकतो. त्यानंतरचा सगळ्यात क्रिटिकल जो पिरियड जे आपण म्हणतो की पाऊस अजून परत एक जर लांबला तर त्यावेळेस आपल्याला काही अंशी 100% पीक

0: तेच पीक आपण जर नियमित पेरणीच्या वेळेस आणि उशिरा पावसाच्या वेळेस केले तर निश्चितपणे शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये फरक आणि घट येऊ शकते आणि त्या ठिकाणी पावसाचा खंड पडला तरी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना त्या आर्थिक नुकसान होऊ शकते.
1: नक्कीच सर. सर काही वेळेला पाऊस येतो पण त्यानंतर पेरणी पण होते आणि पावसाचा खंड पडतो, तर अशा वेळी कोणती उपाययोजना करायला हवी?
0: निश्चितपणे जसं सांगितलं की या अल निनोच्या इफेक्टमुळे सुरुवातीच्या कालावधी म्हणजे पाऊस पडेल म्हणजे आपण असा अंदाज आहे हवामान विभागाचा की आता जूनच्या शेवटच्या 15 आठवड्यात म्हणजे 15 तारखेनंतर पाऊस 15-20 दरम्यान पाऊस पडेल आणि पडल्यानंतर पहिला जो टप्पा आहे त्या पहिल्या टप्प्यामध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस असेल पण दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पावसाचा खंड पडू शकतो असा अंदाज प्राथमिक अंदाज या हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. त्या अनुषंगाने आपल्याला त्या पिकांचं नियोजन किंबहुना त्या ठिकाणी पिकांचं नियोजन करणं गरजेचं आहे. मग यामध्ये पावसाचा खंड पडणं प्रामुख्याने पेरणी केल्यानंतर लगेच खंड पडला तर काय करायचं, किंबहुना पीक वाढ चांगली झाली फुलोऱ्याच्या अवस्थेत आली त्याच्यानंतर खंड पडला तर काय करायचं यासाठी संरक्षित उपाय करणे गरजेचं आहे. मग याच्यामध्ये पेरणीनंतर साधारणतः 15-25 दिवस जर खंड पडला 20 दिवसापर्यंत खंड पडला तर अशा ठिकाणी आपल्याला काही अंशी त्या ठिकाणी जर बियाणं चांगलं उगलं नाही तर त्या ठिकाणी दुबार पेरणी करण्याची शक्यता निर्माण होते. मग याचबरोबर किंवा संरक्षित पाणी देता आलं तर संरक्षित पाणी द्यायचं, जर चांगल्या पद्धतीने जर्मिनेशन किंवा उगवून झाली असेल त्या ठिकाणी 2% पोटॅशियम नायट्रेटची फवारणी त्या ठिकाणी आपण शिफारशीत सोयाबीन या पिकासाठी मोठ्या प्रमाणात केली आहे. बाजरी पिकामध्ये बाजरीऐवजी दुसरं पीक आपल्याला सूर्यफूल किंवा हुलगा या अशा ठिकाणी आपण ज्या ठिकाणी शिफारशीत केली आहे. कापूस मका आणि हुलगा मटकी पिकासाठी त्या ठिकाणी आपण पीक पद्धती बरोबर कोळपणी करू शकतो किंवा खुरपणी करू शकतो ज्याच्यामध्ये त्या पाण्याचं संधारण चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. अशा पद्धतीने बी पेरल्यानंतर जर खंड पडला तर त्याच्यानंतरच जर सुरुवातीच्या काळाला वाढीच्या अवस्थेत चांगला पाऊस आणि त्याच्यानंतर परत पावसाने खंड दिला 15-20 दिवसाचा तर त्यावेळेस आपल्याला संरक्षित पाणी देणे गरजेचं आहे. सोयाबीन सारख्या पिकांमध्ये, बाजरी सारख्या पिकांमध्ये, मूग उडीद सारख्या पिकांमध्ये आणि 2% पोटॅशियम नायट्रेटची फवारणी जी ताण सहन करण्याची क्षमता त्या पिकांना देते अशा ठिकाणी आपण त्याची शिफारस करण्यात आली आहे. मक्यामध्ये संरक्षित पाणी त्याचबरोबर किंवा दुबार पीक पेरणीची आवश्यकता असेल तर त्या ठिकाणी दुबार पेरणी. कापसामध्ये पोटॅशियम नायट्रेट किंवा 13.045 × 10 g/L पाण्यामध्ये मिसळून आपण त्या ठिकाणी शिफारसित करतो किंवा खतांची दुसरी मात्रा ओलावा असेल तर त्या ठिकाणी आपण पाऊस चांगला झाला 200-300 mm पाऊस झाल्याशिवाय खतांची दुसरा हप्ता जो आहे कापसामध्ये तो आपण देऊ नये किंबहुना ते दिलं तर पिकांमध्ये त्या ठिकाणी उष्णता निर्माण होऊ शकते. आणि जास्त जर खंड पडला किंवा तर त्या ठिकाणी केवलीन सारखं जे बाष्परोधक आहे त्याची सुद्धा शिफारस आपण त्या ठिकाणी केलेली आहे. त्याचनंतर फुलोऱ्यात असताना किंवा दाणे भरण्याच्या अवस्थेत जर पावसाने खंड दिला तर त्यावेळेस आपल्याला संरक्षित पाणी आणि 2% युरियाची फवारणी करणे गरजेची किंवा पाण्याची फवारणी त्या ठिकाणी पाण्याची फवारणी केली तर काही दिवस आपल्याला ते पीक तग धरून ठेवण्याची किंबहुना दाणे भरण्याच्या वेळेस किंवा फुलोऱ्याच्या वेळेस ते पिकाला चांगलं आहे संरक्षित म्हणून त्या पाण्याची फवारणी सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करू शकते. आणि त्याच वेळेस मी म्हटलं की 2% युरियाची शिफारस आपण त्या अशा कालावधीमध्ये केलेली आहे. आणि तेच जर पाऊस लवकर परत गेला तर त्यावेळेस थोड्याफार प्रमाणामध्ये संरक्षित पाणी असेल तर ते संरक्षित पाणी फक्त काळजीपूर्वक पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी ती नियोजन करून आपल्याला त्या पद्धतीने देणं गरजेचं आहे.
1: सर आपत्कालीन परिस्थितीत भाजीपाला पिकांचं नियोजन शेतकरी बांधवांनी कशा प्रकारे करायला हवं?
0: प्रामुख्याने ज्या पद्धतीने पीक पद्धती आहे त्याच पद्धतीने भाजीपाला पिकांमध्ये बी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये कांदा असेल, भेंडी असेल किंवा वेलवर्गीय भाजीपाला असतील त्यामध्ये जमिनीच्या याच्यानुसार कारण भाजीपाल्याला संरक्षित पाणी लागतंच, भाजीपाल्याच्या वाढीसाठी संरक्षित पाणी लागतंच. मग अशा अवस्थेमध्ये कमी कालावधीमध्ये येणारे जे पालेभाज्या आहेत या पालेभाज्यांची निवड आपण किंबहुना लागवड त्या ठिकाणी करू शकतो. पण कांद्यासारखं जे पीक आहे त्या पिकांमध्ये तुषार सिंचन असेल किंवा रेनगन पद्धतीने असेल त्या ठिकाणी त्या अशा पद्धतीचा वापर करून कमी पाण्यामध्ये जास्त क्षेत्र आपण कांद्याचं त्या ठिकाणी भिजवू शकतो. त्याचबरोबर भेंडीची 15 जुलैपर्यंत उशिरा पेरणी केली तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात चालते. किंबहुना या वेलवर्गीय भाजीपाल्यांमध्ये त्या ठिकाणी आपण जे काही संजीवक आहे इथरेल त्याची शिफारस आपण त्या ठिकाणी करतो आहोत. अशा पद्धतीने भाजीपाल्याचे नियोजन प्रामुख्याने संरक्षित पाणी त्या ठिकाणी त्यांना देणं कारण भाजीपाला पिकाला पाणी संरक्षित दिल्याशिवाय किंवा फुलोराच्या वाढीच्या अवस्थेनं त्या ठिकाणी त्याचं चांगलं उत्पन्न येत नाही. म्हणजे कमी सुरुवातीच्या कालावधीत कमी असेल तर पालेभाज्यांची निवड करून आपण त्या ठिकाणी लागवड करू शकतो.
1: नक्कीच सर.

0: सर, पाण्याची कमतरता आणि पाऊस कमी पडल्यास किंवा उशिरा आल्यास फळबागांचं नियोजन शेतकरी बांधवांनी कशा प्रकारे करायला हवं?
1: सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीक पद्धती जी आहे ती आपल्या एका हंगामापुरती मर्यादित असते. म्हणजे एका हंगामात त्या हंगामात पाऊस पडला नाही किंबहुना पाऊस उशिरा पडला, कमी प्रमाणात पडला, तर ती एक पीक वाया जातं. पण फळपिकांमध्ये तसं नसतं. फळपीक ही बहुवर्ष किंवा एकाच ठिकाणी जास्ती कालावधीसाठी असतात. म्हणून त्या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये आपल्याला ते ते फळपीक जगवणं, कमी का पाण्यामध्ये किंबहुना उशिरा पडलेल्या पाण्यामध्ये आपल्याला ते फळपीक जगवणं हे सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांचं, किंबहुना सगळ्यात कठीण जो का जॉब असतो तो असतो. मग अशा याच्यामध्ये आपल्याला जे फळपिकं असतील, पेरूसारख्या फळपिकांमध्ये जे जसं म्हटलं की केवलींसारखं जे बाष्परोधक आहे त्या बाष्परोधकांचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो. मल्चिंगचा वापर करू शकतो, म्हणजे आच्छादनाचा वापर त्या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणामध्ये करू शकतो. 1% पोटॅशियम 0.05 जे बाजारात द्रवरूप खत आहे, लिक्विड खत आहे, त्याची फवारणी आपण मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी करू शकतो. मग झाडांची हलकी चाटणी, म्हणजे जास्त पानं त्या झाडांवर असता एक हलकी चाटणी त्या ठिकाणी जर केली तर पेरू पिकाचं चांगलं संवर्धन आपण या कमी कालावधीमध्ये खंड पाण्यामध्ये किंवा जर पावसाचं प्रमाण कमी असेल किंवा उशिरा असेल त्या ठिकाणी करू शकतो. किंबहुना लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये ज्या आळे पद्धतीने आपण पाणी देतो त्यावेळेस अल्टरनेट पद्धतीने, म्हणजे एक आता एक दिलं तर नंतर कालावधीमध्ये दुसऱ्या याला, त्या दुहेरी पद्धतीने आपण जे म्हणतो की जसे सऱ्या करून आज या बाजूला पाणी दिलं तर उद्या दुसऱ्या बाजूला पाणी देईल, त्याचबरोबर त्या ठिकाणी केवलींच्या बाष्परोधकाचा पण आपण 5-8% त्या ठिकाणी आपण बाष्परोधकाचा जो पिका फळपिकांच्या पानांवर असं आवरण तयार करतं आणि ज्याच्यामुळे ते बाष्परोधक जे आहे किंवा जे ट्रान्सपिरेशन जे आपण म्हणतो तर ते थांबवतो आणि पाण्याची गरज त्या पिकाची कमी करतो. त्याचबरोबर प्लास्टिक सारखं आच्छादन असेल किंवा नैसर्गिक काही काडी कचरा असेल किंवा गवत असेल त्याचं आच्छादन आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने देऊ शकतो. किंवा बोर्डोपेस्ट सारखं आहे, त्या खोडाला बोर्डोपेस्ट लावलं तर निश्चितपणे त्या ठिकाणी पिकाला चांगल्या पद्धतीने रोगप्रतिकारक शक्ती त्या ठिकाणी होऊ शकतो. डाळिंबाचं पीक सुद्धा बहार धरताना जर त्या ठिकाणी आपल्याला पाणी नसेल तर बहाराचं नियोजन करताना मोठ्या प्रमाणामध्ये अडचण निर्माण होते. मग अशा अवस्थेमध्ये पाण्याच्या अनुषंगाने, पाण्याची उपलब्धतेच्या अवस्थेने आपल्याला तो बहार घ्यायचा किंबहुना पुढचा बहार सरकवायचा, त्याचबरोबर केवलींसारखं बाष्परोधक वापरायचं, आच्छादन वापरणे याचं नियोजन करणं मोठ्या प्रमाणात गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे केळ पीक आहे ज्याला जास्त प्रमाणात पाणी लागतं अशा पिकांमध्ये, अशा कालावधीमध्ये ज्या म्हणजे पावसाचा खंड असेल किंवा कमी पाणी असेल त्या ठिकाणी ते जगवणं मोठ्या प्रमाणात जिकरीचं असतं. म्हणून केळीसाठी बाष्परोधक केवलीन जे आहे ते 8% सगळ्यात परिणामकारक आणि चांगल्या पद्धतीने कमी पाण्यामध्ये केळीचं नियोजन आपण त्या ठिकाणी करू शकतो. पाणी देणं, पाणी देण्याची वेळ संरक्षित पाणी द्यायचं, त्याचबरोबर आच्छादनांचा वापर करायचा, त्याचबरोबर पोटॅशची जी पोटॅशियम डायहायड्रोजनची 0.5% पोटॅशियम डायहायड्रोजन फॉस्फेट आणि 1% साधारणतः युरियाची फवारणी आपण त्यावेळेस त्या ठिकाणी त्या बागेची निसवण झाल्यानंतर आपण त्याची शिफारस आज जर असेल तर त्या ठिकाणी म्हणजे केळी जर निसवणार असेल तर त्या ठिकाणी आपण करू शकतो. क्रॉप कव्हर जी कन्सेप्ट नवीन आली ती क्रॉप कव्हर सुद्धा त्या ठिकाणी आपण त्या घडाच्या कव्हरसाठी मोठ्या प्रमाणात वापरू शकतो. म्हणजे काय की या पिकांमध्ये फळपिकांमध्ये सुरुवातीला ती फळपीक वाचवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर अवलंबून येणारं उत्पन्न याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संरक्षित पाणी देणे, आच्छादनाचा वापर केणे किंवा केवलींसारख्या बाष्परोधकांचा वापर करणे आणि काही जे फळपिकं आहेत पेरूसारखी असतील, सीताफळसारखी असतील, या पिकांची छाटणी, हलकी छाटणी करणे जेणेकरून पिकांचा लोड किंवा त्या ठिकाणी लोड कमी होईल आणि पाण्याची गरज कमी त्या ठिकाणी वागेल. आणि केळीसारख्या पिकाला, पपईसारख्या पिकाला, आळ्या पद किंवा लिंबूसारख्या पिकाला एका बाजूला आज पाणी दिलं तर दुसऱ्या बाजूला दुसऱ्या वेळेस पाणी दिलं तर निश्चितपणे कमी पाण्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने त्याचं नियोजन किंबहुना ते फळपीक आपण वाचवू शकतो.
0: सर, थोडक्यात आपण शेतकरी बांधवांना काय संदेश?
1: सगळ्यात महत्वाचं आजची जी परिस्थिती आहे, कारण आज धुळे जिल्हा बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये कोरडवाहू शेतीवरच डिपेंड आहे. अल्निनोची परिस्थिती आहे, त्याच्यामध्ये 90% पाऊस आपल्याकडे, 90-92% पाऊस आपल्याकडे सांगितला आहे हवामानशास्त्राच्या अंदाजानुसार. आजपर्यंतची पावसाची परिस्थिती नाही, म्हणून शेतकरी बांधवांनी 75-100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. पेरणी करताना भी प्रमाणित बियाण्याची बीज प्रक्रिया करून पेरणी करावी, त्याचबरोबर पावसाच्या प्रमाण किंवा पडण्याच्या कालावधी अनुषंगाने आपली पीक पद्धती बदलणे, म्हणजे कोणतं पिकाचं नियोजन करणे, कमी कालावधीचं असेल पिकाचा कालावधी किंबहुना त्या ठिकाणी संरक्षित पाणी किंवा पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार त्या संरक्षित पाणी त्या पिकाला देणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर फळबाग वाचवणे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ह्या कमी पावसाच्या प्रमाणात किंवा या उशिरा पडण्याच्या

0: मागच्या कालावधीमध्ये अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी केले तर निश्चितपणे या आपत्कालीन परिस्थितीमध्ये शेतकरी बांधव चांगल्या पद्धतीने सामोरे जाऊ शकतो.
1: नक्कीच सर. सर, आपत्कालीन पीक व्यवस्थापन म्हणजे काय? हवामानातील अचानक बदलांना कसं सामोरं जायला हवं? विविध पिकांसाठी कोणते उपाययोजना करायला हव्यात? तसेच शेतकऱ्यांनी कोणती पूर्वतयारी ठेवावी याबाबत आपण जे काही मार्गदर्शन आजच्या कार्यक्रमातून आपण शेतकरी बांधवांना दिलं त्याबद्दल मी धुळे आकाशवाणीच्या वतीने आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: 26 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण ऐकू शकाल भरतनाट्यम हा नृत्य प्रकार, अभिनय, न्यूज रिपोर्टर आणि आरजे म्हणून कार्य केलेल्या ऐश्वर्या विनोद डावरे या युवा मैत्रिणीची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. मैत्रिणींनो, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी दुपारी 12 वनिता मंडळ या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये आपण सुरुवातीला ऐकू शकाल बालिका आणि महिला यांच्यासाठी असणारे सुरक्षा विषयक कायदे आणि त्याची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत बुधवार दिनांक 17 जून रोजी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.

आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना। भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन। नवे लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा। 5 दिवसांच्या ब्रिक्स कृषी परिषदेची सांगता। आसाममध्ये हवाई दलाचं विमान कोसळून 5 जवान शहीद। आणि राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत तेजस शिरसेचा 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नवा विक्रम। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर आज रवाना झाले। देशाच्या धोरणात्मक संकल्पनेत फ्रान्सला विशेष स्थान आहे। आपल्या फ्रान्स भेटीत दोन्ही देशांमधले आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर असेल, असं त्यांनी या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे। फ्रान्स भेटीत प्रधानमंत्री उद्या फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह दोन्ही देशांमधल्या नवोन्मेष वर्षानिमित्त आयोजित भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्घाटन करतील। नंतर प्रधानमंत्री मोदी उद्या 2 दिवसांच्या स्लोवाकिया दौऱ्यासाठी रवाना होतील। तिथं ते स्लोवाकियाचे अध्यक्ष पेलेग्रिनी आणि प्रधानमंत्री फिको यांची भेट घेतील। या दौऱ्यामुळे युरोपीय महासंघासोबतच्या भारताच्या धोरणात्मक भागीदारीला नवीन ऊर्जा मिळेल, तसंच दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांनाही नवी गती मिळेल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला आहे। स्लोवाकियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री पुन्हा फ्रान्समधल्या

व्हिएन इथं परततील. तिथं ते 16 आणि 17 जूनला G7 देशांच्या शिखर परिषदेत सहभागी होतील. यानंतर 18 जून रोजी पॅरिस भेटीनं प्रधानमंत्री आपल्या दौऱ्याचा समारोप करतील. तिथं ते फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्यासोबत विवाटेक 2026 या आयोजनात सहभागी होतील. युद्धतंत्राच्या बदलत्या परिस्थितीत ड्रोन, उपग्रह आणि रोबोटिक्स यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय हवाई दलात नव्यानं नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांना केलं. हैदराबादमध्ये डुंडीगोल इथल्या हवाई दल अकादमीमध्ये आयोजित 217व्या तुकडीच्या संयुक्त दीक्षांत संचलनाच्या प्रसंगी ते बोलत होते. आधुनिक काळात युद्धपद्धतीत मोठे बदल झाले आहेत आणि अधिकाऱ्यांनी नवीन युद्धप्रणाली आणि रणनीतीबाबत यावेळी संरक्षण मंत्र्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण घेतलेल्या महिला कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीलाही सेवेत समाविष्ट केलं. शाश्वत शेती, नवोन्मेषी संशोधन आणि तंत्रज्ञान हाच विकसित भारताचा पाया असल्याचं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित विकसित भारत आणि शेती या विषयावरच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सत्राला त्यांनी संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते. 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा प्रवास शेती, शेतं आणि गावांमधून जातो असं ते म्हणाले. विज्ञान आणि संशोधनाचा आधार असलेली शेती ही काळाची गरज असल्याचं ते म्हणाले. कृषी क्षेत्रात दीर्घकालीन समृद्धी आणण्याच्या उद्देशानं आत्मनिर्भर कृषी मॉडेल्स विकसित करण्याकरता शिक्षक, शास्त्रज्ञ, संशोधक, धोरणकर्ते आणि शेतकऱ्यांनी एकत्रितपणे काम करायला हवं असं आवाहनही त्यांनी केलं. सरकारच्या विविध धोरणांमुळे आज भारतात जगातलं 2ऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं उच्च शिक्षण जाळं तयार झालं आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या 12 वर्षात देशात शिक्षण, कौशल्य, नाविन्यता आणि स्टार्टअपची एक नवी संस्कृती निर्माण केली असंही त्यांनी म्हटलं आहे. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात इंडिया आघाडीनं सुरू केलेल्या व्यापक राजकीय आणि वैचारिक लढ्याप्रती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष वचनबद्ध असल्याचं महासचिव एम ए बेबी यांनी म्हटलं आहे. ते केरळ इथं थ्रिसूर इथं बातमीदारांशी बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नियंत्रणाखाली असलेल्या भाजपचा पराभव करणं हेच पक्षाचं पहिलं कर्तव्य असल्याचा प्रस्ताव पक्षाच्या याआधीच्या अधिवेशनात संमत झाला होता आणि तेच पक्षाचं धोरण असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या दृष्टिकोनातूनच काँग्रेससोबत राजकीय मतभेद असले तरी परस्पर सामायिक राजकीय लढा पुढे नेण्यासाठी काँग्रेससोबत सहकार्य करणं आवश्यक असल्याचं पक्षाचं मत आहे असं त्यांनी सांगितलं. मध्य प्रदेशातल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयासाठी कारणीभूत ठरलेली नोटीस तेलंगणातल्या न्यायालयानं रद्द केली आहे. अशावेळी ही निवडणूक रद्द करून पुन्हा निवडणूक घ्यायला हवी असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. या पार्श्वभूमीवर नटराजन यांचा निवडणूक लढवण्याचा अधिकार हिरावून घेणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याविरोधात काय कारवाई करणार असा सवालही त्यांनी विचारला. नवे लष्करप्रमुख म्हणून लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा संरक्षण मंत्रालयानं केली आहे. सध्याचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी येत्या 30 जूनला सेवानिवृत्त होत असून त्या दिवशीच नवे लष्करप्रमुख पदभार स्वीकारतील. पुण्याजवळ खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत सेठ यांचं शिक्षण झालं आणि 1986 पासून ते सशस्त्र दल सेवत आहेत. सुदर्शन चक्र या लष्कराच्या व्यूहाचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ब्रिक्स राष्ट्रे जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास निम्म्या लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करतात आणि जागतिक कृषी उत्पादनात सुमारे 42% वाटा उचलतात अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. ते आज मध्य प्रदेशातील इंदूर इथं आयोजित 5 दिवसीय ब्रिक्स कृषी परिषदेच्या सांगता समारंभात इंदूर जाहीरनामा एकमतानं स्वीकारण्यात आल्यानंतर बोलत होते. इंदूर जाहीरनामा हा केवळ कराराचा दस्तऐवज नसून तो ब्रिक्स राष्ट्रांच्या सामूहिक इच्छाशक्तीचं आणि सामायिक जबाबदारीचं प्रतीक आहे असंही ते म्हणाले. शेवटच्या दिवशी या जाहीरनाम्यात अन्नसुरक्षा, शेतकरी कल्याण, हवामानपूरक शेती,
कृषी

व्यापार आणि डिजिटल शेती याबाबतच्या महत्त्वपूर्ण निर्णयांची रूपरेषा मांडण्यात आली. भारतीय हवाई दलाच्या AN-32 या मालवाहू विमानाचा आसाम इथं आज सकाळी अपघात झाला. यात हवाई दलाचे 5 जवान शहीद झाले. स्क्वॅड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार, सर्जन जितेंद्र शर्मा, अग्निवीर खेमराम कुमावत आणि दानिश आलम अशी त्यांची नावं आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. या जवानांचं धैर्य आणि देशसेवा सदैव स्मरणात राहील असं ते म्हणाले. हवाई दलानंही जवानांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. या अपघाताचं कारण शोधण्यासाठी एका चौकशी समितीची स्थापना करण्यात येणार असल्याचं हवाई दलानं सांगितलं. महाराष्ट्रात लातूर नांदेड महामार्गावर चाकूर तालुक्यातील अलगरवाडी पाटीजवळ काल झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर इतर 2 जण गंभीर जखमी झाले. कंटेनर कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या अपघातात दुचाकीवरील दोघांचा तर कारमधील एका लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं परीक्षा अधिकाऱ्यांच्या क्षमतावृद्धीसाठी परीक्षा कर्मयोगी हा कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली आहे. संस्थेच्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या परीक्षांशी संबंधित यंत्रणांची क्षमता वाढवणं, प्रक्रियात्मक अनुपालन तसंच परीक्षा केंद्राच्या बाबतीतलं उत्तरदायित्व यात सुधारणा घडवणं, कार्यक्षमतेत सुधारणा घडवणं तसंच ऑफलाईन स्वरूपात होणाऱ्या लेखी परीक्षा सुरळीतपणे पार पाडल्या जातील याची सुनिश्चिती करणं या उद्देशानं हा कार्यक्रम राबवला जाणार असल्याचं संस्थेनं म्हटलं आहे. इराणनं अणुऊर्जेचा नागरी वापरासाठीचा कार्यक्रम राबवायला हरकत नसल्याचं ट्रम्प प्रशासनानं म्हटलं आहे. इराणबरोबरच्या अणुकरारात तसंच कलम समाविष्ट करायला हरकत नाही, मात्र त्यापूर्वी इराणला अण्वस्त्र तयार करता येणार नाही, अशा रीतीनं तिथल्या पायाभूत सुविधा नष्ट केल्या पाहिजेत अशी अट अमेरिकेनं घातली आहे. पाकिस्तानव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधलं आंदोलन आता तीव्र झालं आहे. इस्लामाबाद प्रशासन या भागावर थेट ताबा मिळवणार अशी भीती लोकांना वाटत आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी आंदोलकांसोबत चर्चेचा प्रस्ताव ठेवला पण जॉईंट अवामी ॲक्शन कमिटीनं हा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. पंजाबमधल्या गुरु नानक स्टेडियमवर सुरू असलेल्या इंडियन ॲथलेटिक्स सिरीज 9 या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या तेजस शिर्शे यानं आज पुरुषांच्या 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नव्या राष्ट्रीय विक्रमांची नोंद केली. तेजसनं केवळ 13 सेकंद 27 मिलिसेकंदात हे अंतर कापलं. त्यानं यापूर्वीचा 13 सेकंद 41 मिलिसेकंदाचा स्वतःचा जुना राष्ट्रीय विक्रम मोडला. या कामगिरीमुळे तेजस याच वर्षी होणार असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठीही पात्र ठरला आहे. या हंगामातली आशियाई खेळाडूंमधली पुरुषांच्या 110 मीटर अडथळा शर्यतीतली ही 6वी सर्वात वेगवान वेळ ठरली आहे. धर्मशाला इथं भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात अफगाणिस्ताननं भारतासमोर विजयासाठी 195 धावांचं लक्ष ठेवलं आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे 25 षटकांच्या केलेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. नवे लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा. 5 दिवसांच्या ब्रिक्स कृषी परिषदेची सांगता. आसाममध्ये हवाई दलाचं विमान कोसळून 5 जवान शहीद. आणि राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत तेजस शिर्सेचा 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नवा विक्रम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: तोपर्यंत नमस्कार, जय हिंद।
1: FM 100.5 मेगाहर्ट्झवर आणि आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत। श्रोतेहो, सायंकाळचे